echar eso.

सुप्रभात रसिक श्रोते हो, FM 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. आज गुरुवार दिनांक 28 मे 2026. आमच्या आजच्या प्रसारणात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. रसिक हो, प्रसारण सभेला आम्ही आरंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं तर शंकर महादेवन यांच्या आवाजात संत एकनाथ महाराज यांचा अभंग, संगीत होतं श्रीधर फडके यांचं. ऐकूया कार्यक्रमात त्यानंतर अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांची गीतरचना, संगीत आहे नंदू होनप यांचं.

श्रोतेहोत्ताच आपण यज्ञेश्वर लिंबेकर यांच्या आवाजात चंद्रशेखर सावंत यांची गीतरचना ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आपण ऐकत आहात अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. ऐकूया शौनक अभिषेकी यांच्या आवाजात संत तुकाराम महाराज यांचा अभंग. संगीत आहे धनंजय दैठणकर यांचं.

यावरच आमचा अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. 6:40 झालीत. प्रसारित करीत आहोत कृषी संपदा हा कार्यक्रम. आजच्या कृषी संपदा कार्यक्रमात आपण फळांचे निर्जलीकरण याविषयी डॉक्टर अमृता राऊत यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण फळे आणि भाजीपाला निर्जलीकरण याविषयीची माहिती जाणून घेऊया. फळे आणि भाजीपाला म्हणजे खनिजे आणि जीवनसत्वांची कोठारेच आहेत, त्याचप्रमाणे मानवी आरोग्याचे संरक्षक आणि संवर्धक आहेत. फळे आणि भाज्या सुकविण्याच्या प्रक्रियेस निर्जलीकरण असेही म्हणतात. फळे आणि भाज्यांमध्ये जवळजवळ 70 ते 95% पाणी असते. त्यामधील 60 ते 95% पाण्याचा अंश कमी करून साखर, आम्ल आणि घन पदार्थांचे प्रमाण वाढविले जाते. त्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही आणि फळे जास्त काळ टिकतात. फळेमधील पाणी कमी करणे ही बाब महत्वाची असून सदर प्रक्रिया 2 प्रकारे करता येते. पहिली सूर्यप्रकाशात वाळविणे आणि दुसरी यांत्रिक निर्जलीकरण. फळे, भाज्या आणि पदार्थ सूर्यप्रकाशात वाळविले जाण्याच्या क्रियेला ड्राइंग असे म्हणतात. त्यासाठी नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा वापर केला जातो. दिवसभरात भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी पातळ थर देऊन वाळविण्याची क्रिया केली जाते. उदाहरणार्थ द्राक्षे, बोर, खजूर आणि अंजीर या पद्धतीने वाळविण्यासाठी वेळ जास्त लागतो, परंतु खर्च कमी येत असल्यामुळे परवडणारी पद्धत आहे. सूर्यप्रकाशात वाळविण्यासाठी ठराविक हंगामाची निवड करावी लागते. प्रशिक्षित कामगाराची गरज नसते. कृत्रिम तापमान आणि आर्द्रतेत पदार्थ सुकविण्याच्या क्रियेला डिहायड्रेशन असे म्हणतात. त्यासाठी यंत्राचा वापर करून पदार्थ नियंत्रित तापमान आणि आर्द्रतेत वाळविले जातात. यांत्रिक पद्धतीने उष्णता देण्याची क्रिया नियंत्रित स्वरूपात केली जात असल्याने प्रशिक्षित कामगारांची गरज असते. ऊर्जेवर चालणारी यंत्रे वापरली जातात, त्यामुळे ही पद्धत अवघड आणि खर्चिक आहे. फळे आणि भाजीपाला सुकविण्याची कृती. जो पदार्थ वाळवायचा आहे तो पदार्थ निवडून धुवून स्वच्छ करावा. वाळविण्यास सोपे जावे म्हणून आवश्यक तर त्याचे योग्य आकाराचे तुकडे करावेत. फळावर, भाज्यांवर मेणाचे आवरण असेल तर मिठाच्या गरम पाण्याची प्रक्रिया करावी. फळाच्या पेशीतील हवा निघून जावी आणि जंतूंचा नाश व्हावा म्हणून ब्लांचिंग प्रक्रिया करावी. या प्रक्रियेत 97 ते 100° सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात पदार्थ काही सेकंद ते मिनिट बुडवून लगेच थंड पाण्यात बुडविला जातो. लाय डिपिंग. पदार्थावरील आवरण तडे पाडून वाळवणे सोपे जावे म्हणून ही क्रिया केली जाते. यामध्ये उकळत्या पाण्यात सोडियम हायड्रॉक्साईड 2 ते 3% इतक्या प्रमाणात मिसळून ब्लांचिंग प्रक्रिया केली जाते. गंधकाची धुरी. सूक्ष्मजीवांची वाढ थांबवून फळे आणि भाज्यांना नैसर्गिक रंग टिकवण्यासाठी पदार्थांवर सल्फर किंवा गंधकाची प्रक्रिया केली जाते. साधारणपणे 2 ग्रॅम गंधक प्रति किलो पदार्थांसाठी प्रक्रिया करण्यासाठी वापरावा. त्यानंतर धुळीपासून मुक्त आणि भरपूर सूर्यप्रकाशाच्या जागी फळे आणि भाज्या वाळविण्यासाठी ठेवाव्यात. यांत्रिक पद्धतीने फळे आणि भाजीपाला सुकविण्यासाठी नियंत्रित तापमानाचा म्हणजेच 55 ते 60° सेंटीग्रेड या तापमानाचा वापर केला जातो. ड्रायर वापरून तयार होणारे पदार्थ अनारदाना, सीताफळ पावडर, मनुका, आवळा पावडर, आवळा सुपारी, सुके अंजीर, गाजर पावडर, कडीपत्ता पावडर, फळे, मुळे, पाने वाळवलेली उदाहरणार्थ तुळस, पिंपरी, बटाटा चिप्स, केळी चिप्स, खारवलेल्या मिरच्या, आंबा पोळी, फणस पोळी. फळे आणि भाजीपाला सुकविलेल्या नंतर त्याचे पॅकेजिंग करणे आवश्यक असते. सुकविलेल्या फळे भाजी मूलतः हायग्रोस्कोपिक म्हणजे ओलावा शोषून घेणारे अशा गुणधर्माचे असल्याने त्या वातावरणातील आर्द्रता त्वरित शोषून घेतात. पॅकेजिंगसाठी सिल्वर फॉइल्स, मेटल फॉइल पॅक, लॅमिनेटेड मल्टी लेअर्ड पाउच पिशव्या वापरतात. अशा प्रकारचा छोटासा फळे आणि भाज्या सुकविण्याचा उद्योग सुरू करण्यासाठी कॅबिनेट ट्रे ड्रायर, ग्राइंडर, सीलिंग मशीन, व्हॅक्युम सीलिंग मशीन ची गरज भासते. सुकविलेल्या भाज्यांपासून आपण विविध पाककृती तयार करू शकतो, जसे की
1: श्रद्धेहो वेळाभावी आपण हा कार्यक्रम पूर्ण ऐकू शकला नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. 6:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत, सहक्षेपित करीत आहोत आरोग्य

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयाची माहिती घेणार आहोत, ते म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. सगळ्यात आधी जाणून घेऊया पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय. डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये होणारे काही अनिश्चित आणि चिंताजनक शारीरिक आणि भावनात्मक जे बदल असतात त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. जनरली डिलिव्हरीनंतरच्या काही आठवड्यात किंवा वर्षभरानंतर हे बदल जाणवावे लागतात. याचा परिणाम इमोशनल, वैचारिक क्षमता, झोप, बाळासोबतचे तिचे बॉन्डिंग व संपूर्ण हेल्थवर होतो. आपल्याला वाटतं की हा आजार किंवा ही कंडिशन भारतामध्ये नाही आहे, कारण आपल्याकडे बाळ बाळंतिणीची काळजी घेणारे कोणी ना कोणी घरी असतेच. डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे फिरकू शकत नाहीत, कारण बाळ झालं की सोहळे सुरू होतात. पाचवीची पूजा, बारसे, जेवण, अन्नप्राशन संस्कार असे अनेक सोहळे होतात. तरीही आपल्याकडे ह्या केसेस सध्या वाढताना दिसत आहेत. आता हा आजार का होतो याची कारणं आपण पाहूया. यामध्ये काही महत्त्वाचे घटक आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे हॉर्मोनल शिफ्ट. डिलिव्हरीच्या दरम्यान होणारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यामध्ये मेजर बदल हे एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे. स्ट्रेस हॉर्मोनचा स्पाईक, डिलिव्हरीनंतर होणारा थायरॉईडचा इम्बॅलन्स, तसंच न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, मेजरली आयर्न डिफिशियन्सी, B12 किंवा D3ची डिफिशियन्सी ही महत्त्वाची कारणं यामध्ये येतात. दुसरं महत्त्वाचं कारण आहे फिजिकल एक्झॉशन. रात्री बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा बाळाचं रडणं वगैरे ह्यामुळे होणारी अपुरी झोप, तसंच ॲनिमियामुळे आलेला थकवा, सिझेरियनमध्ये होणाऱ्या वेदना असतील किंवा ब्रेस्ट फिडिंगमध्ये येणाऱ्या समस्या ही याची कारणं आहेत. तिसरा घटक म्हणजे भारतीय संस्कृती किंवा रूढीशी निगडीत कारण. स्त्रियांमध्ये सतत एक आदर्श सून किंवा आदर्श माता होण्याचं प्रेशर असतं, हेही याचं एक प्रमुख कारण आहे. काही कुटुंबामध्ये मुलगा होण्यासाठी दबाव असतो, हेही याचं एक कारण आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वडीलधाऱ्या व्यक्ती सतत काही ना काही सूचना देत असतात. या दबावामुळे मोकळेपणाने वावरता न येणं हे सुद्धा याचं एक कारण आहे. बाळाला सांभाळतानाही सततच्या सूचनांचा भडीमार करत राहणं हेही यामध्ये एक येतं. मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांची मदत घेताना संकोच वाटणं हेही याचं एक कारण आहे. यानंतर चौथं महत्त्वाचं कारण सामाजिक व भावनिक गोंधळ. यामध्ये नवऱ्याचा सपोर्ट किंवा संवाद याची कमतरता भासणं, डिलिव्हरीच्या दरम्यान आर्थिक ताण किंवा नोकरीची अनिश्चितता हेही एक कारण आहे. घर व मित्रांपासून लांब राहणं, म्हणजे काही लोक नोकरीनिमित्त अदर स्टेटमध्ये राहतात किंवा देशाबाहेर राहतात, त्यांना मनमोकळेपणाने संवाद साधता येत नाही किंवा मदतीची कमतरता भासते. यासोबतच ॲन्झायटी व डिप्रेशनची हिस्ट्री असणं हाही यामध्ये एक महत्त्वाचा घटक असू शकतो. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. पुढील भागात आपण याची लक्षणं व चिकित्सा जाणून घेऊया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे मुख्य कार्यकारी घटक असतात. हे एन्झाईम्स घाण, तेल, चरबी आणि सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात. उदाहरणार्थ लिपेस हे एन्झाईम चरबीचं विघटन करतं, प्रोटीयस प्रथिनांचं विघटन करतं आणि ॲमायलेज स्टार्चचं विघटन करतं. त्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावीपणे स्वच्छता करू शकतो. या प्रक्रियेमध्ये तयार होणारं ॲसिटिक ॲसिड हा एक महत्त्वाचा घटक आहे. हे ॲसिड जंतुनाशक म्हणून कार्य करतं आणि दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. याशिवाय फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स आणि सॅपोनिन्स यासारखे घटकसुद्धा तयार होतात. ते स्वच्छतेमध्ये आणि जंतुनाशकात महत्त्वाची भूमिका बजावतात. बायो क्लिन्झर तयार करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. सर्वप्रथम वापरलेलं भांडं स्वच्छ आणि कोरडं असावं. मिश्रणामध्ये प्लॅस्टिक, काच किंवा धातूचे हानिकारक पदार्थ नसावेत. तसंच फर्मेंटेशन दरम्यान भांडं पूर्णपणे हवाबंद ठेवू नये, कारण गॅस तयार होतो. वेळोवेळी गॅस बाहेर सोडणं आवश्यक आहे. या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ती पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं कृत्रिम रसायन वापरलं जात नाही, त्यामुळे तयार होणारा बायो क्लिन्झर सुरक्षित असतो आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोचवत नाही. बायो क्लिन्झर तयार करण्याची ही प्रक्रिया केवळ घरगुती वापरापुरती मर्यादित नाही, तर मोठ्या प्रमाणावर देखील वापरता येते. शाळा, महाविद्यालय, उद्योग आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बायो क्लिन्झर तयार करून त्याचा उपयोग करता येतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापन सुधारतं आणि पर्यावरण संरक्षणाला हातभार लागतो. याशिवाय या प्रक्रियेमुळे लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते. लोक स्वतः सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग करून उपयुक्त उत्पादन तयार करू लागतात. त्यामुळे वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना प्रत्यक्षात येते. शेवटी बायो क्लिन्झरची निर्मिती प्रक्रिया ही एक साधी, स्वस्त आणि प्रभावी पद्धत आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो, पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो आणि सुरक्षित स्वच्छता साधन तयार करू शकतो. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती मुख्यतः फर्मेंटेशन प्रक्रियेवर आधारित आहे. या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांची महत्त्वाची भूमिका असते. फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा, गूळ यामध्ये नैसर्गिकरित्या उपस्थित असलेले बॅक्टेरिया आणि यीस्ट हे सूक्ष्मजीव गुळामधील साखरेचं विघटन करतात. या विघटन प्रक्रियेमुळं विविध प्रकारचे एन्झाईम्स आणि सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही प्रक्रिया अंशतः ॲनारोबिक वातावरणात घडते, ज्यामुळं विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव सक्रिय होतात. या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम गुळामधील सुक्रोज या साखरेचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये रूपांतर होतं. त्यानंतर सूक्ष्मजीव या साध्या साखरेचं विघटन करून ऊर्जा निर्माण करतात. या प्रक्रियेदरम्यान कार्बन डायऑक्साईड, अल्कोहोल आणि विविध सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही जैवरासायनिक प्रक्रिया बायो क्लिन्झर तयार होण्याचा मुख्य आधार आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, परिसर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:10. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:55 होत आहेत.
1: FM 100.5 मेघाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाली. जाणून घेऊया आमच्या आजच्या दिवसभरातील कार्यक्रमांविषयीची थोडक्यात माहिती. श्रोतेहो, 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या सहक्षेपित होतील. 7:25

आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सहक्षेपित केला जाईल. 7:40 दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा दागिना म्हणजेच पूना गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला जाईल. 7:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रमाचा आनंद आपण घेणार आहात. 8:00 समाजच्या प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. भाव सरगम हा कार्यक्रम 8:15 हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 9:00 मात्र दरम्यान म्हणजेच 8:30

बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. भावसरगम हा कार्यक्रम 8:15 हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात 9 वाजेपर्यंत. मात्र दरम्यान म्हणजेच 8:30 ते 8:40 या वेळेत पुणे केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र सहक्षेपित केलं जाईल. 9 ते 10 या वेळेत आपण ऐकणार आहात विविध भारती प्रसारण सभेचे विविध रंगी कार्यक्रम. श्रोते हो, आज गुरुवार, तेव्हा 10 ते 11 ही वेळ आम्ही राखून ठेवली आहे आमच्या सर्व रसिक श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाची, अर्थात फरमाईशी गीतांवर आधारित असलेल्या कार्यक्रम आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 10 ते 11 या वेळेत. 11 वाजता जितेंद्र घोडगे सराफ पुणे ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला जाईल आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. त्यानंतर मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात 12 वाजेपर्यंत. 12 ते 1 या वेळेत आपण ऐकणार आहात आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून वनिता मंडळाचा कार्यक्रम. 1 वाजेपासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सभेचे विविध रंगी कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. काही दरम्यानच्या काळात आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून जिल्हा वार्तापत्र कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. 3 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून, तसंच 5:30 वाजता युवाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. परत एकदा आपण ऐकणार आहात 6:10 ते रात्री 11 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सभेचे विविध रंगी कार्यक्रम. दरम्यानच्या काळात काही कार्यक्रम सहक्षेपित तसेच प्रसारित केले जातील. ते म्हणजेच 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून, त्यानंतर 7:30 वाजता किसान वाणी कार्यक्रम प्रसारित केला जाईल आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. यात आज आपण ऐकणार आहात कृषी संपदा, यात नत्र म्हणजे काय याविषयी चानी जैन यांनी दिलेली माहिती. त्यानंतर तोंडा अक्का हे लेखन आणि निवेदन केलं आहे ज्योत्स्ना पाटील यांनी आणि निवेदन किशोर वाघ यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील सुमित सूर्यवंशी. 8:05 आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र सहक्षेपित केलं जाईल. 8:45 दिल्ली केंद्रावरून समाजच्या संध्या हे बातमीपत्र सहक्षेपित होईल. तसंच 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील. तर श्रोतेहो, आमच्या आजच्या दिवसभरातील कार्यक्रमांविषयीची थोडक्यात माहिती. FM 100.5 MHz ऐकत रहा आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. आमची यानंतरची उद्घोषणा 7:00 वाजता.

FM 100.5 में घाटस्वर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो 7:05 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर म्हणजे 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सुरुवातीला ठीक 7:05 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक PDS योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम. आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक PDS योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळ

प्रणव मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक PDS मध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणाली टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याजसवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणीसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तत्काळ देण्याचं मान्य करण्यात आलं. नाफेड आणि NCCF ने सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाणावर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली. कांद्याच्या बियाणावर निर्बंध असले तरी कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही असं या चर्चेत स्पष्ट करण्यात आलं. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा SIR ची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ती अवैध ठरत नाही असं सांगून SIR मुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातलं पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह इन संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी ईद अल अधा म्हणजे बकरी ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो या शुभकामनेसह सर्वांना विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद मुबारकच्या शुभेच्छा राज्यपालांनी आपल्या संदेशात दिल्या आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जूनला यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल खजुराहो इथं या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती देताना निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क कार्यक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या T-shirt डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त उद्या 29 तारखेला सारंग हेलिकॉप्टर पथकाकडून भव्य हवाई कसरती सादर करण्यात येणार आहेत. महिला कॅडेट्सच्या 3र्या तुकडीच्या सहभागामुळे सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे आकर्षक समूह उड्डाण आणि कौशल्यपूर्ण हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. केंद्रीय जलसिंचन मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. राज्यातील 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50 ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार आहे. वेगानं बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत बालकांसमोरची आव्हानं अधिक गंभीर स्वरूपाची होत आहेत. म्हणूनच संवेदनशील, जबाबदार आणि सकारात्मक वातावरण समाजात निर्माण करण्याची गरज आहे असं आवाहन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय पुराणिक यांनी काल रत्नागिरी इथं केलं. आयोगाच्या अर्धन्यायिक सुनावणी आणि आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी अधिक सक्षम होऊन बालस्नेही समाज निर्माण करण्यासाठी माध्यमं, समाजसेवी संस्था आणि प्रशासनानं पुढाकार घ्यावा असंही बैठकीत सांगण्यात आलं. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्याअंतर्गत IFMS आणि ॲग्रीस्टॅक प्रणाली एकत्र करण्यात आल्या आहेत. यासाठी FSAS हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आलं असून QR कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीनंतर 3 दिवसात निवडलेल्या विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल. त्यामुळे रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबतचा गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवर नेत्यांनी पंडित नेहरू यांच्या आठवणींना उजाळा दिला. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. भारतीय नेमबाज ईशा सिंगनं म्युनिक इथं सुरू असलेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रम मोडला. 21 वर्षीय ईशानं अंतिम फेरीत 50 पैकी 43 गुण मिळवत दक्षिण कोरियाच्या किम यजीच्या नावावर असलेला 42 गुणांचा मागील विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हवामान. देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण कायम राखण्याचा आणि घराबाहेर पडताना सोबत पाणी बाळगण्याचा सल्ला त्यांनी काल दिला. वृद्ध आई वडील, आजी आजोबा आणि प्रियजनांची नियमितपणे विचारपूस करा. त्यांना पुरेसं पाणी पिण्याची, दुपारच्या कडक उन्हात घराबाहेर पडणं टाळण्याची आणि पुरेशी विश्रांती घेण्याची आठवण करून द्यावी असं आवाहन त्यांनी लोकांना केलं. हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी गारपिटीसह पाऊस झाला, त्यामुळे आंब्यासह फळबागांचं नुकसान झालं. विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर कोकणातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक PDS योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्राकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम. आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला

आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
4: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। सकाळचे 7:22 झाली आहेत। जाणून घेऊया आजचे काही ठळक दिनविशेष। श्रोतेहो, आज आहे 28 मे। जागतिक स्तरावर 28 मे हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक भूक दिन म्हणून पाळला जातो। द हंगर प्रोजेक्ट नावाच्या ना नफा संस्थेनं तयार केलेला हा उपक्रम जगातील भूक संपवण्याचा प्रयत्न करतो। 28 मे हा दिवस महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन म्हणून पाळला जातो। मराठी उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म 28 मे 1903 या दिवशी। 28 मे 1921 शास्त्रीय गायक पंडित दत्तात्रय विष्णू उर्फ बापूराव पलुस्कर यांचा जन्मदिवस। महान क्रांतिकारक, वक्ते, कवी, नाटककार आणि लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती। त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला। त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन।

दिनविशेष आपण ऐकलेत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 7:25 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, बदलत्या हवामानामुळे आपल्याला वारंवार पूर, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतं. या बदलत्या परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खूप प्रभावी होत आहे आणि प्रभावीपणे कार्य करत आहे. मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं आपत्ती व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयावर डॉक्टर भालचंद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमातनंही याविषयी सविस्तर जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्त्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉकड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र व पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासखी, आपदा मित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत, तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचं विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्ती सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत आहोत आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेष तळीमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
0: नक्कीच, समुदायांची, विविध यंत्रणांची क्षमता बांधणी करणं या आपत्ती व्यवस्थापनासाठी फार फार गरजेचं आहे, तर ती नेमकी आपण कशी करत आहात?
1: कुठल्याही आपत्ती येण्यापूर्वीचे आपत्तीपूर्व ज्या उपाययोजना म्हणजे त्यामध्ये पूर्वतयारी क्षमता बांधणी हे दोन महत्त्वाचे उपक्रम असतात. क्षमता बांधणीमध्ये जी व्यवस्थित आपली सद्यस्थिती यंत्रणा आहे त्यांना सक्षम करणं, ती सक्षम करण्यासाठी जी आपली वेगळी यंत्रणा आहे शासनाची, मूलतः शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत यांना प्रशिक्षित करणं. आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्यांना आपण वेगवेगळे शासनाचे जे विभाग आहेत, जे रिस्पॉन्डर्स विभाग आहेत, त्यांना आपण प्रशिक्षण देण्यासाठी आपण वेळोवेळी पाठवतो. याशिवाय जी जनता आहे, जनतेच्या प्रशिक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना राबवतो, विशेषतः खेडेगावातील प्रत्येक नागरिकासाठी प्रशिक्षण संस्था आपण घेतो. याशिवाय शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांचंही प्रशिक्षण घेतो, जेणेकरून त्या प्रशिक्षणामार्फत एक आपत्तीला प्रतिसाद देणारे सक्षम योग घडावेत, या अनुषंगाने आपण त्यांनाही ट्रेन करतोय. अशा वेगवेगळ्या विभागांना ट्रेनिंग देऊन क्षमता बांधणी करून, याशिवाय फक्त ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर आपण आपत्ती व्यवस्थापन संरचना निर्माण करतोय, त्यांना वेगवेगळे साधन निर्माण करतो. उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापनासाठी वेगवेगळे रिस्पॉन्डर्स असतात, त्यांची साधनं, जी साधनं लागतात आपत्ती व्यवस्थापनासाठी, ती उदाहरणार्थ फायर बाईक्स असतील, वेगवेगळे इन्फ्लेटेबल रबर बोट्स, मुळात इन्फ्लेटेबल रबर बोट असतात, NDRF, SDRF मोठ्या प्रमाणात ते ड्रोनचा वापर करतात, उपग्रह छायाचित्राचा वापर करतात. या वेगवेगळ्या शासनाचे जे

0: महत्त्वाचे उपक्रम आहेत त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान कसं उपलब्ध होईल आणि त्यांच्या साधनांचा कसं आपत्ती व्यवस्थापनाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग होईल या अनुषंगाने आपण शासन काम करते.
1: आपत्ती प्रतिरोधक असा आपला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी दीर्घकालीन असा रोडमॅप ठरवला असेल, तर तो नेमका काय आहे, दृष्टिकोन काय आहे?
0: भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या अनुषंगानेच महाराष्ट्राने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी काय काम करावं यात स्पष्ट सूचना केल्या आहेत. या वेगवेगळ्या विभागांमध्येच आपत्ती व्यवस्थापन हा विभाग आहे आणि त्या विकसित महाराष्ट्र संकल्पनेतच आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात कसं काम करावं 2047 जेणेकरून महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्थापन कधी अधिक सजग कसं होईल, सक्षम कसं होईल या अनुषंगाने उपाययोजना आहेत. यात मुख्यतः वेगळ्या स्तरावरच्या उपाययोजना आहेत. एक प्रथमतः 2029 उपाययोजना, नंतर 2035 उपाययोजना आणि 2047. यात मुख्यतः महाराष्ट्राची सध्याची जी आपत्ती व्यवस्थापन संरचना आहे, संस्था आहे, ती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. याशिवाय आपले आस्थापना आहेत यांना संरक्षण करण्यासाठीची यंत्रणा निर्माण करणं, याशिवाय आपत्ती प्रतिरोधक क्षमता ही अधिक सक्षम करण्यावर या विकसित महाराष्ट्रामध्ये धोरणात समाविष्ट केला आहे. यासाठी 2029 आपण जे टप्पे केले 2029, 2035 आणि 2047, तर सुरुवातीला आपली जी NDRF मी आपल्याला म्हटलं त्यासोबतच राज्य प्रतिसाद दले याच्या तुकड्या वाढवणं 2 पासून 7 पर्यंत नेणं, याशिवाय त्यासोबतच प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतःचं एक स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल असावं आणि टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवत जाणं हे काम करण्यावर भर देते. याशिवाय राज्याची जी आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे त्यांचं बळकटीकरण करून अधिक सक्षम प्रतिरोधक्षम आणि जेणेकरून झिरो रिस्क झिरो टॉलरन्स ही जी शासनाची संकल्पना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना या विकसित महाराष्ट्र धोरणात अंतर्भूत आहेत आणि त्यादृष्टीने शासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही प्रयत्नशील आहे.
1: फार सुंदर आपला हा रोडमॅप आणि एकूणच दृष्टिकोन आहे. झिरो टॉलरन्स अगदी म्हणजे ते अगदी सुसह्य होईल प्रत्येक नागरिकासाठी. बरं, हा रोडमॅप सांगितल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या समस्त प्रेक्षकांना आपण या निमित्तानं काय संदेश देणार आहात?
0: कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी हा फर्स्ट अफेक्टेड पर्सन आणि फर्स्ट रिस्पॉन्डर ही जनता असते, सर्वसाधारण लोक असतात, त्यामुळे त्या जनतेने अधिक सजग राहणं गरजेचं आहे. कारण कुठलीही योजना असेल शासनाची, कुठलीही कार्यक्रम असेल, जर जनता प्रभावीपणे प्रतिसाद दिली नाही तर तो यशस्वी होत नाही. त्यामुळे या प्रसंगी जनतेने पण सजग राहणं आणि शासनाद्वारे SEOC मार्फत वेगवेगळे जे अलर्ट्स वेळोवेळी इश्यू होतात त्याला प्रतिसाद देणं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहणं आवश्यक असतं, त्यावर कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने आपण बघाल तर अलीकडे आता हा जो सीझन आहे उष्माघाताची घटना वाढल्या आहेत, उष्माघाताच्या घटना वाढतात, यामुळेच नागरिकांनी उष्माघाताचे परिणाम टाळण्यासाठी शासनाने जी ॲडवायझरी केली त्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्या सूचनांचं जनतेने पालन करावं. याशिवाय पावसाळ्याच्या काळातही वेगवेगळ्या आपत्ती होतात, वेगळ्या दुर्घटना होतात, त्या दुर्घटना टाळण्यासाठी जनतेने थोडं सजग होणं गरजेचं असतं. अति उत्साह काय बऱ्याच वेळेस होतो, उत्साह टाळणं जेणेकरून बऱ्याच वेळेस प्रेक्षणीय स्थळ धबधबे इथे नागरिक पाहायला जातात पावसाळ्यात, तर त्या प्रसंगी जर अति उत्साह दाखवला तर दुर्घटना मोठ्या प्रमाणात होतात, त्या टाळण्यासाठी जनतेने प्रयत्न करणं आवश्यक आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेगवेगळ्या आपत्ती असतात त्याला प्रत्येक जनतेने सकारात्मक प्रोत्साहन प्रतिसाद देणं आणि त्या अनुषंगाने शासनाद्वारे जे वेळोवेळी सूचना पर त्याचं पालन करणं. बऱ्याचदा काय होतं, एखादी घटना घडते त्यावेळेस अफवा जास्त पसरते, त्या अफवांवर विश्वास न ठेवता शासनाचे अधिकृत जे सोर्सेस आहेत त्यांचा अवलंब करणं, त्यांचं पालन करणं आणि त्या अनुषंगाने कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हा शासनाच्या इतर सर्व विभागांसोबत एकत्रित काम करून आपत्तीमुळे होणारे नुकसान, जनतेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने मी जनतेला आवाहन करू इच्छितो की या प्रसंगी जे प्रसारण चॅनल आहेत जे नंबर्स 1077A, 112A यावर जर काही आपत्ती आली तर जनतेने संपर्क करावा, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न शासन निश्चित करेल.
1: मंडळी, आपत्ती कोणतीही असो वेळेवर केलेली अंमलबजावणी हीच हानी कमी करण्यास मदत करते. शासनाचे प्रयत्न आणि लोकांचा प्रतिसाद यावर फार सुंदर पद्धतीने आज डॉक्टर भालचंद्र चव्हाण सरांनी प्रकाश टाकला. सर, आज आपण इथे आलात आणि संवाद साधलात आणि अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात.

सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत. रसिको, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.
0: श्रोतेहो, आज सकाळी 11:05 प्रसारित होणाऱ्या स्वरसंवाद कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आपल्या रोजच्या बोलण्यात आपण वाक्यप्रचार आणि म्हणीचा सर्रास वापर करतो. आनंद झाला तर दुधात साखर पडणे आणि एखादी वस्तू नाही सापडली तर काखेत कळसा गावाला वळसा या आणि अशा अनेक म्हणी वाक्यप्रचार आपण नित्यनेमाने वापरत असतो आणि याचा आपण कधीकधी रागात कधी प्रेमात कधी आनंदाने कधी कौतुकाने देखील वापर करतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार म्हणी माहीत असतील तर अवश्य सांगा स्वरसंवाद या कार्यक्रमात. विषय आहे वाक्यप्रचार आणि म्हणी. वेळ सकाळी आज 11:05 ते 11:40 आणि संवादिका आहेत सविता गुटाळ. तेव्हा अवश्य फोन करा स्वरसंवाद या कार्यक्रमात.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर.
3: FM 100.5 megahertz आम्ही आकाशवाणीच्या धुळी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्याचा, दागिना म्हणजे पुन्हा गाडगीळ. हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही सह प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून.
4: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं.

0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार।
1: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला।
2: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
1: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
2: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स।
1: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत।
0: श्रोते हो नमस्कार। दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। अधिक महिन्यात विष्णुरूप जावयाला दान देण्याची रीत आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि जावई जर अधिकच लाडका असेल तर त्याला चांदीच्या कोणत्या वस्तू देता येतील ज्या कायम आठवणीत राहतील आणि वापरातही राहतील? त्यांचं वजन, त्यांचे प्रकार, त्यांची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक। मोडक साहेब नमस्कार।
3: नमस्कार।
0: सर, अधिक महिना हा जावयासाठीचा महत्वाचा महिना आणि पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा आहे की जावयाचा मान करायचा, त्याला चांदीच्या ताटवाटी द्यायचं किंवा तो सेट द्यायचा, तर या सेट विषयी आम्हाला आज सांगा।
3: फक्त ताटवाटीच कशाला, 15-16 अधिक मास येतात
0: हो।
3: पण जनरली पहिल्या अधिक मासाला ताट दिलं जातं कारण तो पहिला अधिक मास असतो आणि मग नंतर हळूहळू मग ताटावरून तांब्यावर येतं, तांब्यावरून भांड्यावर येतं, भांड्यावरून वाटीवर येतं, नंतर मग वेगवेगळे असतो। तर आत्ताच्या काळामध्ये ताट म्हटलं तर 10-inch ताटं आता आम्ही ठेवायला सुरुवात केली आहेत कारण किमती आवाक्यात पाहिजे म्हणून। साधारणपणे 10-inch ताट जर आपण म्हटलं तर ते 500 ग्रॅममध्ये येतं, म्हणजे थोडंसं आवाक्यात। त्याच्यानंतर 13-inch ताट किंवा 12-inch ताट म्हटलं तर ते 650-700 ग्रॅमपर्यंत येतं। आताच्या काळात सेटचे फॅशन निघाली आहे।
0: अच्छा।
3: तर राजस्थानी किंवा गुजराती प्रकारचे जे थाळे असतात त्याच्यामध्ये तो थाळा, एक मोठा बाऊल, दोन वाट्या, एक काटे चमचा, एक साधा चमचा, असे 7 वस्तूंचा सेट साधारणपणे 1200-1500 ग्रॅमपर्यंत येतो। त्याला जरा ऑक्सिडाइज केलेलं असतं, त्याला कार्विंग केलेलं असतं आणि त्याचे जर मजुरी म्हणाल तर साधारणपणे 6-8% मजुरी असते आणि 1300-1500-1700 ग्रॅमपर्यंत तो एक सेट बनतो। म्हणजे आपण जर अगदी सुरुवातीचा स्टार्ट रेट म्हटलं तर साधारण आजच्या घडीचे 3 लाख रुपये किलोची चांदी जर आपण धरली तर 4-4.25 लाख रुपयापासून ते घेऊ तसा मग 10 लाख रुपयापर्यंत। पण माझं म्हणणं आहे लाडक्या जावयाला एकदा तरी खुश करायला हरकत नाही
0: आणि मला वाटतं तशी तजवीज पण केली जाते।
3: आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला टप्प्याटप्प्याने करायचं असेल, लग्न ठरायच्या आधीपासून ते अधिक महिना येईपर्यंत, तर तुम्ही 50-100 ग्रॅम अशी चांदी दर महिन्याला घेऊन ठेवून नंतर त्या चांदीचं बनवून घेऊ शकता। याच्या व्यतिरिक्त समया येतात, मोठाले दिवे येतात, फुलपात्री येतात, वाट्या येतात। फुलपात्र वाटी हे साधारण 70-80 ग्रॅमपर्यंत बसतं। समया आता हल्क्या वजनाच्या यायला लागलेत त्यामुळे त्या 150-200 ग्रॅममध्ये येतात। म्हणजे जोडी समय घ्यायची म्हटली तर 300 ग्रॅममध्ये येते। बेंगलोरला या जास्त करून बनतात, कर्नाटकामध्ये हलक्या वजनाच्या, नाशिक घाटाची पण हलक्या वजनाची समय बेंगलोरला बनते। तर ही सुद्धा सगळी उपकरणी आहेत की जे तुम्ही तुमच्या लाडक्या जावयाचे लाड पुरवण्याकरता नक्की वापरू शकता।
0: खरंय खरंय। आणि तबक तामन हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतं।
3: तबक तामन हे ते मी पगाशी पुरुषोत्तम आणि सत्कार्य करायचं आणि म्हणजे देवधर्म करायचं म्हटलं त्या दृष्टीनेच वस्तू आहेत।
0: अच्छा।
3: पण जावयाला शेवटी एन्जॉयमेंट करायची असेल तर ताटवाटी आणि ही भांडी,
0: नक्की
3: फुलपात्री, वाट्या याच्यात जास्त रस असणार।
0: आणि त्याचे बरेचसे प्रकारही तुमच्याकडे
3: बरेचसे प्रकार आहेत। म्हणजे आपले रेग्युलर घाटाचं ताट असतं, त्यानंतर चायना डिश ज्या असतात आपल्या हल्ली बुफेमध्ये वापरल्या जातात त्या प्रकारचे असतात, त्यानंतर तसेच ते छोटे छोटे बाउल पण येतात। मग लोक त्याचेही सेट करतात की 6 डिश 6-12 वाट्या, त्यानंतर 6 फुलपात्री, 12 चमचे, म्हणजे एक फॅमिली सारण हल्ली स्मॉल फॅमिली 4+2ची असते तर त्याला ते पुरेसं। आणि तसा जर सेट एखाद्याला करायचा झाला तर तो आत्ताच्या किमतीच्या ह्याच्यात म्हटलं तर साधारणपणे 20-22 लाख रुपयामध्ये सेट होऊ शकतो 6 जणांचा।
0: मोडक साहेब, आपण आम्हाला अधिक मासानिमित्त लाडक्या जावयाला दान देण्यासाठी पारंपरिक चांदीचं ताट, वाटी, बाउल, ग्लास यांचे प्रकार, वजन, अंदाजे किंमत या सगळ्याची माहिती दिली, याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते। धन्यवाद। दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार। FM 100

5.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. श्रोतेहो, आत्ताच आपण दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पुना काडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. सकाळचे 7:45 झाले. प्रसारित करीत आहोत भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

श्रोते हो, वेळेअभावी आपण हे गीत पूर्ण ऐकू शकला नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. भावधारा या कार्यक्रम आम्ही या ठिकाणी समाप्त करीत आहोत. 8 वाजता दिल्ली केंद्रावरून समाजच्या प्रभात हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं भावसरगम. हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत 8:40. 8:30 आहेत. सहक्षेपित करीत आहोत पुणे केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. स्वच्छ भारत अभियान 2 आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज असून अभियान केवळ पायाभूत सुविधा विकासापुरतं मर्यादित न राहता नियमित समीक्षा, लोकसहभाग आणि विविध संस्था संघटनांच्या समन्वयानं कायमस्वरूपी यशस्वी करणं आवश्यक आहे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. नवी दिल्लीत काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 51वी प्रगती बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी

नवीकरणीय ऊर्जा निर्मिती, नदी सुधार प्रकल्प, रस्ते आणि बंदरांचा विकास, सागरी किनाऱ्यांचा विकास आदी सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी कचऱ्यावरील पुनर्प्रक्रिया प्रकल्प आणि गोबर गॅस प्रकल्प अधिक वेगानं राबवावेत अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या. तसंच शहरातील रहिवासी इमारती, सरकारी कार्यालयं आणि सार्वजनिक संस्थांच्या इमारतींच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्मिती वाढवावी, ग्रामीण भागात नदीकाठच्या मोकळ्या जागांवरही सौर ऊर्जा संयंत्र बसवून स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना द्यावी असा सल्लाही मोदी यांनी यावेळी दिला. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळं अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह इन रिलेशनशिप संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सिक्कीमच्या दौऱ्यावर असून गंगटोक इथल्या पालजोर क्रीडा संकुलात आयोजित विशेष कार्यक्रमात सिक्कीम पोलीस विभागाला त्यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पोलीस ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. हा विशेष पुरस्कार मिळवणारं सिक्कीम हे देशातील 15वं राज्य तर पूर्वोत्तर राज्यांमधील तिसरं राज्य ठरलं आहे. राष्ट्रपती पोलीस ध्वज हा देशातील पोलीस विभागाला मिळणारा सर्वोच्च सन्मान मानला जातो. असामान्य सेवा, शिस्त आणि राष्ट्रपती समर्पण भावना या गुणांच्या जोरावर हा सन्मान प्रदान करण्यात येतो. गंगटोक इथं होणाऱ्या या सोहळ्यामध्ये सिक्कीम पोलिसांचे 400 कर्मचारी संचलनात सहभागी होऊन राष्ट्रपतींना मानवंदना देणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर आदी विषयांवर चर्चा होणार आहे. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या

0: सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची काल चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तात्काळ देण्याचंही मान्य करण्यात आलं आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाण्यांवर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. देशभरात आज साजरा होत असलेल्या ईद अल अधा अर्थात बकरी ईद निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण भक्ती, त्याग आणि निस्वार्थतेचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. या निमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये बंगळुरू इथं हरियाणाच्या सुमित अंतिलनं पुरुषांच्या भालाफेकीमध्ये स्वतःचाच जागतिक विक्रम मोडीत काढताना 74 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकला आणि सुवर्णपदक मिळवलं. महाराष्ट्राच्या संदीप सरगरनं 62.88 मीटर भाला फेक करून रौप्य पदक मिळवलं. महाराष्ट्राच्या दिलीप गावित यानं पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं आहे. हवामान. मध्य आणि वायव्य भारतासह देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम असल्यानं लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी परिसरातील पशुपक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून त्यांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं काल शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातलं 3रं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. या होत्या याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 100.5 मेघाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, 8:40 झाली. पुन्हा एकदा वळणार आहोत आपल्या भावसरगम या कार्यक्रमाकडे. कार्यक्रमात सुरुवातीचं गीत आपण ऐकणार आहोत रवींद्र आवटी यांचं. सुरेश वाडकर आणि देवकी पंडित यांच्या आवाजात अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकणार आहोत. मात्र ऐकूया, हे गीत ऐकण्यापूर्वी घेऊया काही क्षणांची विश्रांती.
2: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे आत्मा मालिक.

श्रोतेहो वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या या युगलगीतावरच आजचा आमचा भावसरगम हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. 9 वाजता विविध भारती प्रसारण सभेचे विविधरंगी कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

FM 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, काही अपरिहार्य कारणामुळे आपण आमचा कार्यक्रम थोडा उशिरा सुरू होतोय, त्याबद्दल सर्वात पहिले मी दिलगिरी व्यक्त करते. आणि चला तर आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आणि आपण आतुरतेने या कार्यक्रमाची वाट पाहत असता. अशा या कार्यक्रमात मी संगीता जगदाळे आमच्या तमाम रसिक श्रोत्यांचं का स्वागत करते आहे. आणि कार्यक्रमाचं नाव अर्थातच आपकी पसंत.

आपकी पसंत कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या तमाम रसिक श्रोत्यांना मी संगीता जगदाळे कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रम म्हटला आणि आपकी पसंत आपली आवड हा कार्यक्रम म्हटला की आमच्या रसिक श्रोत्यांच्या उत्साहाला अतिशय उधाण येतं आणि अशाच उधाणलेल्या या मॅसेजेसच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो. चला तर आजचं कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आपण ऐकणार आहोत. आमच्या या सर्व रसिक श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत आहे, अर्थात त्यांची नावं याप्रमाणे आहेत: सिद्धार्थनगर दर्यापूर बाभळी येथून गजानन येले, नवदीप येले, विश्वदीप येले, मधुकर येले, शेडी वडनेरा अकोला येथून अरुणा बलदेव दामोदर आणि आदित्य दामोदर यांच्या आवडीचं गीत आपण ऐकणार आहोत. राम तेरी गंगा मेली या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या आवाजातलं रवींद्र जैन यांचं गीत आणि संगीत असलेली ही अतिशय अप्रतिम अशी रचना कार्यक्रमाच्या सुरुवातीला.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आपकी पसंत हा आमच्या सर्व रसिक श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम आणि अर्थातच आपल्या फरमाईशी गीतांवर आधारित असलेला कार्यक्रम. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत वो कौन थी या चित्रपटातील राजा मेहंदी अली खान यांचं गीत असलेलं मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं लता मंगेशकर यांच्या आवाजातलं गीत. अतिशय गाजलेलं असं गीत आहे आणि आमच्या या गीताला पसंती कळवणारे रसिक श्रोते आहे FCI ऑफिस राजेंद्र नगर बोरिवली मुंबई इथून हर्षल सोनार, जान्हवी सोनार, जग्गू, ज्ञानेश्वर अहिरराव, अर्चना अहिरराव, संस्कार अहिरराव, ग्रीन लॉन्स सोसायटी बेलवली बदलापूर ठाणे इथून. रसिक श्रोते, आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून खूप लांबून लांबून पत्र येतात की आपण अपेक्षासुद्धा कधी काळी केली नव्हती की ह्या अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सगळे एकमेकांशी इतके छान पद्धतीने जोडले जाणार होतो. पूर्वी आमचा हा कार्यक्रम फरमाईशी गीतांवर आधारित असायचा, आधारित असलेला हा कार्यक्रम पत्रांवर आधारित असायचा की पत्र आम्हाला मिळायची आणि ती मिळेपर्यंत आम्हाला जवळपास आठवडा लागायचा. तरी देखील अनेक रसिक शोधे आहेत की जे आम्हाला पत्रांच्या माध्यमातून देखील खूप लांबून लांबून पत्र पाठवत होते, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून पात्र हे फार जवळचं झालेलं आहे आणि आपण फार पटकन जोडले जातो. आणि आपण असेच आम्हाला अनेकोनेक पत्र मेसेजेस पाठवत जा. आम्ही आपले शक्य होतील तेवढे गीत ऐकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर ऐकूया आमच्या रसिक श्रोत्यांच्या आवडीचं गीत आहे चित्रपट वो कौन थी.

आमच्या गीतासाठी पसंती करणारे रसिक श्रोते अजून आहेत. विजय पाटील, अडगाव तालुका, भोकरदन जिल्हा, जालना, महाराष्ट्र इथून आम्हाला हे ही पसंती कळवलेली आहे. विजय पाटील, सौ पद्माबाई पाटील कुमारी, तेजस्विनी पाटील, चिरंजीव, ज्ञानेश्वर पाटील आणि समस्त पाटील परिवार, अडगाव तालुका, भोकरदन जिल्हा, जालना.

कार्यक्रमात यापुढचं गीत आपण ऐकणार आहोत सिंदूर या चित्रपटातील गीत. सिंदूर या चित्रपटातील लता मंगेशकर आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकणार आहोत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आमच्या गीतासाठी पसंती कळवणारे रसिक श्रोते आहे सक्षम क्षणिक चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लता राजाराम चव्हाण. हे हा मॅसेज आम्हाला मिळालेला आहे चांदणी चौक सांगली येथून. तसंच रसिक श्रोते हो, आमच्या आणखी गीतांना पसंती कळवणारे रसिक श्रोते आहेत नळेश्वरनगर, नरवेल जिल्हा बुलढाणा, पी एस न्हावकर, निर्मला न्हावकर, विशाल न्हावकर मलकापूर येथून, नारायण इंगळे, राजकुमार खर्चे, आशिष मुरहेकर, त्याचप्रमाणे शालमली जगदाळे मारवाड तालुका अंमळनेर जिल्हा जळगाव येथून, तसंच महाराष्ट्र सावरगाव येथून रघुनाथ पाटील नारे, पुष्पाताई नारे, श्रीधर नारे, मिनल नारे. त्याचप्रमाणे पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर इथून राजेश साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, तसंच श्रीमती शीतल राजेश या रसिक श्रोत्यांचं गीत आपण ऐकणार आहोत. तसंच कुंभार गल्ली श्रीरामपूर येथून सप्तरंग श्रोता परिवार, अशोक दले, सविता दले, अनिकेत दले, रोहिणी दले, ऋषिकेश दले, जीविका दळे, सानिका दळे. पुनावले पुणे येथून अजय सोनवणे, करिश्मा सोनवणे, अविका सोनवणे, विशाखा सोनवणे या रसिक श्रोत्यांचं आहे.

तसंच बुलढाणा वडशिंगे महाराष्ट्र येथून अमोल मानकर, शवताई मानकर, दीपाली आणि श्लोक कुमार, बुलढाणा इस्लामपूर महाराष्ट्र येथून सहदेव दामोदर, शशिकला दामोदर, सुमेध कुमार, तसेच मामूलवाडी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथून सोपान तायडे, वसंतराव भोजने, निवृत्ती अडोकार, तुषार करांगळे, तसेच ऑरेंज सिटी नागपूर येथून विठ्ठल जाधव, अनुसया जाधव, पवनराजे जाधव, छत्रपती संभाजीनगर येथून मंगेश इंगळे, संध्या इंगळे, स्वराज विराज, तसेच आहे रसिक श्रोते हो बुलढाणा येथून चातक रेडिओ श्रोता संघ, वडगाव डिघी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथून वासुदेव बोधवडे, सौमाधुरी बोधवडे, चिरंजीव आकाशकुमार बोधवडे, गुलमोहर रेडिओ श्रोता संघ, संत गाडगे नगर बुलढाणा येथून सौ अनिता गाठोडे, रमेशराव गाठोडे, चिरंजीव लोकेश कुमार गाठोडे यांच्या आवडीचं गीत आपण ऐकणार आहोत सिंदूर या चित्रपटातील.

श्रोते हो, आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून आणि मी आहे आपल्यासोबत संगीता जगदाळे. कार्यक्रमात आमच्या पुन्हा नव्याने जोडले गेलेल्या रसिक श्रोत्यांचं स्वागत. ऐकूया सिलसिला या चित्रपटातील किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात जावेद अख्तर यांची गीतरचना. संगीत आहे शिवहरी यांचं. श्रोते हो, आमच्या गीताला पसंती करणारे रसिक श्रोते आहे कबनूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून रवण भामिष्टे, अनिता भामिष्टे, राहुल भामिष्टे, तसेच मौजे चंदूर येथून अतुल गौतमी, धम्मधीना अरुण काळे, एडी कांबळे, सुरेश साबळे, ओंकार साबळे, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कांगल येथून, तसंच अजून रसिक श्रोते आहेत ते म्हणजे भोईराज रेडिओ श्रोता संघ जिल्हा जळगाव खान्देश वडोदा पानाचे येथून मुरलीधर ढोले भोई, सौ नलिनी ढोले, गणेश ढोले, आरती ढोले, तेजस ढोले, तसंच त्यांचा समस्त ढोले परिवार. आमच्या गीत रसिक श्रोत्यांनी कळवलेले हे आहे. काही रसिक श्रोत्यांचं गीत या ठिकाणी चित्रपटातले गीत या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे आम्ही या रसिक श्रोत्यांचं नाव घेतो आहे. ते म्हणजे दयानंद गायकवाड, नारायण गायकवाड, ओमकार गायकवाड, साई गायकवाड, कोली नांदेडहून आम्हाला मॅसेज आलेला आहे. ओम रेडिओ श्रोता संघ, तसंच या रसिक श्रोत्यांचे आणखी आहेत म्हणजे फौजी परिवार, उस्मान शेख फौजी, सायरा बानू शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकिर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, सिमर शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख, निलोफर शेख, बिलोली जिल्हा नांदेड इथून हे मॅसेज आम्हाला मिळाला आहे. चांदणी अयुब शेख, बाळराजे, अमन सय्यद, महिरा सय्यद. ऐकूया या रसिक श्रोत्यांच्या आवडीचं गीत सिलसिला या चित्रपटातील.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रुती हो, आपकी पसंद कार्यक्रमात पुन्हा एकदा आपण वळणार आहोत. कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. हमराज या चित्रपटातील गीत आपण ऐकणार आहोत. महेंद्र कपूर यांच्या आवाजातील साहिर यांची गीत रचना ही आहे. आमच्या गीतासाठी पसंती कळवणारे रसिक श्रोते आहे पश्चिम खान्देश विदर्भ भोईरा सोसाय रेडिओ श्रोता संघ, शहीद भगतसिंग कॉलनी, प्लॉट नंबर 63, भोई सोसायटी, विद्यानगरी, देवपूर, धुळे येथून श्री सतीश लक्ष्मीबाई गोरख फुलपगारे, भोई ज्येष्ठ मार्गदर्शक सौमीराबाई फुलपगारे, कुमारी श्रुती, कुमारी उर्वशी, टीनू, सौछाया, श्री पवन फुलपगारे, कुमारी ओवी, सौज्योती, श्री मिलिंद फुलपगारे, चिरंजीव अर्णव, कुमारी पूर्वा बिट्टू, श्रीमती अलका प्रदीप बावणे, अमरावतीकर, भोईराज ज्येष्ठ नागरिक संघ धुळे कार्यकारिणी व सदस्य, तसेच फुलपगारे आणि बावणे भोई परिवार धुळे इथून आम्हाला ही रसिक श्रोत्यांची पसंती कळवणारे आमचे हे रसिक श्रोते आहेत. त्यानंतर आहे भाटणवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथून तेजस, तुषार, दीक्षा, श्रुतिका, सीमा दगडू, सुतार, कोमल सागर, आरव सरकार, सौराधिका, दयानंद कांबळे, राधानगरी कोल्हापूर येथून ही पसंती कळवणारे रसिक श्रोते आहेत. तसंच कोल्हापूरहून आहे श्रुतिका प्रथमेश, ज्ञानदेव, भक्तीभूषण, अनुराधा, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, कार्तिक अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे. तसंच रसिक श्रोते हो, काही रसिक श्रोत्यांची या ठिकाणी आमच्याकडे गाणं उपलब्ध नसल्यामुळे आम्ही ही नावं घेतो आहेत. ती म्हणजे खुनीप गणपती सुभाषनगर जुने धुळे येथून श्रीमती सुशीलाबाई विनायक फुलपगारे, प्रल्हाद आप्पा फुलपगारे, चिरंजीव दक्ष, चिरंजीव निशिकांत, सौराजे, श्री पंकज फुलपगारे, प्रवीण फुलपगारे, सौ मनीषा, संजय हरणे, नवी सांगवी पुणे, चिरंजीव सिद्धार्थ, सौ सोनाली, समाधान शिवदे, मेहरून जळगाव, सौ शोभाताई, लालचंद मोरे, छत्रपती संभाजीनगर, सौ सुमनबाई रमण मोरे, मुक्काम पोस्ट आनंदखेडे, तालुका जिल्हा धुळे, सौ लताबाई वामन निकवाडे, मुक्काम पोस्ट खापर, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार. आमच्या या गीताला रसिक श्रोत्यांची पसंती आहे ते म्हणजे अक्षय कॉलनी गोंदूर रोड धुळे येथून मनोहर मगर, यामिनी मगर, उदयन अर्पिता. तसंच आहे हिंद रेडिओ श्रोता संघ तिगाव तालुका वडवाणी जिल्हा बीड येथून तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, बाबासाहेब शिंपले, कांचन शिंपले, कुशीवर्ता शिंपले, साक्षी ठेमरे आणि समस्त शिंपले परिवार तिगाव येथून. त्याचप्रमाणे आहे बुलढाणा येथून वासुदेव बोदवडे, माधुरी बोदवडे, आकाशकुमार बोदवडे, गुलमोहर रेडिओ श्रोता संघ, संत गाडगेनगर बुलढाणा येथून अनिता गाठोडे, लोकेश कुमार गाठोडे, तसंच छोटूलाल बोरसे, शारदा बोरसे, दुर्गेश बोरसे, भगतसिंग कॉलनी देवपूर धुळे येथून, नाशिक गंगापूर रोड येथून पूनम भावेश मोरे, आदिती मोरे, हिताक्षी मोरे, यज्ञेश मोरे, मोहाडी उपनगर धुळे येथून महेंद्र सोनवणे, मिलन सोनवणे, ओजस सोनवणे, प्रियल सोनवणे, तसंच समस्त रसिक श्रोते आहेत ते म्हणजे सीताराम भाऊ पहलवान, विजय गोविंद ठाकरे, आनंदनगर भोई सोसायटी, देवपूर धुळे येथून. ऐकूया तर आमच्या या गीता रसिक श्रोत्यांच्या आवडीचं गीत हमराज या चित्रपटातील गीत.

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोतेहो, ऐकूया नगीना या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि आमच्या गीतासाठी पसंती करणारे रसिक श्रोते आहे प्रियदर्शनी, आकाशवाणी श्रोता संघ, संतोष कुमार सोनार, रवींद्र सोनार, नरेंद्र दंड.

गवाळ सनी मुन्ना बंडूदाता रथचौक बहादरपूर खान्देश महाराष्ट्र येथून तसंच विनोद चौरसिया शंकर मार्केट पाचकंदील धुळे येथून सुलाई माता नगर चाळीसगाव येथून पांडुरंग सूर्यवंशी रेखा सूर्यवंशी नीरज ठाकूर आरती ठाकूरन कुमारी नव्या सुलाई माता नगर चाळीसगाव येथून तसंच आमचे रसिक श्रोते आहेत ते म्हणजे दाताल तहसील मलकापूर निवृत्ती आडोकार चारुलता आडोकार सोनू आडोकार राजश्री आडोकार प्रणयकुमार आडोकार तसंच डोंगरगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजबीये राधिका गजबीये बेबी अनिष्का आणि तन्मय गजबीये तसंच नांदुरा येथून संतोष वसाने उषा वसाने ऋषिकेश अनिकेत सादर सागर कटक दिंडोरी नाशिक इथून विशाल गवळी सोनाली गवळी समर्पण गवळी भक्ती गवळी त्याचप्रमाणे आहे महाराष्ट्र श्रोतागण रेडिओ क्लब अकोट महाराष्ट्र येथून नितीन पाटील नलिनी पाटील अजिंक्य पाटील आदित्य पाटील एन के फोकमारे तसंच अजून आमचे रसिक श्रोते आहेत ते म्हणजे शेगाव बुलढाणा येथून संतोष काळे तेजस काळे लोकेश काळे गजानन सालोकार राजू माठे तसंच सुदर्शन शाह पल्लवी शाह प्रखर शाह कुशल शाह नीती शाह सुरभी शाह अश्विन शाह मंगला बेन शाह राजेंद्रजी शाह पद्मा टॉकीज नेफानगर मध्य प्रदेश येथून त्याचप्रमाणे रसिक श्रोते आहेत सय्यद युनू सय्यद नोमान तन्वीर मसरत सय्यद नोयान सय्यद निजामुद्दीन धोत्तर जोडा आष्टी इथून दशरथ सागुते अनुष्का सागुते तसंच हा मॅसेज आम्हाला मिळालेला आहे राजकमल रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना मराठवाडा येथून तसंच आमच्या रसिक श्रोते आहेत ते म्हणजे शहाजी बोडखे नंदा बोडखे हनुमान बोडखे उत्तम जमदाडे आमच्या या रसिक श्रोत्यांच्या आवडीचं गीत आहे हे हा मॅसेज आम्हाला मिळालेला आहे मुक्काम पोस्ट खेडा वाडी तालुका जिल्हा हिंगोली येथून तसंच शिर्टे जिल्हा सांगली इथून हनुमंत शिंदे ऋषिकेश शिंदे त्याचप्रमाणे आहेत रसिक श्रोत्यांनी काही रसिक श्रोत्यांनी आम्हाला मराठी गीतं पण पाठवली पण हरकत नाही आपण ही रचनासुद्धा आपण मराठी जरी नाही तरी त्यांचं नाव मात्र या ठिकाणी आपण घेणार आहोत गौराई जिल्हा बीड येथून दिनकर साळवे गंगा साळवे तसंच आहे नरेंद्र नरवाडे ज्योती नरवाडे आकांक्षा नरवाडे आकाश कुमार हे हा मॅसेज आम्हाला आलेला आहे राजमाता नगर बुलढाणा येथून महाराष्ट्र येथून तसंच अनुपनगर मध्य प्रदेश जयमंत्री केवट अंजली केवट रुद्राणी केवट कृष्णा केवट तेव्हा ऐकूया तर आमच्या रसिक श्रोत्यांच्या आवडीचं गीत आहे नगीना या चित्रपटातील

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर
1: अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
0: बस समजलं.
1: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, आपकी पसंत कार्यक्रमाची एकंदर वेळ बघता आणि श्रोत्यांचं आमच्यावरचं प्रेम बघता संपूर्ण गाणं आम्ही ऐकू शकत नाही याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. मात्र आपण आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचताय याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर कार्यक्रमात पुढचं गीत आपण ऐकणार आहोत. हिरो या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि मनोहर उदास यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि आमच्या गीतासाठी पसंती कळवणारे रसिक श्रोते हे कविता संतू, सागर संतू, काव्य संतू, मनस्वी अपार्टमेंट, प्रेमनगर, जळगाव इथून आम्हाला हे पसंती कळवणारे रसिक श्रोते आहेत. तसंच प्रभावती बाळासाहेब आणि राकेश शेटके, संग्राम चौक इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र राज्यातून येथून हे पत्र मॅसेज आम्हाला आलेला आहे. तसंच ग्राम चांदूर बिस्वा जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र येथून किशोर वानखेडे, उषा वानखेडे, विशाल वानखेडे, तसंच राजवीर गवई, ग्राम राजूर तहसीला मोताला महाराष्ट्र येथून राज गवई, तसंच राजवीर गवई. त्यानंतर आहे आशा रेडिओ श्रोता संघ महेशनगर उमरखेड महाराष्ट्र येथून अभिजित गव्हाणकर, राही श्रीमती सरिता गव्हाणकर, प्रणिता सिद्धांत गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर अर्थात टुकटुक नाव छान आहे, आकार हाईट्स बहादुरा नागपूर येथून वैशाली, शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर, कुमारी ध्वनी गव्हाणकर, परी प्रिन्स एकांश गव्हाणकर, तसंच रिअल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगली येथून अल्ताफ हजरे, सैफुल्लाह सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख. त्याचप्रमाणे प्रकाश शिंपी, कल्पना शिंपी, युग शिंपी, तुषार शिंपी, प्रिशा शिंपी, सप्तशृंगी नगर गोंदू रोड धुळे येथून. त्याचप्रमाणे आमचे रसिक श्रोते आहे बाबासाहेब कणंकर, साखरबाई कणंकर, परमेश्वर रोहिणी, श्रावणी कणंकर, कंगणकर, माफ करा, बाबासाहेब कंगणकर, श्रावणी ईश्वरी कंगणकर हे आहे मुंगी पैठण अहिल्यानगर येथून हे आम्हाला मॅसेज आम्हाला आलेला आहे. त्याचप्रमाणे शिवाजीनगर वडाळी देशमुख येथून राजेश खेडे, शिवसागर खोबरखेडे, इंदिराबाई खोबरखेडे, छकुलीताई खोबरखेडे, खांडवी बुलढाणा येथून दीपाली राम धाडे, स्वराज राम धाडे, थिलोरी अमरावती येथून सुनय

ना पवन भोंडे, तनुज पवन भोंडे. चला तर आमच्या या रसिक श्रोत्यांच्या आवडीचं गीत आपण ऐकणार आहोत. हिरो या चित्रपटातील गीत.

संती कळवणारे रसिक श्रोते हे राजेंद्र चित्ते, सुनंदा चित्ते, गोकुळ चित्ते, जयश्री चित्ते, नीरज चित्ते, भाग्यश्री चित्ते, नगाव बारी देवपूर धुळे येथून आम्हाला हे मेसेज आलेला आहे. तसंच मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड इथून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली दीपांजली तसेच आहे दीपांजली गायकवाड, दिशा दीक्षा वाघमारे तसेच शशांक वाघमारे, त्याचप्रमाणे उमाळे जिल्हा बुलढाणा येथून उद्धव धोरण, अनुपकुमार पळशी तहसील खामगाव येथून विजय शेगोकार, ऋषिकेश डॉक्टर जयश्री शेगोकार, उरळ जिल्हा अकोल्याचे राजेंद्र विरोकार, अजय सचिन अमोल, त्याचप्रमाणे नेहरू चौक पैठण येथून डॉक्टर सुरेश जाधव, अनिता जाधव, आरती पूजा प्रसाद जाधव, सोनल जाधव, बेबी सिया जाधव, तसंच उमरी दर्याबाई येथून तालुका हातगाव जिल्हा नांदेड येथून बाळू आप्पा घडबळे, ज्योती घडबळे, तसेच सोमनाथ जाधव, गीता जाधव, ओम जाधव, सुभाष जाधव, चंदन जाधव, एकनाथ जाधव, संगीता जाधव, त्याचप्रमाणे कुष्टा बुजुर्ग अमरावती महाराष्ट्र येथून प्रवीण हागोणे, योगिता हागोणे, प्रियाली हागोणे, पार्थ हागोणे, तसंच संपूर्ण हागोणे परिवार. तेव्हा रसिक श्रोत्यांच्या आवडीचं गीत ऐकूया, नसीब या चित्रपटातील.

कळ्याभावी आपण हे गीत पूर्ण ऐकू शकला नाहीत याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही आपकी पसंत आपली आवडच्या माध्यमातून सर्व रसिकश्रोत्यांची नावे आणि गाणं ऐकवण्याचे प्रयत्न करत असतो, मात्र काही श्रोत्यांची नावे अनावधानाने सुटून जातात त्याबद्दल मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करते आहे. काही श्रोत्यांची नावं जर अनावधानाने सुटली असतील तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते. चला तर पुन्हा भेटूया आपण याच दिवशी याच वेळी याच कार्यक्रमात. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया आपकी पसंत या कार्यक्रमात. मी संगीता जगदाळे या कार्यक्रमापुरती अनुमती घेते आहे. नमस्कार.

आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. सकाळचे ठीक 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम. जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.

0: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
2: नमस्कार
1: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
2: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
1: बर.
2: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली

0: त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
1: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
0: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: करे.
0: म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात.
1: हा हा.
0: की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही?
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली.
1: ओके.
0: यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर. बेटा लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले आहे.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर
1: हां
0: नोव्हेंबर

0: पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली.
1: काय सांगते?
0: जानेवारीपासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे साडेतीन मुहूर्त येतात.
1: हो.
0: चांगले दिवस आहेत. हो. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना एक लाईन, दोन लाईन, तीन लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
1: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
2: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381।
4: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
5: बोला।
4: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
5: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
4: पण हे होईल कसं?
5: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
4: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
5: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता।
4: बस
5: बस
4: समजलं।
5: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
6: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381।
7: श्रोतेहो, आताच आपण जितेंद्र घोडगे सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून। FM 100.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आपण ऐकणार आहोत। संगीत सौभद्र या नाटकातील प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाट्यपद।

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते.

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. हॅलो खानदेश, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण सुरू झालेलं आहे आणि यासाठी आपण आम्हाला फोन करू शकता. हॅलो खानदेश, या कार्यक्रमासाठी आमचा फोन नंबर आहे 295-024. फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात घ्या, 295-024 या नंबरवर आपण आम्हाला हॅलो खानदेश या फोनिन कार्यक्रमासाठी फोन करून आपल्या आवडीचं गाणं ऐक कळवू शकता. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण सकाळी 11:30 ते 12 या वेळेत सुरू झालेलं आहे, तेव्हा उचला फोन आणि करा आम्हाला आणि ऐका आपल्या आवडीचं गाणं प्रत्येक रविवारी 10:00 वाजता. निवेदन संपलं.

श्रोते हो, यावरच आजचा आमचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. 12 वाजता आहेत विविध वनिता मंडळाचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून.

आणि जून महिन्याची सुरुवात होईल. जून महिना म्हणजे पावसाचा महिना, त्यामुळे आता चातकाप्रमाणे आपण सारेच पावसाची वाट पाहत आहोत. सरता उन्हाळा हा निसर्गाच्या चक्रातील एक अत्यंत मोहक आणि परिवर्तनाचा काळ आहे. सध्या नवतपाच्या झळांनी सारेच गर्मीने त्रस्त आहोत. मध्येच कडक ऊन, पण मध्येच येणाऱ्या सावलीमुळे जरा वातावरणात बदल झालेला वाटतो. अशा या वातावरणात संध्याकाळच्या वेळी सुखद्वाऱ्याची झुळूक मनाला शांत करून जाते. दिवसभर उन्हाची प्रखरता जरी असली तरी संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर दिसणारे सोनेरी नारंगी रंग मात्र मनाला भुरळ पाडतात. घरात असलेल्या बागेतील झाडांच्या सानिध्यात रममाण होताना दिवसभराच्या झालेल्या गर्मीचा काही काळ विसर पडतो. मैत्रिणींनो, हा जो सरता उन्हाळा आहे ना, हा काळ संयम आणि प्रतीक्षेचा असतो. निसर्गाच्या बदलांचा स्वीकार करायला आपल्याला शिकवतो. थोडक्यात काय तर सरता उन्हाळा म्हणजे केवळ असह्य उष्णतेचा अंत नाही, तर तो चैतन्यमय पावसाच्या आगमनाची नांदी आहे. तेव्हा उन्हाच्या दाहकतेकडून पावसाच्या शीतलतेकडे जाण्याचा हा प्रवास लवकरच सुरू होईल अशी आशा करूया. आणि कार्यक्रमात ऐकूया निसर्गावर आधारित हे सुंदर गीत.

मैत्रिणींनो, गीत संगीत ऐकलं की मन कसं प्रसन्न होतं, त्यामुळे छान छान गाणी ऐकायला आपल्याला आवडतंच आणि यातून आपण आनंद मिळवत असतो. मैत्रिणींनो, आपल्याला आयुष्यात निखळ आनंद केव्हा मिळतो? जेव्हा आपण स्वतःतील कलागुण ओळखून त्याला बहरू देतो, त्यातून जेव्हा यश मिळतं ना, तेव्हा आयुष्यात निखळ आनंद मिळतो. मैत्रिणींनो, प्रत्येकातच काही ना काही कलागुण असतात. जसं कोणाकडे विनोद बुद्धी असते, अशा व्यक्ती अगदी सहजतेने प्रत्येक वाक्यात विनोद निर्मिती करून आजूबाजूचं वातावरण हास्यमय करतात. अलीकडच्या काही वर्षात स्टँडअप कॉमेडी हा कला प्रकार वेगाने विकसित होत आहे. युवा पिढी त्यात करिअरही करत आहे आणि या क्षेत्रात मुलींनीही छान गगनभरारी घेतलेली आहे. याविषयी बोलण्याचं कारण म्हणजे आज याच क्षेत्रात करिअर करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत आपण ऐकणार आहोत. ऐकूया स्टँडअप कॉमेडी प्रकारात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या नेहा ठोंबरे यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत. मालिका आहे हितगुज, ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत स्टँड अप कॉमेडी प्रकारामध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या, खास वैदर्भीय भाषेत हास्याचे कारंजे फुलवणाऱ्या, ठोंबरेबाई या नावाने परिचित असलेल्या स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे. मैत्रिणींनो, गावातून शहराकडे येऊन शिक्षण घेत स्टँड अप कॉमेडी या कलेच्या प्रवासात त्यांनी अनेक काही गोष्टी मिळवलेल्या आहेत. हा प्रवास थेट लंडन पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. एका वैदर्भीय कन्येचा हा प्रवास छान आता गप्पांमधून जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार नेहाती.
1: नमस्कार राखीताई.
0: आणि कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच. मला आज तुम्ही इथे बोलवलत. आकाशवाणी म्हणजे माझ्या जीवाजवळचा विषय आहे. तर मला खूप छान वाटत आहे इथे आज येऊन.
0: इतरांना हसवणाऱ्या नेहाती, कशा आहात?
1: मी एकदम मजेत आहे.
0: आणि इतक्या कमी वयामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली, तेही ठसकेबाज भाषेतून. एक वैदर्भीय भाषेचा तडका तुम्ही त्याला लावलेला आहे. ते बहारदार व्हिडिओज आम्ही बघतो आणि मोठा चाहता वर्ग आहे तुमचा. आणि सोपं नाही आहे, म्हणजे हा प्रवास नक्कीच संघर्षांनी भरलेला असेल, अप अँड डाऊन्स असतील. तर हा प्रवास छान गप्पांमधून जाणून घ्यायचा आहे. पण सुरुवात तुमच्या छान वऱ्हाडी भाषेतील एका मजेदार सादरीकरणाने करूया ना.
1: येस. इंजिनिअरिंग केलं आणि मला

0: मुंबईत नोकरी लागली. सो मुंबईत गेली आणि गेल्या गेल्या मला भेटले नाईट शिफ्ट. आता आपण गावाकडचे लोक रात्री 8 वाजले का आपल्या माना लागतात डोलाले. तर मी विचार केला का आजकाल कोणी काही पायऱ्याचा वापर करत नाही, सगळेजण लिफ्ट न ऑफिसमध्ये वर जातात खाली येतात. तर मी गेली आणि पायऱ्यावर जाऊन पसरली. तिकडून एक पोरगी आली, मला म्हणते एक्सक्यूज मी व्हेअर इज रेस्ट रूम. मी म्हटलं भाई मी तर इथंच रेस्ट करून राहिली, बाकीच्या पोरी टेबलवर करून राहिल्या आणि उरल्या सुरल्या गाडीत करून राहिल्या, तुला बसायचं असं तर बस इथं. ते म्हणे आय मीन बाथरूम. मी म्हटलं सर की जाणं तिकडे होय काय माहिती, तिला भेटलं का नाही भेटलं.
1: खूप छान, खूप छान स्टाईल असते एक वेगळी सांगण्याची, शब्द साठाही आहे वेगळा, किंवा संवाद फेक जी म्हणतात ती तुमच्यात अगदी हे गुण अगदी पुरेपूर भरलेले आहेत. आणखीन एक महत्वाचं, तुमच्या या कलेच्या प्रवासाने तुम्हाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिलेली आहे आणि कोणत्याही कलाकारासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. स्टँडअप कॉमेडी या प्रकारामध्ये फारशा मुली जात नाहीत, पण आता हळूहळू हाही प्रकार आता छान विकसित होत चाललेला आहे, वेगाने पसरतोय, लोक त्यामध्ये करिअरही करतायत. तुम्ही लंडन मध्ये गेलात, लंडनच्या रंगभूमीवर तुम्ही हे सगळं प्रकार सादर केलात, तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
0: लंडनचा प्रवास हा अतिशय धक्कादायक आणि अकस्मातरित्या माझ्यापर्यंत पोहोचला, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की मी विदर्भातून पुलगाव जवळ विटाळा म्हणून एक छोटं खेडं आहे, 1,000-1,500 पॉप्युलेशनचं तिथली मी आहे, तर माझी काहीच ओळख नाही आहे इतक्या लांब लांब पर्यंत, तर बिलकुलच नाही. तर ह्या आपल्या छोट्या रील्सच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्याच माध्यमातून व्हिडिओज माझे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आणि तिथनं मग एका इंटरेस्टेड काही लोकांचा मला मेसेज आला. मला आता पहिले खोटंच वाटलं, म्हटलं माझ्यासारख्या गाखेड्या पाड्यातल्या पोरीला आणि आपल्याला कोण एवढा दूर लंडनला बोलवलं. मी तर विचार म्हणजे मी भावच नाही दिला त्यांना सुरुवातीला, मला असं वाटलं की फ्रॉड असेल, पण म्हटलं की नाही हे थोडे सिरियस वाटतात, कारण ते परस्यू करत होते रेग्युलरली, ईमेल करत होते. आणि ज्या दिवशी आमचं ठरलं की आपण व्हिडिओ कॉलवर एकदा बोलूया, तर एक दादा आणि ताई असे नवरा बायको समोर दिसले आणि ते विदर्भातले होते, मुलमुले म्हणून त्यांचं सरनेम आहे. तर मग मला थोडं त्यांच्याकडे पाहून वाटलं की हे लोकच जेन्युइन वाटत आहेत म्हणून, तर म्हटलं आपण रिस्क घ्यावी. तेव्हाही माझ्या मनात खूप प्रश्न आला की जाऊ की नको, जाऊ की नको, जेन्युइन लोक आहे की नाही आहे, काय करू मी एकटी लंडन मध्ये जाऊन काय करीन. जे आपल्या छोट्या गावातल्या लोकांच्या मनात अपॉर्च्युनिटी पेक्षा भीतीच जास्त असते, कारण कोणीच नाही राहत आपलं तिथे. तर मी म्हटलं जाऊ दे, जे होईन ते पाहून घेऊ, आपल्या जीवनामध्ये काही अशी संधी परत परत चालून येणार नाही. त्यामुळे मग मी त्यांना हो म्हटलं आणि त्यांनी तेव्हा मला विचारलं की तुझ्याकडे 1 तासाचा स्टँडअपचा परफॉर्मन्स रेडी आहे का. माझ्याकडे 10 मिनिटाचा होता. मी हो म्हटलं आणि मग मी त्याची तयारी केली. सो हो म्हटल्यापासून तर लंडनला जाईपर्यंत माझ्याकडे फक्त 3 महिने होते. त्या 3 महिन्यात मी 1 तासाचा परफॉर्मन्स बनवला, त्याचे महाराष्ट्रात 20-25 शो केले ऍज अ रिहर्सल म्हणून, आणि मग लंडनला जाऊन मी तिथे 3 शोज केले. तर कधी कधी असं असते की आपण रेडी असो नसो अपॉर्च्युनिटीला हो म्हटल्यावर मग आपण स्वतःला तयार करतो. तर असा एक रिव्हर्स प्रवास माझा लंडनचा राहिला आहे.
1: आणि लंडन मधल्या रंगभूमीवर तुम्ही उभे राहिल्या, हो तिथल्या मराठी प्रेक्षकांची मन जिंकले.
0: येस, खूप मस्त, बापरे तिथे लंडन मध्ये आपले लोक आहेत महाराष्ट्रीयन म्हणा, खूप प्रेमळ आणि त्यांना खूप मजा येते की अरे भारतातून आलाय कोणीतरी, तर ते आपल्याला खूप छान ट्रीट करतात. मला तर रोजचे पाहुणचार असायचे लोकांच्या घरी आणि खूप मजा आली तिथे. माझ्या कार्यक्रमाला खूप दिग्गज लोक होते, माधुरी दीक्षितची मावशी काय आणि भरपूर असे लोक होते आणि ते खूप आवडीने आपले मराठी प्रोग्राम्स बघतात. आणि मला सांगायला आवडेल की मी पहिली मुलगी आहे की जिने मराठीमध्ये तिथे स्टँडअप कॉमेडी प्रकार हा सादर केला पूर्ण महाराष्ट्रातूनच. तर हे जाणून पण मला खूप मजा आली आणि माझी जे ऑर्गनायझर होती ती पण महिलाच होती, तर मला ते त्याही गोष्टीचा एक अभिमान आहे की एका महिलेने एका महिलेसाठी प्रयत्न केला आणि आम्ही मुलींनी मिळून तिथे परफॉर्मन्स केलं.
1: छान, म्हणजे अगदी छोट्याशा गावातून शहराकडे, शहरातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणं हा प्रवास नक्कीच सोपा नसा. हो, तर थोडी उत्सुकता आहे नेहा ताई की कसं होतं तुमचं बालपण, कुठे शिक्षण घेतलं आणि काही अशा तिथल्या खास आठवणी.
0: तर जसं मी सांगितलं की मी पुलगाव वर्धेनंतर जे पुलगाव आहे तिथे विटाळा म्हणून ते आमचं गाव आहे. सो माझं बालपण तिथे गेलं आणि 12वीपर्यंत तिथे शिक्षण झालं. माझ्या घरी 2-3 एकर शेती आहे आणि ती काही जेव्हा आम्ही शाळेत जायची तेव्हा ते वाळू शेती होती, तिथं इरिगेशन किंवा पाण्याचा स्रोत नव्हता. त्यामुळे खूप काही शेतकरी कुटुंब असून पण खूप सधन बा आणि खूप चांगली शेती असा काही बॅकग्राऊंड नव्हता. सो खूप हालाकीचंच बॅकग्राऊंड राहिलेलं आहे. कधी हे भेटायचं तर कधी ते नाही भेटायचं, जसं आपलं विदर्भातल्या गावातल्या मुलांचं असतं तसं. आणि जे काही शाळा जसं काही लेवल ऑफ एज्युकेशन होतं ते होतं. आवर्जून सांगायला आवडेल की मी इथे आज एक आर्टिस्ट म्हणून

0: बसली आहे तुमच्या समोर, पण आर्टिस्टचं अही आजूबाजूला काहीच नव्हतं. सो टीव्ही घरात नव्हता, सिनेमा गृह आजूबाजूचे माहीत नव्हते. तिथं एंटरटेनमेंटचं एकमेव साधन म्हणजे आपलं आकाशवाणी.
1: बरं,
0: तर आमच्या घरी त्यावेळी रेडिओ होता. आजोबांना शौक होता रेडिओचा, तर ते 24 तास रेडिओ चालूच राहायचा. तर जे काही ऐकलं, म्हणजे जे पण काही ऐकलं माझ्या कानावर, मला सर्वात जास्त शास्त्रीय संगीत आवडतं आणि माझ्यासारख्या व्यक्तीला शास्त्रीय संगीत माहीत असणे म्हणजे फक्त रेडिओमुळे ते शक्य झालं.
1: बरं,
0: तर मी आकाशवाणीची खूप मोठी काय म्हणू आपण त्याला, श्रोता, फॅन आणि एक गुरु सारखं पण मी त्याला बघते. कारण नाटकं फक्त ऐकली तर आकाशवाणीवर ऐकली, कधी पाहिलीच नाही. माझ्या इंजिनिअरिंग किंवा माझ्या ग्रॅज्युएशन पर्यंत मी नाटक पाहिलं नाही. गाणी ऐकली तर फक्त आकाशवाणीवरच ऐकली, मुलाखती ऐकल्या तर आकाशवाणीवरच ऐकल्या. तर माझ्यासाठी आकाशवाणी एक प्रकारचं म्हणू आपण मेंटर असल्यासारखं पण आहे. कारण ऐकून ऐकून पण माणूस किती काही शिकू शकतो, त्याचं एक्झाम्पल मी आहे. सो आजही मी रेडिओ ऐकते, आकाशवाणीच ऐकते.
1: मग शिक्षण कुठे झालं?
0: येस, तर 12वीपर्यंत पुलगावला झालं. त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी मी पुण्याला गेली, तिथं इंजिनिअरिंग केलं आणि एमटेक मी मुंबईहून केलं.
1: बरं,
0: तर लहानपणीच पासूनच नाटकांमध्ये गाण्यांमध्ये आवड होती. मी दाखवतही होती चिन्ह स्कूल्समध्ये म्हणा किंवा अशा कॉम्पिटिशन्समध्ये वगैरे, पण माझा नंबर यायचा. पण तेच आहे की आपण रोल मॉडेल कधी पाहिलेलं नसतं. आपल्या आजूबाजू तसे मॉडेल्सच नसतात, एक्झाम्पलच नसतात की कोणी आर्टिस्ट होऊन त्याने जीवनात काहीतरी चांगलं केलंय. घरच्यांना नेहमी भीती असायची की ह्या क्षेत्रात पैसा आहे की नाही, कसे खाणार पिणार. तसं तर शेतीतही पैसा नव्हता, तेही बेकारच चालू होतं. पण तरी सावलीतली नोकरी बा म्हणून शिक्षण घ्या असं होतं त्यांचं. आणि मी शिक्षणात पण चांगली होती. सो मग ते मला करावंच लागलं, इंजिनिअरिंग आणि एमटेक हे सगळं सोबत सोबत. मग मी माझा जे कलेचा माझा जो इंटरेस्ट होता तो मग मी पुण्या मुंबईत जाऊन पण जपला. दिवसभर कॉलेज करून मग रात्री नाटक पाहिले किंवा नाटकांच्या ग्रुप्समध्ये जाऊन ऑब्झर्व केलं. किंवा नोकरी पण जेव्हा मी करायला लागली तेव्हा दिवसभर नोकरी करून मग रात्री इकडे तिकडे आपले हातपाय मारून कसं तरी कलेसोबत कनेक्ट राहण्याचा मी प्रयत्न करत गेली.
1: खूप छान, म्हणजे जिद्द होती ना तुम्हाला शिक्षणही पूर्ण करायचंय आणि कुठेतरी नाटकाची आवड, कलेबद्दलचा थोडासा तो जिव्हाळा होता आणि ही कला बहरून आलीच. थोडं बहुत खतपाणी तुम्ही घातलं. तर स्टँडअप कॉमेडी या क्षेत्राकडे कसं वळणं झालं, मग कशा वळलात?
0: तर स्टँडअप तर हा फार रिसेंट फॉर्म आहे. मी जेव्हा प्रयत्न करत होते तेव्हा नाटक आणि सिनेमा तर आपल्या अवकाशाबाहेरचाच आर्ट फॉर्म आहे असं होतं. नाटक वगैरे थोडस खूप असं मस्त वाटायचं, बघायला वाटायचं. किंवा कधी आजूबाजूला कुठले परफॉर्मन्सेस असले पुण्या मुंबईत तर मी जायची पाहायला. पण स्टँडअपचं असं झालं की मध्यकाळी नागपूरमध्ये कधीतरी अशीच एक कॉम्पिटिशन होती आणि मी खूप रँडमली भाग घेतला. माझं सवय आहे, मी कुठेही जाऊन भाग घेते. म्हणजे मल्टिपल आर्ट फॉर्म्स मध्ये असं मी स्वतःला रिस्ट्रिक्ट करून नाही ठेवलं की इथे शास्त्रीय संगीताचं काहीतरी तर जायचं नाही. मी तेही पाहते, मी नाटकही पाहते. म्हणजे लाईव्ह आर्ट फॉर्म पाहायला मला आवडतं. तर मी तिथं अशीच पोचली आणि तिथे चालू होतं ओपन माईक आजचा जो प्रकार असतो. अनेक कलाकार येऊन तिथे आपली सादरीकरण करत होते. कोणी डान्स करून दाखवलं, कोणी गाणं म्हटलं, कोणी रॅप केलं, कोणी कविता म्हटल्या. तर तिथं मी वराडी भाषेमध्ये एक 5-7 मिनिटाचं सादर केलं काहीतरी आपलं एक पात्री टाईप. तर ते खूप छान वाटलं लोकांनी, खूप डोक्यावर घेतलं आणि मी ती कॉम्पिटिशन जिंकली. तर म्हटलं यार हे आपल्यालाही आवडत आहे, लोकांनाही आवडत आहे, त्याच्यात आपण बघाव काय होते. आणि स्टँडअप प्रकार असा आहे की हा एकपात्री नाटकातला सगळ्यात लो कॉस्ट फॉर्म म्हणावा आपण, की ज्याच्यामध्ये लाइटिंग नाही लागत, ज्याच्यात सेट नाही लागत, ज्याच्यामध्ये खूप काही टीम नाही लागत. तर तुम्ही तुमच्याजवळ जर काहीच नाही आहे तर तुम्ही फक्त तुमच्या बोलण्याच्या कलेनी आणि तुमच्या कॉन्टेंटनी लोकांना खिळवून ठेवू शकता. हा आहे तो स्टँडअप फॉर्म. आणि आपल्याला सुटेबल आहे, कारण मग आपल्याला एवढी मोठी टीम वागवून इकडे तिकडे फिरावं नाही लागत. कारण आपल्याला खास करून जेव्हा विदर्भातून आपण कुठे परफॉर्म करायला जातो तर त्याचा एक मोठा खर्च असतो. सो म्हटलं आपण याच्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे. सो मग मी त्याच्यात थोडं गुंतवलं स्वतःला, काय आहे, कसं आहे, त्याचा आर्ट अँड क्राफ्ट थोडं समजून घेतलं. मग हळूहळू पुण्याच्या एका कंपनीपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला, त्यांनी इन्व्हाइट केलं. मग त्यांनी त्यांच्या टीम बरोबर वर्षभर मला महाराष्ट्रात परफॉर्म करायला लावलं. सो हळूहळू वन थिंग आफ्टर द अदर असं लिंक जुळत गेली.
1: म्हणजे एक एक पायरी पुढे पुढे जात होतात आणि प्रत्येक पायरीला 100% देत होतात आणि ती सक्सेसफुल.
0: आणि मला माहित नव्हतं की याचं फ्युचर काय होणार आहे. मला तेव्हा ते करावं असं वाटलं म्हणून केलं, माहित नव्हतं हा की याचं हे होईल का ते होईल. म्हणजे आधीच खूप बा याचं असं झालं पाहिजे म्हणून मी असं करते असं नव्हतं.
1: पण आता तुम्ही जसं म्हणाला की आपलं लिखाणही दमदार हवं, पुढचा प्रेक्षक खेळून राहिला पाहिजे आणि वाक्यगणित हसू पण त्या व्यक्तीला आलं पाहिजे. तर मग लिखाणही तुम्ही स्वतःच करत होता का?
0: हो, स्टँडअपचं लिखाण हा तो परफॉर्मर स्वतःच करतो. आणि

0: लिखाण ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की लिखाण आपल्याला जर चांगलं आलं आणि आपली स्टोरी जर आपल्याला पॉवरफुल मांडता आली तर त्याचं खूप काही काही होऊ शकतं. म्हणजे त्याचं स्टँडअप होऊ शकतं, त्याचं नाटक होऊ शकतं, त्याचा सिनेमा होऊ शकतो. सो लिखाण जे आहे ना, मला असं वाटतं ते कोणत्याही आर्ट फॉर्मचं सगळ्यात इम्पॉर्टंट ढाचा आहे. ते एकदा बेस बढिया बनला लिखाणामध्ये की मग त्याच्यावर आपल्याला चढवता येते. आणि लिखाणावर मला असं वाटतं खूप लक्ष दिलं पाहिजे. लिखाणच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.
1: मी कमी वेळेमध्ये
0: हो
1: आणि भरपूर असं त्याच्यामध्ये संदेश म्हणा किंवा असं हसवण्याचे कंटेंट आले पाहिजे. तर कुठले विषय तुम्ही खास करून निवडले हसवण्याचे?
0: येस, तर माझं नेहमीच असं राहिले आहे किंवा मे बी ते जगण्यातून आलेलं आहे की विषय हे नेहमी सामाजिक आणि माझ्या मी जे जीवनात ऑब्झर्व केलेलं आहे किंवा मी ज्याच्या थ्रू गेली आहे त्याचे जास्त राहिलेले आहे. जसं गावातून आपण शहरात शिकायला जातो त्या गमती किंवा खेड्यातल्या आपल्या गमती विदर्भातल्या आपल्या गमती किंवा आपल्या म्हणजे सटायर आपल्या दैनंदिन जीवनातला किंवा महिला म्हणून सटायर सो मी किंवा शेतकरी म्हणून सटायर किंवा गावातली बाई म्हणून सटायर. सो विषय हे नेहमी माझ्या नॅचरलीच सामाजिक विषय मला आवडतात. तर सामाजिक आणि त्यात ट्विस्ट असा माझा स्टाईल राहिलेला आहे.
1: तर सुरुवातीला कसा रिस्पॉन्स होता लोकांचा या भाषेबद्दलचा?
0: आता मी जे बोलत आहे ते मी जे ऐकलं तेच मी बोलत आहे. आता मी जसं म्हटलं की खेड्यात वाढल्यानंतर हेच लोकल भाषा होती किंवा हेच डायलेक्ट होतं लोकांचं बोलण्याचं. सो मी वेगळा प्रयत्न नव्हती करत. मी हेच ऐकलं होतं तर मी हेच बोलत होती आणि मला वावगं वाटत नव्हतं. पण मी जेव्हा नवीन नवीन पुण्या मुंबईत गेली होती आणि तिथले थिएट्रिकल ग्रुप्सला जाऊन बसत होती त्यांना माझा खूप हसायला यायचं. त्यांना वाटत होतं की हे जाणून बोलते का, हे असं कोण बोलते, अरे असेच बोलतो आम्ही म्हणजे आपली भाषा तशीच आहे ना. इच्छी वाटायचं लोकांना जे वाटायचं ते वाटायचं पण मी तेच ऐकत होती त्याच्यामुळे मला काही वावगं वाटत नव्हतं. माझ्या आजूबाजूत पण लोक तसेच बोलत होते. तर माझं पहिलेपासूनच वऱ्हाडी भाषेवर विशेष प्रेम होतं. तर आपल्या इकडे जरा वेगळाच लहेजा आहे. मलाही लोक बोलतात तर मजा वाटते ह्या भाषेची. तर माझं स्वतःचं पण प्रेम आहे ह्या भाषेवर आणि नॅचरली येतं तर मग मी तसंच केलं. आणि मी जबरदस्ती केलीच नाही. जसं आलं तोंडून तसं बोलली आणि ते लोकांना भिडलं तर ते भाषेने सगळे कनेक्ट झाले असं मला वाटतं.
1: म्हणून तर इतकं प्रेम तुम्हाला भरभरून मिळालेलं आहे चाहत्या वर्गाचं, श्रोत्यांचं, प्रेक्षकांचं.
0: इवन लंडनमध्ये गेल्यावर ते लोक वऱ्हाडीत माझ्याशी बोलायचे. तर मला मजा वाटते की लोकांना मजा येते, लोकांना आवडते आपल्या इकडचं बोलायला. आणि मग ते ना आपण मग एकदम पूर्ण अक्रॉस द बॉर्डर कनेक्ट होतो. मला वाटतं भाषा जर आपण त्या माणसाशी बोलायला लागलो ना मग आपण कनेक्ट होऊन जातो.
1: कारण भाषा आपल्याला समृद्ध करते आणि बालपणापासून जी भाषा आपण बोलत आलेलो आहोत तर ती आपल्या डोक्यामध्ये एवढी फिट बसलेली असते. त्या भाषेचा तुम्ही इतका छान वापर करून घेतला आणि इतकी छान प्रसिद्धी तुम्ही मिळवलेली आहे. बरं, आता या स्टँडअप कॉमेडीमध्ये पंच प्रकार हा खूप जरुरी आहे. जसं तुमची पण एक लाईन आहे, तर काय महत्व आहे आणि कुठली लाईन आहे ती?
0: येस, पंच प्रकार म्हणजे मला असं वाटतं आता कुठलाही एक मुद्दा असला तर त्याला सांगण्याचे खूप प्रकार आहे ना. पण त्याला असं आपल्याला सांगता आलं पाहिजे की म्हणजे ते अट्रॅक्टिव्ह वाटेल ऐकायला पण आणि ते स्टँडअपच्या फॉर्मॅटमध्ये पण आलं पाहिजे. म्हणजे कसं पण असू शकतं. फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये मी असं म्हणते की माझ्या शाळेचं नाव आहे सेंट जॉन कॉन्व्हेंट मराठी माध्यमिक शाळा. तर त्याच्यामध्ये तो एक पंच आहे की सेंट जॉन कॉन्व्हेंट आणि मराठी माध्यमिक शाळा. इंग्लिश तर आहे शाळेचं नाव पण शिकवते मराठीतूनच. तर असं याला आपण म्हणू शकतो की फर्स्ट पायरी असते की त्याला आपण साधं लिहितो आणि मग साधं लिहिल्याच्या नंतर आपण त्याला अजून शार्प बनवण्याचा प्रयत्न करतो ताकी ते इफेक्टिव्ह वाटलं पाहिजे. मग हाच एक भाषणातला आणि स्टँडअप कॉमेडीमधला फरक आहे ना की ते रिफाईंड असतं आणि कमी वेळात ते जास्त पोचतं. पंचलाईन तर अलग अलग आहेत माझ्या. जशा पहिले तर माझं एक गाणं होतं ठोंबरेबाईची इंट्रो लाईन होती की पाहायचं असेल ठोंबरेबाईले अजून तर लाल बटणीवर तर क्लिक मारा. हे माझी पंचलाईन होती आधी युट्यूबची. सो विथ टाइम चेंज होत राहिलेली आहे.
1: बरोबर. आणि ठोंबरीन बाई म्हटलं की सगळे व्हिडिओ डोळ्यापुढे आम्हाला येतात आणि आपसूक हसू सुद्धा येतं. बरं, आता या स्टँडअप कॉमेडी हा प्रकार सुरू असताना तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवले जे तुमच्या वऱ्हाडी भाषेतले होते आणि खूप प्रसिद्ध झाले आणि त्यानंतरच तुम्ही घराघरात जाऊन पोहोचल्यात. चाहता वर्ग सगळ्याच प्रकारमध्ये येतो, म्हणजे यंग जनरेशन, सिनियर सिटीझन सुद्धा आवडीने हे व्हिडिओ बघतात. हे व्हिडिओ बनवण्याचं कसं सुचलं?
0: एक्सपेरिमेंटलीच झालं ते पण की लॉकडाऊन लागलं होतं आणि असं वाटलं की काय करावं काय करावं. आता फिजिकल शो स्टँडअपचे बंद होते आणि बिईंग अ क्रिएटिव्ह पर्सन आपण हातपाय मारतच असतो काय करावं. तर फार नॅचरली असंच मी शूट करून पाहिलं आणि स्टँडअप लिहत होती त्याच्यामुळे थोडंसं लिहिण्याचं थोडंसं येत होतं थोडंसं. तर म्हटलं बनवला असाच सहज व्हिडिओ. तो शेताच्या वाटण्याचा पहिला व्हिडिओ होता त्याची आत्ताही लोक आठवण करून देतात. पायजो मर्जो गिरजो नको.

0: शेताचा वाटण झाल्याशिवाय असं तो व्हिडिओ बनवला. एकदम माझ्या खराब फोन मधनं, त्याचा कॅमेरा बरोबर नव्हता, ऐकू येत नव्हतं, काही नव्हतं, कशी साडी, काही काही काही विचार नाही केला, बनवला आणि टाकला युट्यूबवर. आणि तो टाकल्याबरोबर तो एवढा व्हायरल झाला की 500 वरून फॉलोअर्स माझ्या युट्यूबचे डायरेक्ट 2 दिवसामध्ये 25,000 झाले होते. आणि तो त्या 3 दिवसात इतका व्हायरल झाला की मला एकाच दिवशी IAS IPS ऑफिसर्सच्या ग्रुप्सचेही स्क्रीनशॉट आले, आणि एक आजीबाई बघती आहे त्याचेही स्क्रीनशॉट आले, लहान मुलं बघतायत त्याचेही स्क्रीनशॉट आले. मग लोकांनी त्याला इमिटेट करून बनवलं आणि हे सगळं एवढं नवीन होतं त्यावेळी की हे समजलंच नाही काय झालं म्हणून आम्हाला घरी. आणि माझ्या वडिलांना फोन यायला लागले की अरे वहिनी मस्त व्हिडिओ बनवून राहिली. माझे पप्पा म्हणे वहिनी वहिनी तर इथंच बसली आहे, वहिनी तर कोणते व्हिडिओ नाही बनवून राहिली. तर न्याय वाटणे ते म्हणजे लोकांना असं वाटतं की मी जे महिला कॅरेक्टर प्ले करते ते माझी आई आहे म्हणून.
1: बरं,
0: पण त्यांना असं लक्षात नाही की हीच वेगवेगळे कॅरेक्टर प्ले करते आहे असं.
1: पण ते कठीण केलं असेल रेकॉर्ड करणं, ते लिखाण करणं.
0: हा म्हणजे ते सुरुवातीला तर व्हायचं कठीण, पण तेव्हा लॉकडाऊन होतं, दुसरं कोणतं काम नव्हतं, तर तेच एक काम दिवसभर चालायचं, ऑफिस पण बंद होते. तर पण मग केलं, म्हणजे करायचं होतंच आपल्याला तर केलं.
1: बरोबर. सगळ्यांच्या लाडक्या ठुमरीणबाई इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: तर आशाताईंचं कुठलंही गाणं तुम्ही ऐकवलं तरी मला चालेल.
1: नक्की ऐकूया.

0: नेहाताई, सामाजिक विषय तुम्ही या बाबतीतनं खूप छान पद्धतीने हाताळलेले आहेत, तर कुठले कुठले विषय होते ते?
1: अनेक विषयांवर मी व्हिडिओज बनवले, त्यानंतर पण अनेक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स माझ्याशी जुळल्या, जसं महाराष्ट्र इलेक्शन कमिशन आहे, त्यांचे लोकसभा इलेक्शन्सच्या वेळी मी त्यांची ब्रँड अँबेसेडर होती, आणि ज्याच्यामध्ये मी इलेक्शन कसं आपण त्याला आपल्या स्वतंत्र मताने केलं पाहिजे, कुठल्याही इन्फ्लुएन्स मध्ये न येता, याबद्दलचे व्हिडिओज बनवले. रिसेंटली पाणी फाउंडेशन जे आहे आमिर खानचं, त्यांनी मला बोलवलं होतं विदर्भातनं, आणि पाण्याचं जे त्यांचं वॉटर कप आहे शेतकऱ्यांचं, त्याबद्दलची जनजागृती करण्यासाठी मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला. त्यानंतर आपलं जे नायलॉन मांजेचे जे होतात प्रकार, ज्याच्यामध्ये पशूंचे डेथ होते, त्यानंतर मुलांचे होतात त्या पतंगीच्या याच्यात, त्याबद्दल मी कोलॅबरेट केलेला आहे गव्हर्नमेंट सोबत आणि बाकीच्या एनजीओ सोबत सुद्धा. सो अनेक आता असं झालेलं आहे की कोणाला काही सामाजिक विषयाचे व्हिडिओ बनवायचे असेल तर ते हमखास माझ्यापर्यंत येतात, आणि मग मला मी त्याच्यावरती काही विचार करून आपल्या हिशोबाने व्हिडिओ बनवून मी त्यांना देते.
0: बरोबर, म्हणजे हसण्याचंही काम होत आहे, सामाजिक संदेशही लोकांपर्यंत पोहोचतोय, आणि तुम्ही इतक्या प्रसिद्ध आहात की जेव्हा लोक असे व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच तुमचे हे विचार आत्मसात करायला पुढे येतील. खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे या कलेच्या

0: माध्यमातून किती चांगल्या गोष्टी घडतायत नेहाताई.
1: येस
0: नेहाताई, तर हा प्रवास जेव्हा सुरू झाला तर आजतागायत काय अडचणी आल्या तुम्हाला?
1: अडचणी तर खूप आल्या आणि त्या येणारच. म्हणजे म्हणजे असं समजू की आपण मार्जिनल विदिन मार्जिनल आहोत. म्हणजे म्हणजे शहर खेड्याच्या रेस मधलेही खेड्यातल्याही छोट्या खेड्यातले आपण आहोत. मग अशा परिस्थितीतनं आपण येतो तर मगाशी मी जसं सांगितलं की आपल्याकडे एकतर संसाधनं काहीच नसतात. आपल्या आजूबाजूला कोणी असे कॉन्व्हर्सेशन मध्येही ही सगळ्या गोष्टी येत नाहीत. जसं मी आता पुणे मुंबईमध्ये येत जात राहते तर लहान लहान मुलं शाळा कॉलेजची सहज बोलून जातात की मी हे नाटक लिहिलं, की हा मी सिनेमा लिहिला, की मी हे लिहिलं, की ते बनवलं. त्यांच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये सहज येतं. आपल्याला हे म्हणणं की मी नाटक लिहिलं, सिनेमा लिहिला, म्हणजे असं वाटतं की हे आपलं कामच नाही आहे. कधी पाहिलंच ना, ऐकलंच नाही ना. आपले तर खाण्यापिण्याचेच प्रश्न नाही सुटले. तर मी म्हणेन की प्रत्येक टप्प्यात अडचणी आल्या, राईट फ्रॉम द सायकोलॉजिकल, की मी हे करू शकते का, खरंच मी करू शकते का, म्हणजे माझ्यात आहे का ती कॅपॅसिटी. तर इथून लढाई सुरू झाली की स्वतः मध्ये कॉन्फिडन्स की नाही आपण करू शकतो, आपणही एक आर्टिस्ट बनू शकतो, किंवा आपला जर का आपल्यामध्ये काही कलागुण असेल तर त्याला एक चान्स आपण देऊ शकतो. सो इथून सुरुवात झाली. मग ते करू शकतो काच्या नंतर मग संसाधनं काहीच नाही, मेंटरशिप काहीच नाही. आज जर पुण्या मुंबईच्या मुलाची इच्छा झाली तर त्याच्याजवळ अनेक मेंटर्स उपलब्ध आहेत, किंवा असंच एखाद्या तो दादा ताईजवळ जाऊन विचारू शकतो की असं मी इथे अडलो, कसं करू, काय करू. सो मेंटर नसल्यानंतर मग स्वतःलाच स्वतःचा मेंटर बनायचं आहे, त्यातनं आपल्याला शिकायचं आहे, पुढे यायचं आहे. सो स्वतःलाच स्वतः मोटिवेट करून, आपणच आपले दुश्मन आहोत की आपण करू शकतो की नाही, आपल्यातलीच निगेटिव्हिटीला फाईट करून आपल्याला पुढे जायचं असते. आणि याच्यात अनेक आपल्याला प्रॉब्लेम्स येतात आणि येणारच, पण तरीही आपण ते करायचं आहे.
0: म्हणजे किती पॉझिटिव्हली त्याकडे बघायचं
1: हो
0: ते आपण ठरवायला पाहिजे.
1: येस
0: बरोबर. बरं, आता जेव्हा तुम्ही या कला क्षेत्रात येण्याचं ठरवलं तर घरच्यांचा कसा सपोर्ट होता, काय समाजाची प्रतिक्रिया होती?
1: घरच्यांना तर काही माहितच नव्हतं की मी काय करत आहे, कारण दुपार व्हायची, लॉकडाऊन असायचं. म्हणजे व्हिडिओज तर सांगते, तर मी त्यांना ते झोपून जायचे दुपारी आणि मी आपलं काहीतरी करत राहायची. त्यांनाच माहितच नव्हतं, मलाच माहित नव्हतं मी काय करत आहे, तर मी त्यांना काय सांगू. मग जेव्हा माझे व्हिडिओ व्हायरल झाले, मग त्यांना जेव्हा फोन यायचे तर त्यांच्याकडे स्मार्टफोन पण नव्हता, त्यामुळे त्यांना अनेक दिवस काही माहितच नव्हतं. त्यांना खूप उशिरा माहित झालं आणि त्यांनी काही माइंड नाही केलं. ठीक आहे बनवत आहे, ठीक आहे. म्हणजे काही भावही नाही दिला आणि माइंडही नाही केलं. पण आता म्हणजे 2-3 वर्षापासून जेव्हा जेव्हा माझ्यासोबत बाहेर जातात, लोक फोटोज घेतात, भेटायला येतात, त्यांनाही लोक विचारतात की तुम्ही नेहा ठोंबरेचे मम्मी पप्पा का, मग त्यांना वाटते का अरे हिनं काहीतरी केलं वाटते. तर आता जरा नाही तर त्यांनी नव्हतं म्हटलं सुरुवातीलाच. फक्त जेव्हा मी म्हणजे लहान होती, 11वी 12वीत होती, करिअर निवडायचा प्रश्न आला होता, तेव्हाच त्यांचं असं होतं की. पण आता जेव्हा मी त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या, म्हणजे त्यांच्या हिशोबाचं इंजिनिअरिंग केलं, नोकरीवर लागली, आता कर म्हणतात जे करायचं.
0: छान, म्हणजे आवडीने तुमच्याही व्हिडिओमध्ये सहभाग असतो.
1: हो हो हो, आता मी माझ्या वडिलांचे मम्मीचे प्रतिक्रिया घेते आणि ते पण माझ्यासारखेच कॉमेडी आहेत. तर त्यांची स्वतःचं फॅनबेस आहे. मला लोक विचारतात की अरे तुझे मम्मी पप्पा खूप दिवस झाले घरी आले नाही. चाहत्यांच्याही लक्षात राहतात आता ते. समाजाची प्रतिक्रिया असं होतं की खूप वेळ लोकांना असं वाटायचं की ती माझी मम्मी आहे. म्हणजे ते एक माझ्या ऍक्टिंग साठी दाद पण म्हणू शकतो आपण, की जे मी बाईचं कॅरेक्टर प्ले करते, ठोंबरे बाई आणि मुलगी असं खूपदा व्हिडिओज मध्ये आलंय, तर लोकांना वाटायचं की ती बाई म्हणजे हिची आई आहे आणि दुसरी मुलगी म्हणजे मी आहे. मी त्यांना सांगितलं मीच आहे आई, मीच आहे पोरगी. मग ते एकदम आश्चर्याने बघतात की अरे कसं. सो असं ते झालं. आणि इन जनरल पण समाजाकडून मला खूप प्रतिसाद मिळाला, प्रेम मिळालं. विदर्भातले लोक तर मी जिथं गेली तिथं डोक्यावर घेतात, खूप प्रेम करतात. लंडन म्हणा, विदर्भ म्हणा, कुठेही. आता कालच मी एका ठिकाणी कूलर घ्यायसाठी गेली होती, त्यांना माहित पडलं की मी आहे, तर त्यांचा पूर्ण अॅटिट्यूड चेंज होतो. म्हणजे ते काही पाहत नाही, आपली पोरगी आहे, विदर्भातली आहे आणि हे पुढे गेली पाहिजे. आपला जे कल्चर आहे याच्यासाठी एवढी झटपट करते आहे, तर आपण पण हिच्या कार्यामध्ये कुठेतरी हेल्प केली पाहिजे म्हणूनच सगळ्यांची भावना असते.
0: खूप छान. आणि हे मिळणारं प्रेम आहे ना.
1: हो
0: छान. बरं, आता इतके वर्ष झाले तुम्ही हा स्टँडअप कॉमेडी प्रकारामध्ये आहात, व्हिडिओ बनवून वेगवेगळे गेटअप बनवून तुम्ही समोर येता, पण यामध्ये आता काही असं वेगळेपणा, नवीनपणा आणायचं ठरवलंय का? कारण कलाकाराला एक काहीतरी नवनवीन द्यायचं असतं प्रेक्षकांना.
1: हो, तर आता मी त्या दिवशी पाहिलं, मी स्वतःच मोजले की मी 1000 व्हिडिओ तरी आतापर्यंत बनवले असतील. पण मलाही वाटलं की आपण आता काहीतरी अपग्रेड केलं पाहिजे. तर मी 2024 मध्ये एक डॉक्युमेंटरी शूट केली आपलं दीक्षाभूमीवरती जे धम्मचक्र प्रवर्तन सोहळा असतो तर तो पूर्ण मी शूट

0: ला आणि तो शूट करून मी त्याला एक फिल्म बनवली 30 मिनिटाची. तर आता ह्या 14 एप्रिलला IIT दिल्लीमध्ये त्याचं स्क्रीनिंग झालं पहिलं.
1: बरं.
0: आणि खूप छान प्रतिसाद मला तिथे मिळाला आणि ते माझ्या जीवनातलं पहिलं स्क्रीनिंग होतं. सो हे माझी प्लस वन स्टेप आहे की रील्स नंतर मी फिल्मकडे ऍज अ फिल्म मेकर मी प्रयत्न केला आणि ते झालं. आणि त्याच्यावरच बेस्ड एक माझं नाटक पण मी बनवलं जे की सोलो डॉक्युमेंटरी परफॉर्मन्स आहे. त्याचं मी पुण्यामध्ये सादरीकरण केलं. तिथं मी एक ब्रॉन्झ मेडल जिंकली त्यामुळे मला अजून कॉन्फिडन्स आला की लोकांना हे आवडत आहे. आणि पुण्यामध्ये 11 तारखेला म्हणजे ज्योतिराव फुले जयंतीच्या दिवशी भरतनाट्य मंदिरमध्ये तिथं मी एक पहिला शो केला. प्लस वन म्हणेन की नाटक आणि फिल्म्स याच्याकडे मी वळली आहे.
1: पण नोकरी आणि हे सगळं सांभाळत तारेवरची कसरत होत असेल. ठोंबरीनबाईला सगळं शक्य आहे.
0: नाही असं काही नाही.
1: जिद्दी आहेत ठोंबरीनबाई आणि जिद्द चिकाटी हे गुण असल्यामुळे पुढे तर जात असेल. बरं नेहा ताई, आता गप्पा तर इतक्या भरपूर मारायच्या आहेत पण वेळाभावी आपल्याला थोडेसे आता कमी प्रश्न घ्यावे लागतील. या क्षेत्रात येणाऱ्या मुलींना खास करून तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा काय सल्ला द्याल?
0: येस, मला म्हणायचं आहे सर्वात आधी की जे पण मला ऐकत आहेत आता की प्रॉब्लेम येणार, प्रॉब्लेम आहेच, अनेक लेवलवर प्रॉब्लेम आहे. तुमच्या सोशिओलॉजिकल प्रॉब्लेम राहतील, तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम राहतील, तुमचे जेंडर प्रॉब्लेम राहतील, तुमचा ज्योग्राफीचा प्रॉब्लेम राहील, तुमचा संसाधनांचा प्रॉब्लेम राहील. पण हे इट इज व्हॉट इट इज, म्हणजे आहे हे असंच आहे. पण तरीही आपल्याला करायचं आहे. आणि तुम्ही काही विचार नका करू का माझ्याकडे मेंटर नाही आहे तर मला कोणी माझ्या जीवनात मेंटर येईल तर मी बनवीन. तुम्ही ज्या लेवलवर आहात तुम्ही त्या लेवलवर सुरू करा. म्हणजे जर तुम्हाला पूर्ण कॉन्व्हर्सेशन मधून एखादी लाईन घेऊन जायची असेल तर मी हेच म्हणेन की तुम्ही ज्या लेवलवर आहात तिथनं तुम्हाला जे आवडत असेल, तुम्ही लेखक असाल तुम्ही लिहिणं सुरू करा, तुम्ही नाटककार असाल तुम्ही डायरेक्ट नाटक बनवा, सिनेमाची आवड असेल डायरेक्ट बनवा, तुम्ही गाणं म्हणत असाल डायरेक्ट म्हणायला सुरुवात करा. ज्या लेवलवर आहे त्या लेवलपासून डायरेक्ट सुरू करा. आणि कोणी येऊन आपलं कल्याण करेल असं होणारच नाही. आपल्यालाच आपलं कल्याण करायचं असतं. आणि खास करून आपल्याला विदर्भातल्या लोकांना आणि मार्जिनल लोकांना एक कन्झ्युमर कम्युनिटी पासून क्रिएटर कम्युनिटी बनायचं आहे. हा मात्र मी तुम्हाला एक टॅग लाईन आधी ते सांगून जाते की आपल्याला आता हळूहळू कन्झ्युमर पासून क्रिएटर कम्युनिटीकडे वळायचं आणि आपल्याला आता आपल्या भागातले क्रिएटर्स आणायचे आहेत.
1: बरोबर. आणि एका वैदर्भीय कन्येने इतका छान आपल्या या कलेच्या माध्यमातून ठसा उमटवलेला आहे या कलेच्या क्षेत्रामध्ये आणि खूप छान संदेश दिला. मैत्रिणींना खूप छान पद्धतीने सांगितलं, छान मस्त हसवलं, छान मग मनमोकळ्या गप्पा झाल्या. सुंदर गप्पांमधून तुमचा हा कलेचा प्रवास तुम्ही उलगडून दाखवलात. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला आकाशवाणी नागपूरतर्फे भरपूर शुभेच्छा आहे, भरभरून शुभेच्छा आहे. अशीच वाटचाल तुमची चढत्या क्रमाने होत राहो ही सदिच्छा. तर नेहा ठोंबरे इथे आल्यात आणि मनमोकळ्या गप्पा केल्यात. धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू सो मच राखीताई. आणि आकाशवाणी नागपूरला सुद्धा खूप खूप आभार की त्यांनी मला आज इथे बोलवलं. माझं लहानपणीचं चाइल्डहूड ड्रीम पूर्ण झालं आज. सो थँक्यू सो मच.
1: धन्यवाद.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण हितगुज या मालिकेअंतर्गत स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत ऐकलीत. मुलाखत घेतली होती राखी पाटील यांनी. मैत्रिणींनो, आता आपण ही मुलाखत ऐकलीत. खरंच व्यक्तीतील कलागुणांचं किती कौतुक करावं. प्रत्येकातच कोणती ना कोणती कला असते. आपल्या अनेक मैत्रिणी सुंदर लिखाण करतात, सहजपणे आपल्याला कथेच्या कधी कवितेच्या विश्वात नेतात, कधी शब्दातून निसर्गाच्या सानिध्यात तर कथेतून स्त्री मनाचा ठाव घेतात. खरंच शब्द म्हणजे वेदना, शब्द म्हणजे संवेदना, शब्द म्हणजे अबोल मनाचा.

0: बोलका आरसाच जणू. अशा लिखाण करणाऱ्या मैत्रिणींचं आपल्याला नेहमीच कौतुक वाटतं. तिच्या शब्दातील लिखाण आपल्या कार्यक्रमातून ऐकत असतो. आज सुरेखा देवघरे यांचं मनोगत ऐकूया. मालिका आहे तिच्या शब्दातून.
1: मनाची गुंती, मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ, मनाच्या अशा गुंग करणाऱ्या अवस्थेचा थांग अशक्यच. मन गोचर नाही तरी त्याचे अधिपत्य शब्दात सांगणं कठीणच. तरी सहजच शब्द ओठी येतात. मनाचा मनाशी संवाद, आपुलाचा वाद आपण अशी हे अंगीकारणे म्हणजे आनंदाचे डोही, आनंद तरंग अनुभवण्याचा व जगण्याचा राजमार्ग, आनंदाचे झाड बहरण्याचा, आनंद भावना आपपर भेदाच्या पार वैश्विक होण्याचा निरलस प्रेम मार्ग होय. जणू तमसो मा ज्योतिर्गमयचा साक्षात्कारच. मनाचा स्वतःच्या मनाशी संवाद साधणे म्हणजे विवेक बुद्धी, तार्किक न्याय यांचा उहापोह करणे. जे जे उत्तम उदात्त ते ये हृदयीचे ते हृदयी घालण्या मनाचा मनाशी संवाद हवा. समतोल साधला की समानतेची वाटचाल सुकर आणि सुसह्य होते. कारण मी माझे हा अहंपणा विषमता आवडे मज या मार्गाने जाणारा. परदुःखात माझे सुख, परदुःख शीतलतेचा प्रभाव, त्यामुळेच राखावी बहुतांची अंतरे या विधानाला दूर सारले जाते. हे असे होऊ नये. समानता स्वीकारण्या व ती सह्य होण्यासाठी आपुलाची वाद आपणाशी मनाशी संवादाची अत्यंतिक गरज आहे.

माझिया मना जरा थांबना पाऊली तुझा माझिया खुणा हा काव्यभाव असो की अचपळ मन माझे नावरे आवरीता हे शब्दांकन असो. मनाची तरलता चंचलता गतिशीलता झरझर मनात साठते. तर मुद्दा आहे अशा चंचल वढाय वढाय मनाशी संवाद वाद कठीण असले तरी अशक्य मात्र नाही. मन चंगा तर कठोती मे गंगा. मनाचं स्वास्थ्य धैर्याचं काम करतं. जीवनाच्या नौकेला भल्या बुऱ्या अनुभवांच्या वादळ वाऱ्यातही स्थैर्य जरा विसावू या वळणावर सारखे अल्पकालिक का असेना मिळतं. आपलं मन अशांत असेल आजारी असेल तर कोणत्याही बाह्य उपचारांनी शांतता समाधान मिळणं शक्यच नाही. म्हणूनच तर मन चंगा सारखी म्हण अगदी सार्थ वाटते.

मन के हारे हार है, मन के जीते जीत, यासाठी मनाला सतत क्रियाशील ठेवायला हवे, अर्थात मनाशी संवाद साधायलाच हवा. चिंतनाची जोड हवी, सुसंस्काराचे प्राबल्य हवे. थांबला तो संपला, मनाची चिंतनशीलता थांबली, आळस सोकावला की बेचैनी वाढते, म्हणजेच निष्क्रियता वाढते, सर्जन संपते, आणि असे मन घेऊन जगणारे फक्त चालते बोलते शरीर उरते, जे निष्प्राण कलेवरासारखेच असे म्हणणे वावगे वाटत नाही. आपले काम निष्ठेने करणे, मनाची साद ऐकून सावधतेने काळाची पावले ओळखणे व कर्तव्य तत्परतेने वागणे हाच जीवनातील राम आहे. यासाठीच मनाचा मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी करत राहणे जीवन जगण्याची कला आहे. कर्मात मन लागण्यासाठी कार्य मनात असावे लागते. म्हणजेच काय तर काम यंत्रवत शरीराने करणे बिगारच.

करण्यासारखे आहे. वर्क इज वर्शिप, मनापासून काम हीच ईश्वर पूजा. त्यासाठी मनाशी संवाद एक सच्चा साधकाची साधना आहे हे मर्म समजण्याची गरज आहे. पण अशी साधना, असे साधक विरळाच दिसतात. चित्र काय तर मनाला झापडबंदपणाच्या प्रदूषणाची ग्रहण लागलेले आहे. उदाहरण द्यायचे तर अंधश्रद्धेचे प्रदूषण, अविवेकाचे, घातक रूढींचे ढोल बडवत त्या पुनर्जीवित करत स्वतःचे प्रस्त वाढवण्याचे, अशा अनेक प्रदूषकांच्या विळख्याने मनस्वास्थ्य अस्थिर झालेले आहे. त्यामुळे तर्कबुद्धीची, विवेकाची फारकत होऊन केल्या जाणाऱ्या वेड्यागत वर्तनालाच खरं मानण्यात गैरवाटेनासे होते. त्यामुळे खऱ्या पथप्रदर्शकांचे बोल खरे वाटत नाहीत. बुद्धी गहाण ठेवून वागताना मनाशी सुसंवाद हरवून जातो. सत्यासाठी अख्खं आयुष्य खर्ची पडतं. सत्याचा विजय निश्चित असला तरी फार उशीर झालेला असतो. मनाचे सुद्धा अनेक ऋतू असतात असं म्हणणं चमत्कारिक वाटू शकतं, परंतु हे खरे आहे. मूड बदलतात ना हो. तर हे ऋतू सोबतीला असले तरी ऋतुमर्म कळणे व त्यानुसार सजगतेने वळणे सहजी शक्य होत नाही. सावध ऐका मनाच्या हाका हे विधान बोलणे सोपे व शुद्ध लेखन, सुवाच्य अक्षरात लिहिणे वगैरे सब ठीक है, लेकिन ओळखू कशा मना तुझ्या भावना, तुझे ऋतु इथे पाऊलडले असेच होऊन जाते. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. मनाची प्रसन्नता शब्दातीत आहे, ती अनुभूती आहे. आपला एकटेपणा दूर करणारा सखा प्रसन्न असे मनच असते. एकटेन वाटे मज सोबतीला मन सखा हे वळले तर सुखाच्या संकल्पनाच बदलतील. समाधान, संतोष ही फार मोठी संपदा आहे. मनाला ओळखा, पारखा. त्याच्यासारखा मित्र दुसरा नाही. मनातले व्यक्त करण्याची, नभोवाणीची ही संधी म्हणजे भक्तिपंथच म्हणायला हवा. मना सज्जना भक्तिपंथे जिजावे, अर्थात मनाला प्रगल्भ बनवण्याची पायवाटच. चिंता करतो विश्वाची या भावनेने तत्परता. कळणे वळणे याचे भान ठेवून जागणारा जगणारा उपासक होण्याचेच कार्य होय. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा मानव धर्म आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे यासाठीही हाच धर्म, आणि यासाठी शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीराला श्रमाने झिजवावे, मनाला स्वस्थ ठेवावे, धरणीच्या कुशीत सुखी निजवावे या तनुला, परंतु मन मात्र जागेच ठेवावे. अनेक प्रसंगी मन विचारतं, असंच का नि ते तसंच का, तेव्हा एकतर अशा प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं जातं, पलायनवादी वृत्ती उफाळते, किंवा थातूर मातूर उत्तरांनी जखम डोक्याला नि पट्टी पायाला पूर्णविरामाची नाल ठोकली जाते. विचारशक्तीला खीळ बसते. असे नाही करता आले तर अपौरुषेय, अमानवीय वगैरे ठेवणीतले शब्द किंवा वर आकाशाकडे निर्देश करून त्याची लीला अपरंपार अशा वाक्यांचा प्रहार. परंतु बुद्धिनिष्ठांना हे जेव्हा पटतच नाही आणि आपले मन आपली बुद्धी गहाण ठेवण्यापासून जे वाचवू शकतात ते बंडखोर ठरतात, कारण ते मनाच्या सच्चा हाका ऐकतात. समतेचे पुरस्कर्ते, लोकहितवादी, समाज धुरीणांचे विचार समाजाला विषमतेच्या गर्तेत जाण्यापासून वाचवण्यासाठी मार्गदर्शक. परंतु असे विचार, हितोपदेश जाणून बुजून दुर्लक्षित करत मनाचा सत्याकडे झुकणारा कल न मानता वर्तन म्हणजे
शेख चिल्लीचा

झेरॉक्स नाही का? संतांनी कळवळून म्हटले आहे, बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या। या कळवळ्याचे मोल जाणून मनाला तर्कनिष्ठ बनवून स्वहितासोबतच लोककल्याणही साधता येते। त्यासाठीच तर मनाचा मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी या सातत्य असले पाहिजे।

मध्यंतरी फार सुरेख निरूपण ऐकण्याचा योग आला. निरूपणकारांनी सुख आणि सौख्य यातील उकल फार सुंदर सांगितली. बाह्य उपचारांनी अल्पकालिक आनंद म्हणजे सुख, परंतु जे उपचार अंतर्यामी तरल अनुभूतीचा आनंद देतात ते सौख्य. हे सौख्यच जीवीचे जीवन असते जे सकारात्मकतेची ऊर्जा देते. अशा सौख्याच्या देवाणघेवाणीसाठी मन केले ग्वाही आणि नंतरच शक्य होईल देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने नंतरचा काव्यभाव घेता घेता घेणाऱ्याचे हात व्हावे घेणाऱ्याचे हात घ्यावे. अर्थात आपणासारखे करीन सकळाशी सौख्यानुभूतीच्या घागरी रित्या करण्यात कद्रुपणा करणार नाही हाच मनाचा मोठेपणा. असले मनाचे मोठेपण ललामभूतच आहे नाही का. नादातूनी नाद निर्मिती अगदी तसंच विचारांना चालना देण्याचं ठरवलं की इतकं सुचत जातं की काय लिहू नी किती लिहू असं होऊन जातं. आता हेच बघा ना, तिच्या मनातले किंवा सहज सुचलं म्हणून सारख्या सदरांसाठी लिहिताना माझं अगदी असंच होतंय. हातातली झरणी शब्द स्त्रवण्यासाठी जणू उतावी असल्यागत. मनाचे वारू तारू मध्ये सैरभैर तर कधी स्थितप्रज्ञासारखे स्थिर, स्वतःशी संवाद करण्यात गुंग. असे लेखन करताना सहजच मनात येतं, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, सारे रोजचेच तरीही नवा सुवास सुवास. मनातील मळब दूर होऊन नवविचारांचा प्रकाश दिसू लागतो तेव्हा विसंवाद दूर होऊन अनेक उदाहरणांची मालिका नव्या रूपाने समोर ठाकते. गाणी जुनीच परंतु नव्याने विचार प्रवृत्त करतात.

मनातले बोल लोक कल्याणासाठी प्रकट व्हावेत, परंतु असे होताना दिसत नाही. वर्तमानाचा विचार करता घडणाऱ्या घटनांनी हादरायला होतो. भयावह लूट, लैंगिक आर्थिक शोषणांनी जीवन उद्ध्वस्त होत आहेत. मानसिक कोंडीने जीवन नकोसे करण्यापर्यंत दहशत निर्माण होते. व्यसन, भूकबळी, भूल थापांना पडलेले बळी, विषमता, आहेरे आणि नाहिरेची प्रचंड दरी, त्यामुळे थोतांडाच्या मागे लागणे, दांभिकता, या सगळ्यांमुळे भय इथले संपत नाही. संतापाचा उद्रेक होतो तरी बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तसेच होत जाते. अशा दलदलीत फसलेले तशाच कृत्यांचे वाहक बनतात. अशांचा पोतराज कधी बनला त्यांचे त्यांनाही कळत नाही. कृष्णविवरात खोल खोल काळामिट्ट अंधार आर्तता विरून जाते, भय मात्र कायमच राहते. या भयाची गडद छाया दूर सारण्याचा मार्ग मनाला ओळखा. तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा भुललाशी, हे खरे आहे. मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तेरे पास में, ना मंदिर में, ना मस्जिद में, ना काबे कैलाश में. खऱ्या संतांच्या विवेक वचनांचा तौलनिक विचार करण्याची सवय लावून घ्यायला हवी. अंतर्मनाच्या सावध करणाऱ्या हाका ऐकल्या पाहिजेत. मनाला विकलांग करू नका. आत्मसंयम

पण समाज हितैषी विचारांना समाजाभिमुख बनवण्याचा निर्धार, समानता, सन्मान, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकसंगत न्याय यासाठी कटिबद्ध, उत्तमोत्तमाला प्रवाही करणे, मला काय घेणे देणे या विचारांनी झापडबंद होऊन मै और मेरी दुनिया असे वर्तन मानवतेला कलंकच। यासाठी अर्थात या कलंकापासून वाचण्यासाठी मनाचा मनाशी संवाद श्वासा इतकाच आवश्यक आहे। तोरा मन दर्पण कहलाये असे असले तरी असेही आहे की चेहरा मोहरा याचा कुणी कधी पाहिला नाही, धनी अस्तित्वाचा तरीही याच्या विण दुसरा नाही। मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ, या तेजासाठी या ऊर्जेसाठीच करावा अट्टाहास, अर्थात मनाचा मनाशी संवाद व्हावा। संवाद ही एक चिकित्साच आहे, थेरपी आहे। दासबोधाचा दाखला बघा, मन चिंती ते वैरी न चिंती, आपुलीच सावली भिववती हृदया, आपुलेच पदरव अनामिक भीतीचे भूत, या सर्वांची उपज कुठे तर मनातच होते। म्हणून हा दाखला, तिच्या मनातले हे सदर इतके व्यापकतेकडे नेणारे की विचारांचे वारू लगाम लावण्यापलीकडे। परंतु कुठे थांबायचे हे जसे जीवनात महत्वाचे तसेच लेखनातही महत्वाचे आहे। ते कळणे व तसे वळणे, समजले की जीवन याला कळले हो सहजच म्हणावेसे वाटावे, तद्वतच शब्दांकनही थांबवता आले तरच मनातल्या भावभावनांचे लेखन प्रकटीकरण मनभावन होण्याची आशा पल्लवित होऊ शकेल, नाही का? वाद नको, संवाद हवा, विसंवाद नकोच नको। म्हणतात ना, मन उजियारा जब जब फैले जग उजियारा होय। या तमसोमा ज्योतिर्गमयच्या मार्गक्रमणासाठी सुसंवादी पथिक होऊया। मनाची ये गुंती गुंफियला शेला, तिच्या म्हणजेच माझ्या मनातल्या शब्दांची कशिदाकारी सकळाशी आवडावी। या संवादी सुपंथाची यात्रिक मी नेहमीच संवाद साधण्यास आतुरलेली असेन। माझी लढीवाळ आशा पल्लवित होईलच या खात्रीसह मनाचा मनांना सुसंवादी नमस्कार।

मैत्रिणींनो, तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत सुरेखा देवघरे यांचं मनोगत आपण आताच ऐकलं. मैत्रिणींनो, उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे छान छान थंडगार पदार्थ बनवून आपण खातो. थंडगार पेय काहीतरी वेगळी चव, लवकर झटपट बनणारं असं काय बनवावं हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच असतो. थोडं पौष्टिकही हवं आणि घरातील मंडळींना आवडायलाही हवं. अशावेळी आपण नेहमीच ॲपल बनाना स्मूदी बनवू शकतो. आता बनाना काजू स्मूदी कशी बनवायची याची रेसिपी मी सांगते. लागणारं साहित्य आहे 10-12 काजू, अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, चवीला विलायची, 2 चमचे मध, 2 केळी, 1 चमचा चिया सीड्स. हे झालं साहित्य. आता हे बनवायचं कसं? चिया सीड्स पाण्यात साधारण 1 तास भिजत ठेवायची. काजू कढईत हलके गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचेत. इकडे मिक्सरमध्ये दही, पाणी, केळ्याचे तुकडे आणि मध हे टाकून छान मिक्स करून घ्यायचं. मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. ग्लासमध्ये हे मिश्रण टाकल्यावर त्यामध्ये चिया सीड्स आणि काजूचे बारीक तुकडे करून टाकायचे. छान मिक्स करून या बनाना काजू स्मूदीचा आस्वाद घ्यायचा. झाली ना झटपट तयार? मैत्रिणींनो, तुम्ही हे नक्की करून बघा.

मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा आणि स्वतःची नक्की काळजी घ्या. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

0: ആകാശവാണി മുംബൈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारताची इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारतानं आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दरानं वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दरानं तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दरानं वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. CBSEच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत CBSEच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल, तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील, असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है. पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही है, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की अनआंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि AIचा वापर, पिकांचे दुबार आणि तिबार उत्पादन आदी विषयांवर चर्चा होणार आहे. देशभरात आज ईद अल अदा अर्थात बकरी ईद भक्तिभावानं साजरी होत आहे. यानिमित्त विशेष नमाज आणि प्रवचनांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद अल अदा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण भक्ती, त्याग आणि समर्पणाचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. यानिमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात शांती, आनंद आणि सद्भावना घेऊन येवो, अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ईदनिमित्त समाजात बंधुभाव आणि सलोखा वृद्धिंगत होवो

सर्वांना यश आणि आरोग्य प्राप्त हो अशी शुभकामना व्यक्त केली आहे. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेनं प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्रं लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आज जाहीर केला. सिद्धरामय्या यांनी आज बेंगळुरूतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याचं कर्नाटकचे संसदीय कामकाज मंत्री HK पाटील यांनी बैठकीतून बाहेर पडताना वार्ताहरांना सांगितलं. सिद्धरामय्या आज दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील आणि DK शिवकुमार नवे मुख्यमंत्री असतील, असंही ते म्हणाले. आजच्या बैठकीला शिवकुमारही उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीनं 4 प्रदेशाध्यक्षपदाच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्ष मल्होत्रा यांची तर हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ अर्चना गुप्ता यांची नेमणूक झाली आहे. पंजाबमध्ये सरदार केवल सिंग ढिल्लो आणि त्रिपुरामध्ये आमदार अभिषेक देबरॉय यांची नेमणूक पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी केली आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर आज कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 4.25% वाढून $97.83 प्रति बॅरल इतके झाले आहेत, तर अमेरिकेतल्या कच्च्या तेलाचे दर 4% वाढून $92.22 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून मालवाहतूक सुरळीत सुरू होईल या अपेक्षेनं या आठवड्यात तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या, मात्र अमेरिकेच्या हल्ल्यानंतर यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमा प्रश्नाबाबत शिष्टमंडळ स्तरावर 35वी बैठक काल बीजिंग इथं झाली. शांतता आणि स्थैर्य स्थापन करण्याच्या प्रक्रियेच्या प्रगतीबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलं. भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संयुक्त सचिव सुजित घोष आणि चीनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हो यांगी यांनी केलं. कुवेतवर होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याला कुवेतच्या सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलं आहे. नागरिकांना सूचनांचं पालन करण्याच्या सूचनाही लष्करानं दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एअर न्यूज, DD न्यूज तसंच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाईल. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात PV सिंधूनं जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अॅन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेननंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरी प्रकारात सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज.
सीबीएसईच्या 12वीच्या

0: पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 PM आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्र सांगली.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 676.29 crore rupees खर्चाला मंजुरी, आरेवाडी इथल्या बिरोबा मंदिराच्या पर्यटनासाठी 150 crore विकास आराखड्याला जिल्हास्तरीय बैठकीत मंजुरी आणि सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान, यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सांगली जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 676.29 crore rupees खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. या अनुषंगानं जिल्हा विकास आराखड्याअंतर्गत धोरणात्मक कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 25% निधी राखून ठेवून विकास कामं प्रस्तावित करावीत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक बी बियाणं, खतं, कीटकनाशक वेळेत उपलब्ध करून द्यावीत, ही सर्व उत्पादनं गुणवत्तापूर्ण असावीत यासाठी कृषी विभागानं सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश पाटील यांनी यावेळी दिले. दरम्यान जिल्ह्यात सध्या खरीप पेरणी पूर्व मशागतींना वेग आला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या लोक अदालतीत 3173 प्रकरणं तडजोडीनं, तसंच 439 प्रलंबित प्रकरणं अशी एकंदर 3612 प्रकरणं निकाली करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातील आणखी 13 रुग्णालयांच्या समावेश बाबतचा प्रस्ताव शासनाला मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय जिल्हा सनियंत्रण जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्ह्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सध्या 184 रुग्णालय कार्यरत आहेत. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत कवठे महांकाळ तालुक्यातील आरेवाडी इथल्या बिरोबा देवस्थानचा 149.75 crore rupees खर्चाचा पर्यटन विकास आराखडा जिल्हास्तरीय बैठकीत मंजूर करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाला पाठवण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या. बिरोबा देवालय इथं पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात. यात्रा काळात 1.5 to 2 lakh भाविक 2 days मुक्कामाला असतात. या क्षेत्राच्या विकास कामाच्या माध्यमातून पर्यटकांची मोठी सोय होऊन बिरोबा देवस्थान हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यात 166 टँकर्स, तसंच 126 विहिरींचं अधिग्रहण आणि 9 विंधन विहिरी घेणं अशा उपाययोजनांसाठी सुमारे 4.8 lakh rupees संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 टँकर आणि 7 विहिरींद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. ज्या स्त्रियांच्या पतीचं निधन झालं आहे अशा महिलांच्या आयुष्यात पुन्हा आनंद, आत्मविश्वास आणि जगण्याची उमेद निर्माण व्हावी या उद्देशानं सांगलीतील सुवासिनी ग्रुपतर्फे अधिक मासानिमित्त हळदी कुंकू आणि वाण भेटीचा कार्यक्रम उत्साहात झाला. 4 वर्षापूर्वी अस्मिता पत्की यांनी या सुवासिनी ग्रुप उपक्रमाची स्थापना केली. समाजात उपेक्षित वाटणाऱ्या महिलांना मानसिक आधार देणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांना समाजात सन्मानानं आणि कणखरपणे उभे राहण्याची प्रेरणा देणं हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरात आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं विविध कार्यक्रम सादर

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा.

भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. शेतकऱ्यांच्या कष्टामुळे देशात अन्नसाठ्याची

0: मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं। ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते। शेतकऱ्यांच्या कष्टामुळे देशात अन्नसाठ्याची कमतरता नाही। यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले। 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधली भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे। मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आज राज्यात भक्तिभावाने साजरा होत आहे। मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली। हिंगोलीतल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी या सणाची सुरुवात केली। परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला। सोलापूर शहरातही बकरी ईदचा सण उत्साहात साजरा झाला। सोलापूर शहरातल्या शाही आलमगीर ईदगाह, अहले हदीस आलमगीर, जुना आदिलशाही तसंच असार मैदान ईदगाह या 5ही प्रमुख ठिकाणी आज सकाळी ईदची विशेष नमाज पठण करण्यात आली। मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं या पठणात सहभागी झाले होते। बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेने प्रसिद्ध केली आहेत। या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील। 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे। उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्रं लवकरच प्रसिद्ध केली जातील। विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे। CBSEच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली। ते आज नवी दिल्लीत CBSEच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते। सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगतीसंदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले।
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है। पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए। हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे।
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली। राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय जलसिंचन मंत्री CR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितलं। राज्यातल्या 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50 ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे। भारताने आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे, त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दराने वाढ झाल्याचं अहवालात म्हटलं आहे। या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दराने तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दराने वाढली आहे। कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील.

0: तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाजसुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. प्रतिभावंत साहित्यिक, भाषाशुद्धीचे प्रणेते, थोर देशभक्त, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम असं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिकेत आज सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रीय महिला आयोगाने भारतातील मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबत शिफारशी करणारा सविस्तर अहवाल गृहमंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला सादर केला आहे. विस्तृत विचारविनिमयानंतर तयार करण्यात आलेल्या या अहवालाचा उद्देश देशभरातल्या मुस्लिम महिलांचे कायदेशीर, सामाजिक आणि घटनात्मक हक्क बळकट करणं हा आहे. ताज्या कायदेशीर सुधारणांमुळे महिलांचे हक्क दृढ झाले असले तरी कायद्याबाबत जागरूकता आणि पीडितांपर्यंत न्यायाची पोहोच सुधारण्याची गरज असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. या अहवालात विवाह, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आणि मालमत्तेचे हक्क यांसारखे मुद्दे हाताळले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात आरामदायी आणि जलद प्रवासाच्या दृष्टीने मेट्रो 5 या महत्वाच्या प्रकल्पाच्या विस्तारित टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 34 किलोमीटरपेक्षा जास्त झाली असून ती या क्षेत्रातली सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठरली आहे. या समाविष्ट होणाऱ्या मेट्रो 5A विस्तार आता ठाणे, भिवंडी, उल्हासनगरपर्यंत करण्यात येणार आहे. या विस्तारानंतर मेट्रो 5 प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 18,130 कोटी इतका झाला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत मेट्रो 5 ठाणे ते धामणकर नाका हा पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात पीव्ही सिंधूने जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अॅन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेनलाही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मेपर्यंत पूर्ण कराव्यात अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. शांततापूर्ण आंदोलनानंतरही सरकारने मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही असा आरोप त्यांनी केला. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर क्षेत्रीय युनिट अंतर्गत कार्यरत नागपूर विभागीय पथकाने मैसूर इथं मोठी कारवाई करत अवैध वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांचा म्हणजेच हस्तिदंताचा अवैध व्यापार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 3:10 आणि 12 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेतील प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी ठीक 4:58. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. नमस्कार.

0: ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन। तराने नए पुराने कार्यक्रम लेके हम हाजिर होंगे बस थोड़ी ही देर में।
1: केंद्राची अस्मिता वाहिनी आहे। संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत। आता ऐकणार आहोत युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी।

हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन गेली 9 दशकं अवघ्या भारताच्या मनावर अधिराज्य गाजवणारे 2 शब्द म्हणजे हे आकाशवाणी आहे. होय मित्रांनो, काळ बदलला, माध्यम बदलली, तंत्रज्ञान बदललं, पण आकाशवाणीच्या आवाजाची जादू आणि तिची विश्वासार्हता आजही तशीच अढळ आहे. 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नामांतरण ऑल इंडिया रेडिओ असं झालं. त्या काळापासून सुरू झालेला हा प्रवास आज जगातील सर्वात मोठ्या रेडिओ नेटवर्क पैकी एक बनला आहे. भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा असो, फाळणीचे अश्रू असो किंवा सीमेवरील युद्धाचे प्रसंग, प्रत्येक ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार हे ऑल इंडिया रेडिओचं केंद्र राहिलेलं आहे. जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा याच मायक्रोफोन वरून देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला धीर दिला आणि देशवासियांना एकत्र आणलं. ऑल इंडिया रेडिओची खरी ताकद कशात असेल तर ती तिच्या वैविध्यात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज देणारे, शेतीची नवी तंत्रज्ञान सांगणारे अनेक

कार्यक्रम आमची माती आमची माणसं म्हणत शेतकऱ्यांच्या जगण्याला ऑल इंडिया रेडिओने आधार दिला आहे, तर दुसरीकडे घरच्यांपासून शेकडो मैल दूर असलेल्या जवानाला जेव्हा रेडिओवर त्याचं आवडतं गाणं ऐकायला मिळायचं ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर येणारं हसू हीच आकाशवाणीची खरी कमाई आहे. मित्रांनो, शास्त्रीय संगीताचा वारसा घराघरात पोहोचवण्याचं फार मोठं श्रेय ऑल इंडिया रेडिओला जातं. पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यापासून ते आजच्या नव्या पिढीतील कलाकारांपर्यंत प्रत्येकाला आकाशवाणीने व्यासपीठ दिलाय. हवा महल मधील ती नाटकं ऐकायला अख्खं कुटुंब रेडिओ भोवती जमायचं. तो काळ रेडिओ ऐकण्याचा नव्हता, तर रेडिओ जगण्याचा होता. आणि हो, आपल्या युववाणीला आपण कसं विसरू शकतो? तरुणाईच्या उमेदीला, त्याच्या कलेला आणि विचारांना हक्काचं आकाश देण्याचं काम युववाणीने पिढ्यान पिढ्या केलं आहे. आजच्या गजबजलेल्या डिजिटल युगात जिथे सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुसाट आहे, तिथे आजही ऑल इंडिया रेडिओच्या म्हणजेच आपल्या आकाशवाणीच्या बातम्यांवर लोकांचा डोळे मिटून विश्वास असतो. बातम्या वाचतात हा धीर गंभीर आवाज ऐकल्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही. माध्यम खूप आली आहेत आणि गेली सुद्धा, पण वादळातही पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या वटवृक्षासारखी आकाशवाणी आजही ताठ मानेने उभी आहे. मित्रांनो, 90 वर्ष पूर्ण झाली तरीही ऑल इंडिया रेडिओ अजूनही तरुण आणि आधुनिक झालेली आहे. आज आकाशवाणी थेट FM, न्यूज ऑन एअर ऍप आणि डिजिटल पॉडकास्ट पर्यंत पोहोचली आहे. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आता आपण आपल्या मातृभाषेतील आकाशवाणी केंद्र ऐकू शकतो. काय जरी बदलला तरी श्रोते आणि आकाशवाणी यांचं नातं आजही तितकंच रेशमी आणि घट्ट आहे. मित्रांनो, 9 दशकांचा हा प्रवास म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा विकास नाही, तर कोट्यवधी भारतीयांच्या सुखदुःखाचा, त्यांच्या आशा आकांक्षाचा हा एक सुरेल प्रवास आहे. पिढ्या बदलल्या तरी या आवाजाची जादू कायमच राहणार आहे.

0: मित्रांनो, आता वेळ झालेली आहे कार्यक्रम वेद विश्वाचा आपला मित्र समर बोबडे याच्या आवाजात ऐकण्याची.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेद विश्वाचा.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेदविश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेदविश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या वेनस मिशनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रोसोबत स्पेस कॉर्पोरेशनसाठी करार केला आहे. मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिले आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जातो. दरम्यान, चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे.

0: दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्स मध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शनवर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट्समुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे. इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप्स, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकलं वेद विश्वाचा आपला मित्र समोर बोबडे ह्याच्या आवाजात. आणि आता आपण ऐकणार आहोत करिअर मंत्र या मालेत डॉक्टर दिनेश पडोळे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या करिअर मंत्र या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेत आपण विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांकडून जाणून घेत असतो. आजही आपण अशाच एका तज्ञांशी बातचीत करणार आहोत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश पडोळे सर आज आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या क्षेत्रात करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश सर यांना या क्षेत्रातील 23 वर्षांचा अनुभव असून सध्या ते GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रोफेसर आणि डीन या पदावर कार्यरत आहेत. सर, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: थँक्यू मॅडम.
2: आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हेच विचारायचंय की इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय?
3: नमस्कार. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा आजच्या आधुनिक जगात आणि डिजिटल युगाच्या कणा मानला जातो. आपण रोज वापरत असलेला मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट TV, इंटरनेट ते अगदी अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या सॅटेलाइट पर्यंत सर्व गोष्टी या क्षेत्रावर अवलंबून असतात. यात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे म्हणजे हार्डवेअरचे डिझाईन, माहिती आणि डेटा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वेगाने आणि सुरक्षितपणे कसा पोहोचवता येईल याचा अभ्यास केला जातो. आजच्या जगात तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्यामुळे प्रत्येक नवीन शोधात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळे याची व्याप्ती पण अमर्याद आहे. यामध्ये येणारा विद्यार्थी हा 10वी नंतर डिप्लोमाला, 12वी नंतर इंजिनिअरिंगला किंवा MTech आणि PhD करून पण येऊ शकतो. त्या कोणत्याही लेवलवर असेल तर तो या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एंटर करू शकतो.
2: ओके. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत?
3: नक्कीच, या क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत मॅडम. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्सला प्रामुख्याने टेलिकॉम कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT क्षेत्रात मोठी मागणी आहे. सरकारी क्षेत्राचा विचार केला तर BSNL, इस्रो, DRDO आणि भारतीय रेल्वेमध्ये उत्तम दर्जाच्या नोकऱ्या मिळवता येतील. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी हा असा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, संगणक प्रणाली म्हणजे IT, प्रोग्रामिंग याचा समावेश असतो. त्यामुळे या शाखेतील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासोबतच सॉफ्टवेअर आणि IT क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध होतात. ही शाखा विद्यार्थ्यांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रात करिअरची लवचिकता देते आणि त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढतात. याशिवाय आजकाल ऑटोमोबाईल क्षेत्रात विशेषतः इलेक्ट्रिकल व्हेकल यामध्ये

0: इलेक्ट्रॉनिकचा खूप वापर वाढला, तेथेही मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतात.
1: अच्छा, म्हणजे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट अशा दोन्ही सेक्टर्स मध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत विद्यार्थ्यांना.
0: प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट यामध्ये तर असतातच असतात, पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सला दोन्ही क्षेत्रात जाण्याची मुभा असते. जसं की हार्डवेअर मध्ये पण जाऊ शकतो आणि सॉफ्टवेअर म्हणजे आयटी इंडस्ट्रीत मध्ये पण जाऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरची मागणी मोठी आहे.
1: या क्षेत्रातील इमर्जिंग टेक्नॉलॉजीज अशा काही आहेत का की ज्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे?
0: हो नक्कीच, तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे. सध्या 5G टेक्नॉलॉजी, 6G टेक्नॉलॉजी हे कम्युनिकेशन मध्ये, नेटवर्क, इंटरनेट ऑफ थिंग्स जिथे उपक्रम एकमेकाशी इंटरनेटद्वारे जोडले जातात, क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स यामध्ये मोठे ट्रेंड्स आहे. याशिवाय VLSI म्हणजे मायक्रोचिप डिझायनिंग, एम्बेडेड सिस्टम यामध्ये पण खूप क्रांती होत आहे. आजच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स या क्षेत्रांच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियंत्रिकीसोबत अत्यंत जवळचा संबंध आहे. इलेक्ट्रॉनिक्स अभियंते हे केवळ सर्किट आणि कम्युनिकेशन सिस्टम पुरते मर्यादित नाही, तर ते स्मार्ट आणि AI विकसित करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी अभ्यासावर अवलंबून न राहता या नवीन नवीन टेक्नॉलॉजीशी स्वतःला जोडून घेणं महत्वाचं आहे, आणि त्यामुळे त्यांचे नवीन स्किल पण त्यात डेव्हलप होतील आणि ते त्यांना कामातच पडतील.
1: बरोबर बरोबर. येत्या काळामध्ये या क्षेत्रात अशा कुठल्या डेव्हलपमेंट होण्याची शक्यता आहे का?
0: नक्कीच, सरकारची इलेक्ट्रॉनिक्स बद्दल खूप सकारात्मक भूमिका आहे. जसे त्याचे उद्दिष्ट पण खूप व्यापक आहेत, जागतिक पातळीवर एक मोठे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणं, इनोव्हेशन हब बनवणे, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, प्रोडक्ट लिंक इनिशिएटिव्ह स्कीम आणि सेमीकंडक्टर मिशन, इंडिया सेमीकंडक्टर मिशन याच्यासारखे महत्वाचे उपक्रम भारत सरकार राबवत आहे. या योजनांमुळे भारतात मोबाईल उत्पादन, सेमीकंडक्टर चिप, टेलिकम्युनिकेशन उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उत्पन्न याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढत आहे. त्यासोबत संशोधन, स्टार्टअप, कुशल अभियंते करता रोज नवीन संधी उपलब्ध होत आहे. याकरता यातला सर्वात मोठा उपक्रम म्हणजे इंडिया सेमीकंडक्टर चिप. तुम्हाला माहितीच असेल आता भारताने 3 सेमीकंडक्टर फाउंड्रीज आता लॉन्च केलेले आहेत. त्यामध्ये याद्वारे भारत मायक्रोचिप मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे. त्यामुळे येत्या काळात थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होण्याची खूप शक्यता आहे. भारत सरकार कोट्यवधी रुपये यामध्ये प्रोत्साहन आणि गुंतवणूक करत आहे. ज्यामुळे थोडक्यात सांगायचं असलं तर सरकारची दृष्टी भारताला फक्त इलेक्ट्रॉनिक्स वापर करता न बनवता डिझाईन, उत्पादन आणि तंत्रज्ञान मध्ये या जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता डेव्हलप करणं हे आपला उद्देश सुरू आहे.
1: अच्छा अच्छा सर, आता आपण बोलता बोलता मेक इन इंडियाचा उल्लेख केला, तर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कडे आल्यानंतर नोकऱ्या तर ते करतातच, पण ज्या वेळेला स्टार्टअप हा विषय येतो तर त्यावेळेला त्यांच्या कॉलेज पिरियड मध्येच त्यांना स्टार्टअप साठी पण ट्रेनिंग मिळतं का?
0: हो, आजकाल मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया या मुळे भारत सरकारनी किंवा आजकाल जो नवीन ट्रेंड आलेला आहे, मुलं आता इंजिनिअरिंग नंतर फक्त नोकऱ्यांकरता न जाता स्वतःचे उद्योग सुरू करणं, स्वतःचे स्टार्टअप सुरू करणं यामध्ये खूप जास्त त्यांच्या ओढ आहे आणि आता सक्सेस पण मिळत आहे. याकरता खूप साऱ्या फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आणि त्याच्याकरता मार्गदर्शन पण अवेलेबल आहे. मला वाटतं यामध्ये आपले युनिकॉर्न खूप सारे तयार होतात आणि यामध्ये मुलं आता नोकऱ्या घेणारे न करून नोकऱ्या देणारे आता बनतात, तर यामध्ये आपले स्टार्टअप पण वाढतात आणि नवीन हे रोजगार यामध्ये डेव्हलप होत आहेत.
1: ओके, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रातल्या संधींबद्दल तर आपण बोलूच, पण तत्पूर्वी मला हे विचारायचंय की समजा या क्षेत्राचं शिक्षणच घ्यायचं असेल विद्यार्थ्यांना, तर ते कशा पद्धतीने घेता येईल, काय प्रोसेस आहे त्या सगळ्याची?
0: याकरता आता समजा आपण तेथे दोन वेगवेगळे आहे, तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल पॉलिटेक्निक तर 10वीच्या नंतर आपण पॉलिटेक्निकला जाऊ शकतो, आणि इंजिनिअरिंग करायचं असेल ग्रॅज्युएशन तर आपण 12वीच्या नंतर जाऊ शकतो किंवा पॉलिटेक्निकच्या नंतर डायरेक्ट सेकंडरीला जाऊ शकतो. यामध्ये मुलांनी काय करायचं, सर्वात आधी मुलांनी आपला उद्देश आणि आपला इंटरेस्ट कशात आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या आहे की आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सला जायचं असेल किंवा आयटी सेक्टरमध्ये जायचं असेल, तर सर्वात आधी त्यांचे जे प्रोसेस आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे कॅप म्हणून प्रोसेस असते सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, त्यामध्ये DTE राबवत असते. त्यामध्ये मुलांना आता 12वीची एक्झाम देणं गरजेचं आहे. समजा आपण ग्रॅज्युएशन लाव करतोय तर त्यानंतर त्यांनी 12वीच्या पर्सेंटेजच्या सोबत आता CET एक प्रोसेस आहे, CET एक्झाम असते आणि JEE एक्झाम, तर या बेसवर CET मार्क आणि JEE मार्कच्या भरोशावर त्यांची ऍडमिशन असते. तर त्यांनी CET आणि JEE एक्झाम चांगली द्यावी, कारण त्याच्या भरोशावर याच्यावरच त्यांची रँकिंग लागेल. रँकिंग लागल्यानंतर एक साधारणतः जून पासून CET म्हणजे कॅपची प्रोसेस सुरू असते महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, त्यात मुलांनी अप्लाय करायचे, अप्लाय केल्यानंतर आपले डॉक्युमेंट रेडी ठेवायचे.

0: आपली मार्कशीट, टीसी, समजा कोणी कॅटेगरीचे स्टुडंट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, डोमेसाईल सर्टिफिकेट, हे सारी मुलांनी रेडी ठेवायचे असते. आणि कास्ट व्हॅलिडिटी पण, कारण आमचा असा अनुभव आहे की मुलांकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे खूप वेळेवर धावपळ असते. तर मुलांनी ही तयारी, पूर्व तयारी आपण म्हणता येईल, हे करून घ्यावी. आपला आपल्याला कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे, त्यातला रेपुटेशन, त्याचा कट ऑफ काय, हे एकदा बघून घ्यावं त्यांनी. म्हणजे आपली एक प्रायोरिटी लिस्ट तयार होईल की मला या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे, ही नाही तर मग दुसरं की तिसरं, आपली प्रायोरिटी लिस्ट तयार होईल. आणि यानंतर या मुलांनी मग मेरिट लिस्ट लागेल, मेरिट लिस्ट नंतर कॉलेजचे ऑप्शन द्यायचे असतात आणि त्या थ्रू मग कॉलेज अलॉट होतात. कॉलेज अलॉट झाल्यानंतर तिथे ऍडमिशन घ्यायची असते. तर मुलांनी समजा आपली पूर्व तयारी केली डॉक्युमेंटेशनची आणि आपल्या प्रायोरिटीची, तर मला वाटते यामध्ये मुलं चांगले करू शकतील. बट आपल्याला जे हवं असलेलं कॉलेज नाही मिळालं तर प्लॅन बी, प्लॅन सी मुलांनी तयार ठेवावं. म्हणजे ड्रॉप न घेता आपण या कॉलेजला नाही तर दुसऱ्या कॉलेजला आपण जाऊ, तर आपल्या आपल्या पर्सेंटेजनुसार, आपल्या फायनान्शियल रिक्वायरमेंटनुसार आणि आपल्या स्कोपनुसार कॉलेजची त्यांनी प्रायोरिटी लिस्ट तयार ठेवावी. आणि मार्क पण चांगले मिळाले तर चांगल्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकाल.
1: अच्छा, कुठल्याही क्षेत्रात ज्या वेळेला आपल्याला करिअर करायचं असतं तर काही बेसिक स्किल सेट्स असतात. तर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग किंवा ओव्हरऑलच इंजिनिअरिंग परसिव्ह करणाऱ्या विद्यार्थ्यांचं असं काही स्पेसिफिक स्किल सेट आहे का?
0: हो, इंजिनियर म्हटलं की आपल्या एक डोक्यात येतं की त्याला त्याची क्रिएटिव्ह थिंकिंग असायला पाहिजे आणि अनालिसिस पॉवर पाहिजे. ह्या दोन गोष्टी त्याच्याकडे पाहिजेच पाहिजे आणि सपोर्टिव्ह टू त्याचे एक नॉलेज. तर इंजिनिअरिंग मध्ये आम्ही तेच शिकवत असतो की त्या मुलांनी एखाद्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याला त्या प्रॉब्लेमला समजण्याचा दृष्टिकोन, ही कॅपेबिलिटी त्याच्याकडे डेव्हलप व्हायला पाहिजे. तर याच्याकरता ज्यांच्याकडे क्रिएटिव्ह पॉवर आहे, थोडं अनालिटिकल पॉवर आहे, त्या मुलांनी इंजिनिअरिंगला बिलकुल जायला पाहिजे. सोबत सोबत त्याच्या मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सचे नॉलेज याची गरज, याचं गरज चांगलं नाही पण ऍटलीस्ट त्याच्यात त्याची आवड कमीत कमी पाहिजे. तर त्यामध्ये तो मुलगा इंजिनिअरला मला वाटतं खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. आणि इंजिनिअरिंग जे शिकवतात त्यामध्ये त्याची स्किल, अनालिटिक पॉवर, कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्विंग हे त्याची डेव्हलप होतच होतं. कारण आज हे विषय जे शिकणार आहेत, भविष्यात यातले 10% 20% 30% विषय नाहीशी होणार, पण जी त्याच्यात कॅपेबिलिटी ऑफ लर्निंग ऑफ न्यू थिंग, नवीन गोष्ट शिकण्याची ती जी प्रोसेस जी तयार होऊन देणार, हे त्याच्याकरता लाईफ लॉंग नेहमी करता त्याच्या लक्षात.
1: बरोबर. आपण आता बोलता बोलता असं नोकरी संदर्भात बोलत होतो, तर तुम्ही एक म्हणालात की आजकाल विद्यार्थी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्याकडे जास्त त्यांचा कल आहे. पण आपण जेव्हा ओव्हरऑल एज्युकेशन सिस्टमचा म्हणू किंवा एक असा विचार करतो की पेरेंट्सचा माइंडसेट की शिक्षण घ्या, इंजिनिअरिंग कर, चांगली पॅकेजची नोकरी घे आणि सेटल हो, पण तुम्हाला असा काही अनुभव आहे का की विद्यार्थी ज्या वेळेला नोकरीच्या ऐवजी स्टार्टअप कडे वळले त्यावेळेला पेरेंट्सनी असा काही वेगळा स्टँड घेतला?
0: नक्कीच, खूप अनुभव आहे या साऱ्या गोष्टीत. याला आम्ही फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप म्हणतो. जसं आपलं कल्चर आजच्या घडीला असं आहे की कोणतंही पॅरेंट विचार करतो की तो मुलगा, माझा मुलगा आता इंजिनियर झाल्यानंतर तो नोकरी करेल आणि जॉब मध्ये जाईल. पण समजा मुलांनी वेगळा विचार केला की मला स्टार्टअप करायचं आहे, तर पॅरेंट हा विचार करतात की त्याला तो कधी सक्सेस होईल आणि कधी तो त्या गोष्टीत जाईल. याला फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप मध्ये किंवा फर्स्ट जनरेशन ऑफ एंटरप्रेन्योरशिप मध्ये याला मुलांना फॅमिली प्रेशर आणि फॅमिली रेजिस्टन्स खूप जास्त असतं. पण आजकाल काही पॅरेंट, मला वाटतं पॅरेंटलाही असं आहे की मुलांना ऍटलीस्ट 3 ते 4 वर्ष त्यांना द्यावं. समजा तो सक्सेस झाला त्या गोष्टीत तर ठीक आहे, अदरवाइज तो त्याला जॉबमध्ये, तर आपण त्याला एवढे वर्ष, त्याला ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही त्याला सपोर्ट केलं, आणखी 3-4 वर्ष त्याला द्या. समजा तो सक्सेस झाला तर एखाद वेळी त्याच्याकडेच 10 ते 12 ग्रॅज्युएट किंवा जॉब तो लोकांना देऊ शकतो आणि खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. तर हा मला पॅरेंटला एक म्हणणं आहे. आणि आजकाल खूप साऱ्या सिस्टम याच्याकरता काम करतात आहे, कॉलेजेस याकरता देतात आहे आणि मेंटर्स पण अवेलेबल आहेत यासारखे, आणि सक्सेस स्टोरी आहेत यावेळी. तर मला वाटते पॅरेंटनी याची दखल घेतली तर छान होईल.
1: एखादं उदाहरण देऊ शकलात सक्सेस स्टोरी पैकी? तर
0: मी नाव कोणाचे घेणं ठीक राहणार नाही, पण आमच्या कॉलेजला असे काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या पॅरेंटनी खूप त्यांना अपोज केलं होतं की त्यांना सांगितलं की तू बेटर आहे की तू जॉबला जा. पण त्या मुलाची जीव होती की मला माझ्या स्वतः स्टार्टअप सुरू केलं होतं. त्यांनी कॉम्पिटिशन मध्ये पण खूप सारे छान विनर, प्राईज विनर होते ते. त्यानंतर त्यांनी स्वतः स्टार्टअप सुरू केलं. आत्ता मी परवा जेव्हा त्याच्याशी बोललो तर त्याला इंजिनिअरिंग व्हायला 4 वर्ष झाले. आज सुरुवातीला त्याचं स्टार्टअप खूप छोटं होतं, म्हणजे तो फक्त 3च लोक काम करायचे, ते मित्र होते. आजच्या घडीला त्याच्याकडे 22 लोक वर्किंग आहेत. तर मला वाटते याच्यापेक्षा सक्सेस स्टोरी आणि 4 वर्ष त्याचे स्टार्टअप आहेत. तर मला वाटते नवीन विजन आहे, नवीन एनर्जी आहे मुलांची, आपण त्यांना सपोर्ट केला तर मला वाटतं

0: चांगलं करतील ते.
1: अगदीच अगदीच. जाता जाता आमच्या युवा मित्रांना आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय संदेश द्याल?
0: माझ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना हा सल्ला असेल की इंजिनिअरिंग करताना फक्त मार्क्स मिळवण्यापुरते मर्यादित राहू नका. प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर द्या. कॉलेजमध्ये असताना छोटे छोटे प्रोजेक्ट स्वतः हाताळणे सुरू करा. इलेक्ट्रॉनिक्स सोबत आजकाल प्रोग्रामिंगची लँग्वेजेस यांनाही खूप फायद्याचे ठरते. क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि IoT हे नवीन नवीन दालनं त्यांनी एक्सप्लोर करायला पाहिजे. इंडस्ट्रीला काय हवे हे ओळखून इंटर्नशिप नक्की करा. तुमची आवड आणि प्रॅक्टिकल नॉलेज तुमच्या तुम्हाला या क्षेत्रात नक्कीच यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल.
1: नक्कीच नक्कीच. सर, आपण वेळात वेळ काढून आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आपल्या सगळ्या युवा विद्यार्थ्यांना केलं, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू थँक्यू.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात करिअर मंत्र या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो, आत्ताच आपण ऐकली आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने डॉक्टर दिनेश पडोळे यांची करिअर मंत्र या मालेत घेतलेली मुलाखत. आता वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आत्ताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना. या काळात सर्वसामान्य नागरिकांनी शरीरात पुरेसे पाणी ठेवण्याची काळजी घ्यायची आहे. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS वापरा आणि लिंबू पाणी ताक लसर होऊन घ्या.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटकपक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे, त्यानुसार ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुती अंतर्गत तणाव असल्याच्या विरोधकांच्या आरोपाबद्दल विचारलं असता महायुती एकसंध असून आपण महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे असं शिंदे म्हणाले.
1: आम्ही एकच सांगतो की महायुती मजबूत आहे. आम्ही एकत्र काम करतोय. एकत्र महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे. याची पोटदुखी विरोधी पक्षाला आहे, पचनी पडत नाही त्यांच्या. म्हणून अशा प्रकारच्या दिशाभूल करणारी वक्तव्य करत असतात त्याच्यावर आम्हाला काही लक्ष द्यायचं नाही.
0: महायुतीत आरपीआयला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली, मात्र आता एकनाथ

0: शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे, रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा, त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे, त्या दूर करण्यासाठी योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल असं ते म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की अनआंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश

0: त्या दूर करण्यासाठी योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत CBSEच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल असं ते म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है. पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. मासळी साठा संवर्धन आणि मच्छीमारांच्या जीवित तसंच वित्त रक्षणाच्या उद्देशानं राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. याबाबत मत्स्य व्यवसाय विभागानं आदेश जारी केला असून येत्या 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत यांत्रिक तसंच यंत्रचालित मासेमारी नौकांना सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत मासेमारी करायला बंदी घातली आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मासेमारी नौकांवर सुधारित महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 2021 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्व मच्छीमार बांधव नौका मालक तांडेल आणि खलाशांनी शासनाच्या आदेशाचं काटेकोर पालन करावं असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागानं केलं आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचं होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आस कुलियते बशीर बद्र अहमद आहत आणि देवनागरी लिपीत लिहिलेल्या उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली. भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली. मिरतमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला, तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्री पदासाठी DK शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती, मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू असं ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित DK शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठाण्यात 7,30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केला आहे. तसंच प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या 6 जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या मालामध्ये फरसाण, तूप, नूडल्स, ताडी, शरबत यांचा समावेश आहे. तर अटक केलेल्या आरोपींकडून 4,53,344 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्यात कोकण विभागातला मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेनं येत्या 15 जून ते 20 ऑक्टोबरपर्यंत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू केलं आहे. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2026

0: 2027 आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांची एकत्रित लांबी 1692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, तमिळनाडू, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर्धा ते बुटीबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 छत्रपती संभाजीनगर ते कोरोडी या मार्गांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मेपर्यंत पूर्ण कराव्यात अशी त्यांची मागणी आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 46.6° सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
2: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2 45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन ए आर ॲपवरही.
3: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
4: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
3: वाह.
4: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
3: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आप

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान, याविषयी एक विशेष रूपक लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.

0: हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
4: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 7:45 वाजता 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.
5: चला उलगडू आजही विस्मय गाथा.
6: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, उन्हाळा म्हटला की सुट्ट्या, कैरीचं पन्ह, गारेगार सरबत आणि रसाळ आंबे आठवतात. पण सोबतीला येतो तो अंगाची लाही लाही करणारा उकाडा, डिहायड्रेशन आणि थकवा. गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वांनाच प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा आणि उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा करावा या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, ठाणे आणि उत्तर कोकणात उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढचे 2 ते 3 दिवस मध्य आणि ईशान्य भारतामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. मध्य प्रदेश आणि विदर्भासाठी अतितीव्र उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. उष्णतेची तीव्र लाट येण्याची कारणं नेमकी काय आहेत आणि देशात ही परिस्थिती कधीपर्यंत राहील याविषयी मार्गदर्शन करत आहेत मुंबई हवामान विभागाच्या वैज्ञानिक डॉक्टर सुषमा नायर आणि भारतीय हवामान खात्याच्या पश्चिम विभागाचे माजी उपमहासंचालक सुनील कांबळे.
1: विदर्भात गेल्या 17 दिवसापासून अतितीव्र उष्णतेची लाट कायम असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले जात आहे. नागपूरमध्ये सलग 10 दिवस कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. आजही चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटाचे रेड अलर्ट जारी करण्यात आला असून आणखी 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्यापासून या परिस्थितीत काहीशी सुधारणा होण्याची शक्यता असून विदर्भातील विविध भागांमध्ये मेघ गर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यांमध्ये आज उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना, पावसाची हलकी सरी आणि विजांच्या कडकडाटासही शक्यता वर्तवण्यात आला आहे.
2: सध्या ज्या उष्णतेच्या लाटा येतात त्या डिक्लेअर करण्यासाठी कमीत कमी 40 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमान ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये असतं, तर 40 पेक्षा जास्त टेम्परेचर किती दिवस राहण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे हवामान खातं त्या त्या डिस्ट्रिक्ट वाईज उष्णतेच्या लाटेची घोषणा करते. आणि हे

0: दिलं जातं की हे किती दिवस ही लाट चालेल आणि ही लाटांना आपल्याला काय काळजी घ्यायला हवेत आणि हे कशामुळे येतात आणि त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करण्यासाठी काय काय करायला हवं, ही सगळी उपयुक्त माहिती हवामान खाते वेळोवेळी ही सर्व पब्लिक साठी माहिती देत असते. आपण बघितलं की लास्ट 10-12 वर्षापासून आपण ऐकत असू की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जे पृथ्वीचं जे सामान्य तापमान आहे ते 1.5 to 2 degree अधिक वाढ झालेला आहे. तर त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे टेम्परेचर वाढीचे जे प्रकार दिसतात, तर ह्या ज्या हीट वेव्हच्या ज्या लाटा आहेत, पहिल्या 1 किंवा 2 यायच्या, तर आता त्याची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. आता 3-4 लाटा प्रत्येक सीझन मध्ये एप्रिल आणि मे मध्ये ह्या हीट वेव्हच्या लाटा येतात. म्हणजे टेम्परेचर साधारण 40 डिग्री पेक्षा जास्त वाढलं जातं आणि मग तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं. त्याचप्रमाणे आपण जर मुंबईला जर बघितलं तर मुंबई एक कोस्टल प्लेस असल्यामुळे ज्यावेळेस इथे 37 डिग्री पेक्षा जास्त जर तापमान असेल तर इथे मुंबईमध्ये किंवा कोस्टल रिजनला हीट वेव्ह डिक्लेअर करतात. आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 40 डिग्री पेक्षा जास्त तापमान असेल तर तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं. आणि ह्या हीट वेव्हच्या लाटा येण्याचं मुख्य कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. आपली अर्थचं टेम्परेचर मागच्या 100-150 वर्षामध्ये 1.5 degree centigrade वाढलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला उष्णतेच्या लाटाचा प्रभाव जास्त आढळून येत आहे. तर राज्यात हीट वेव्ह करण्यासाठी आपल्याला बघावं लागतं की कुठला प्रदेश हा प्लेन प्रदेश आहे, म्हणजे महाराष्ट्र आहे, मध्य महाराष्ट्र आहे आणि विदर्भ आहे. तिथं जर 40 डिग्री पेक्षा तापमान जास्त राहणार असेल येणाऱ्या 3-4 दिवसासाठी तर ही हवामान खात्याला पूर्व सूचना त्याची मिळते. हवामान खातं कंटिन्युअसली मॉनिटरिंग करत असतं आणि विंड पॅटर्न प्रमाणे आपल्याला लक्षात येतं की विदर्भामध्ये पुढच्या 4-5 दिवसामध्ये तापमान हे 40 डिग्री पेक्षा जास्त राहणार आहे किंवा कोकणामध्ये तापमान हे 37 डिग्री पेक्षा जास्त राहणार आहे. तर त्याप्रमाणे त्या त्या एरियासाठी हीट वेव्ह अलर्ट दिला जातो. आणि हे हीट वेव्ह अलर्ट येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट, म्हणजे समजा 40 पेक्षा 2-3 degree टेम्परेचर वाढणार असेल तर आपण येलो अलर्ट देतो, 5 degree वाढणार असेल तर ऑरेंज अलर्ट देतो, आणि खूपच 5 degree पेक्षा जास्त नॉर्मल टेम्परेचर वाढणार आहे तर आपण रेड अलर्ट देतो. आणि हे अलर्ट दिल्यानंतर आपल्याला सर्व पूर्व सूचना मिळाल्यानंतर आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. स्पेशली प्रिकॉशनसाठी आम्ही सजेस्ट करतो की 11 ते 4 दरम्यान आपण ज्या दिवशी हीट वेव्ह डिक्लेअर केलेले आहे कमीत कमी त्या दिवशी तुम्ही बाहेर जाणं टाळावं. जर अगदीच ते टाळता येत नसेल तर भरपूर प्रिकॉशन घ्यायला हवेत, लूज सुती कपडे घालायला हवेत, पाणी प्यायला हवं, शाळेचे टायमिंग बदलायला हवेत आणि आपल्या वयानुसार आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. ग्लोबल वॉर्मिंग होण्यासाठी त्याला जबाबदार आपणच आहोत, कारण आपण जी काही काळजी घ्यायला हवी होती, जे म्हणजे जागतिक तापमान कंट्रोल करण्यासाठी जी काही काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. पण आता आपण सुरुवात केलेली आहे, आपण आता इलेक्ट्रिकल व्हेकल आणले, एलईडी लॅम्प्स आणलेले आहेत, पेट्रोलच्या ऐवजी आपण सीएनजी वापरतोय, तर ह्यामुळे भरपूर प्रमाणात टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण ऑलरेडी 1.5 degree तर ऑलरेडी वाढलेला आहे, त्याच्या पुढे वाढू नये म्हणून आपण भरपूर प्रयत्न करत आहोत. आणि आताच जर फक्त 1.5 degree वाढल्यानंतर आपल्याला आपण बघतो की किती त्रास झालेत, वेदर पॅटर्न चेंज होत आहेत, थंडर स्टॉर्म ऍक्टिव्हिटीज होत आहेत, रेन पॅटर्न चेंज होत आहेत, सीझनल पॅटर्न चेंज होत आहेत, हीट वेव्हचे जे नंबर ऑफ डेज वाढत आहेत. सध्या 1.5 degree टेम्परेचर वाढायमुळे आपल्याला जाणवतं आणि जर असंच जर वाढत गेलं तर आपल्याला जास्त हीट वेव्हच्या घटना आपल्याला सोसाव्या लागतात. एप्रिल आणि मे मध्ये आपल्याला अशा हीट वेव्हच्या घटना जास्तीत जास्त नोट केल्या जातात. आणि ज्या मान्सून सेट व्हायला लागतो, केरळमध्ये मान्सून येतो आणि तो अडवान्स होऊन महाराष्ट्राकडे मान्सून यायला लागतो, तर मग 2-3 June नंतर ह्याचं प्रमाण थोडं हीट वेव्हचं, ज्यावेळेस पावसाळा सुरू होण्याची शक्यता चालू होते त्यावेळेस हीट वेव्हचं प्रमाण थोडंसं कमी व्हायला लागतं. तोपर्यंत आपल्याला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ह्या घटना वारंवार आपल्याला विंड पॅटर्न जसा चेंज होईल त्याप्रमाणे हीट वेव्हच्या घटना वाढत राहतात. तर भारतीय हवामान खातं हे येणाऱ्या अडवान्स मध्ये म्हणजे पुढच्या 2-3 दिवसामध्ये कुठल्या कुठल्या ट्रिक मध्ये हीट वेव्ह येणार आहेत आणि तिथे काय प्रिकॉशन घ्यायला हवेत त्याचे सर्व सल्ला हा स्टेट गव्हर्नमेंट पण देतात, डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स पण देतात आणि हवामान खाते पण देतात. स्पेशली ज्यावेळेस हीट वेव्ह डिक्लेअर केलेले आहे एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये तर तिथे आपल्याला शक्यतो 11 ते 5 आपल्याला बाहेर जाण्याचं टाळायला हवं. आणि जर शक्यच नसेल बाहेर म्हणजे जायलाच आहे तर भरपूर प्रिकॉशन्स घ्यायला हवेत, म्हणजे वेळोवेळी पाणी प्यायला हवं, जरी तहान नसेल तरी पाणी प्यायला हवं, सुती कपडे वापरायला हवेत, गॉगल घालून बाहेर जायला हवं आणि मॅक्सिमम प्रिकॉशन हे गेलं की आपण शेड मध्ये जास्तीत जास्त करायला हवं. तर ह्या सगळ्या प्रिकॉशन घेऊन आपण थोडस हीट वेव्हचा इम्पॅक्ट थोडासा कमी करू शकतो.
1: श्रोते हो, उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे देशभरासह राज्यातील नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतच आहे, पण मुंबईकर फक्त ऊन नाही तर दमट हवामानामुळे घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील भारताच्या विविध भागांमध्ये अनुभवल्या जात असलेल्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर देश

0: शहरातील नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी अतिउष्णतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींबाबत सतर्क राहण्याचा सल्लाही दिला आहे. एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल अथवा डोकेदुखीने त्रस्त असेल तर तिला तात्काळ थंड आणि सावलीच्या ठिकाणी हलवून पाणी आणि ORS उपलब्ध करून घेण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. तीव्र उष्णतेच्या काळात लहान मुलं, वृद्ध आणि घराबाहेर काम करणारे लोक विशेषतः असुरक्षित असतात असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. त्यांच्या दिसणाऱ्या धोक्याच्या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघात होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. श्रोते हो, आला उन्हाळा, तब्येत सांभाळा ही म्हण नाही तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिला जाणारा एक महत्वाचा कानमंत्र आहे. तापमान वाढीचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर मुख्यत्वे कसा परिणाम होतो आणि तो होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी अधिक माहिती देत आहेत डॉक्टर दिलीप भोसले.
1: उन्हाळ्यात वातावरणातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढते आणि आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे 37° सेल्सिअसच्या आसपास नियंत्रित ठेवले जाते. परंतु बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीरातला स्वतःला थंड ठेवण्याची अधिक मेहनत करावी लागते. यासाठी शरीरातून घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर पडते. घाम येणे ही शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया आहे, पण सतत घाम आल्यामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार जसे सोडियम, पोटॅशियम कमी होऊ लागतात. जर आपण वेळेवर पाणी, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा इतर द्रव पदार्थ घेतले नाहीत तर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, यालाच डिहायड्रेशन असं म्हणतात. याशिवाय अनेक लोक कामानिमित्ताने दीर्घकाळ उन्हात राहतात. बांधकाम मजूर, ट्रॅफिक पोलीस, शेतकरी, रस्त्यावरचे विक्रेते, डिलिव्हरी कर्मचारी यांना उष्णतेचा जास्त सामना करावा लागतो. अशा वेळी शरीराचे तापमान नियंत्रण बिघडू शकते आणि शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढते. ही अवस्था म्हणजे उष्माघात किंवा हीट स्ट्रोक असं म्हणतात. उष्माघात हे एक वैद्यकीय इमर्जन्सीची अवस्था आहे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तापमान वाढल्यावर आपल्या शरीरातील अनेक अवयवांवर ताण पडतो. शरीरातील थंड ठेवण्यासाठी हृदय अधिक वेगाने काम करू लागते, त्यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तभिसरणावर परिणाम होऊ शकतो. जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा, स्नायूमध्ये गोळे येणे, मळमळ, उलट्या अशा तक्रारी सुरू होतात. काही वेळा रक्तदाब कमी होऊ शकतो. उष्णतेचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. व्यक्ती गोंधळल्यासारखे बोलू शकतो, चिडचिड होते, लक्ष केंद्रित होत नाही. गंभीर परिस्थितीत व्यक्ती बेशुद्धही पडू शकतो. तसेच सततच्या डिहायड्रेशनमुळे किडनीवर ताण येतो, लघवीचं प्रमाण कमी होते, गडद रंगाची लघवी होणे ही त्याची लक्षणं दिसू शकतात. मधुमेह, डायबिटीस, हृदयविकार, रक्तदाब, ब्लड प्रेशर, किडनीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. उष्माघाताची सुरुवातीची लक्षणं ही अशी असतात: शरीराचं तापमान खूप वाढणे, खूप गरम वाटणे, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, खूप अशक्तपणा आणि थकवा, मळमळ किंवा उलट्या, जास्त ताण लागणे, त्वचा गरम आणि कोरडी होणे, घाम येणे कमी होणे, श्वासोच्छ्वास वेगाने होणे, हृदयाचे ठोके वाढणे, गोंधळल्यासारखे बोलणे, चालताना तोल जाणे, काही गंभीर परिस्थितीत बेशुद्ध पण पडायला होतं. अशी लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नये. त्वरित सावलीत नेऊन प्राथमिक उपचार सुरू करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती हे उष्णतेच्या सर्वात संवेदनशील गट मानले जातात. लहान मुलांमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता पूर्ण विकसित झालेली नसते. ते खेळण्यात मग्न राहतात आणि ताण लागली तरी वेळेवर पाणी पित नाही, त्यामुळे त्यांना पटकन डिहायड्रेशन होऊ शकतो. म्हाताऱ्या लोकांमध्ये पण शरीराची प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. याशिवाय लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांना बाहेरील तापमानातील बदल सहन करण्याची क्षमता तुलनेने कमी असते, त्यामुळे उष्माघाताचा धोका त्यांच्यात अधिक होऊ शकतो. समजा उष्माघात किंवा हीट स्ट्रोक झाल्यास बिलकुल घाबरून जाऊन नाही चालत, तात्काळ त्याचं प्रथमोपचार करणं खूप महत्वाचे असते. सर्वप्रथम त्या व्यक्तीला उन्हातून सावलीत किंवा थंड जागे आणावे, घट्ट कपडे सैल करावेत, व्यक्तीला आरामदायक स्थितीत झोपवावे, शरीरावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, शक्य असल्यास पंखा किंवा थंड हवा द्यावी, शुद्धीत असल्यास ORS, पाणी, लिंबू किंवा नारळाचे पाणी द्यावे, शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. जर व्यक्ती गोंधळलेली असेल किंवा बेशुद्ध पडली असेल त्वरित जवळच्या रुग्णालयात हलवावे किंवा वैद्यकीय मदत बोलवावी. उष्माघाताकडे कधीही दुर्लक्ष करू नये, कारण वेळेवर उपचार न मिळाल्यास मेंदू, हृदय आणि किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. उन्हाळा हा आनंदाचा ऋतू असला तरी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसातून भरपूर पाणी प्या, ताण लागण्याची वाट पाहू नका, शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळात कडक उन्हात बाहेर जाणे टाळा, हलके सैल आणि सुती कपडे वापरा, बाहेर जाताना टोपी

0: तरी गॉगलचा वापर करा. ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी, फळाचे रस यांचा आहारात समावेश करा. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्या. घराबाहेर काम करणाऱ्यांनी नियमित पाणी पिण्याची सवय लावावी. शरीरात अशक्तपणा, चक्कर किंवा जास्त थकवा जाणवल्यास त्वरित विश्रांती घेणं जरुरी आहे. उष्णतेची लक्षणं दुर्लक्षित करू नका. योग्य काळजी, जागरूकता आणि वेळेवर उपचार यामुळे आपण डिहायड्रेशन आणि इष्माघातासारख्या गंभीर समस्यापासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतो.
1: श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतोय, पण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शरीरातला उत्साह अजिबात कमी होऊ द्यायचा नसेल तर या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. भरपूर पाणी प्या, सुती कपडे वापरा आणि दुपारच्या कडक उन्हात विनाकारण बाहेर पडणं टाळा. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित रहा. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381
3: FM 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू आणि भगिनींचा आवडता कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, आज वार गुरुवार, भारतीय सौर दिनांक 12 ज्येष्ठ शके 1948, अर्थात 28 मे 2024. शेतकरी बंधूंनो, किसानवाणी कार्यक्रमात सुरुवातीला जाणून घेऊया आजचे हवामान वृत्त. कृषी महाविद्यालय धुळे यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्याचे कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले आहे. हवेतील आर्द्रता सकाळी 83% तर दुपारनंतर 30% नोंदवण्यात आली आहे. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण कृषी महाविद्यालय धुळे यांच्याकडून प्राप्त झालेल्याचे हवामान वृत्त आपण जाणून घेतले.
1: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य.
2: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता.
1: ते कसं?
2: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-1801551.
3: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
2: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच.
1: आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे.
2: नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत.
3: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील.
2: अजिबात पैसे नाहीत. मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणे खरं.
4: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-1801551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर.
0: शेतकरी बंधूंनो, आज बाजार भाव उपलब्ध नाहीत. किसानवाणी कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषी संपदा या सदरात नत्र खत म्हणजे काय याविषयी चॅन जैन यांनी दिलेली माहिती.
5: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण नत्रयुक्त खतांसंदर्भात माहिती घेणार आहोत.

0: शेतकरी बांधवांनो, पिकांच्या वाढीसाठी एकूण 17 अन्न घटकांची आवश्यकता असते. त्यापैकी नत्र, स्फुरद आणि पालाश यांची पिकांना जास्त गरज असते. म्हणूनच यांना पिकांची प्रमुख अन्नद्रव्य असं म्हणतात. रासायनिक खतातील घटकानुसार नत्रयुक्त, स्फुरदयुक्त, पालाशयुक्त, संयुक्त आणि मिश्र खतं असं वर्गीकरण केलं आहे. नत्रयुक्त खतांसंदर्भात आता जाणून घेऊया. नत्रयुक्त खतं ही नत्राच्या स्वरूपानुसार 4 वर्गात मोडतात. अमोनियायुक्त, नायट्रेटयुक्त, अमोनिया आणि नायट्रेटयुक्त आणि अमाईडयुक्त. सुरुवातीला पाहूया अमोनियायुक्त खतं म्हणजे नेमकं काय. या खतात नत्र हा अमोनिया स्वरूपात असतो. तो जमिनीत मिसळताच मातीचं अतिसूक्ष्म कण त्यास ताबडतोब शोषून घेतात, त्यामुळे हे नत्र जमिनीतून वाहून जात नाही. भात आणि ऊस ही पिकं नत्र अमोनियाच्या स्वरूपात शोषण करतात. जमिनीमध्ये अमोनियाचे रूपांतर हळूहळू नायट्रेटमध्ये होत असतं. नायट्रेटरूपी नत्र सर्व पिकं शोषण करू शकतात. अमोनियारूपी खतं जमिनीत आम्लता निर्माण करतात, परंतु आम्लधर्मी जमिनीत चुन्याची मात्रा देऊन ही प्रक्रिया थांबविता येते. या वर्गात अमोनियम सल्फेट आणि अमोनियम क्लोराईड ही खतं येतात. आता पाहूया नायट्रेटयुक्त खतं म्हणजे काय. यात नत्र हा नायट्रेट स्वरूपात उपलब्ध असतो. वनस्पती नायट्रेट रूपातील नत्र लवकर शोषण करतात. तसेच नायट्रेटची जमिनीत गतिशीलता जास्त असते, त्यामुळे खतं पसरून जरी दिले तरी नत्र वनस्पतीच्या मुळांशी जाऊन पोचते. पण त्याचबरोबर खते वाहून जाण्याची शक्यता देखील असते. जमिनीत पाणी तुंबल्यास नत्र वायूच्या रूपात उडून जातं. नायट्रेटयुक्त खतं जमिनीत विम्ल गुणधर्म निर्माण करतात, म्हणूनच जमिनीची आम्लता कमी करण्यासाठी त्यांचा उपयोग चांगला होऊ शकतो. या वर्गात सोडियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेट यांचा समावेश होतो. नत्रयुक्त खतांमध्ये तिसरा प्रकार आहे अमोनिया आणि नायट्रेटयुक्त खतं. या खतात अमोनिया आणि नायट्रेट ही दोन्ही घटक असतात. नायट्रेट नत्र पिकास ताबडतोब उपलब्ध होतं, तर अमोनियम नत्राचं अगोदर नायट्रेटमध्ये रूपांतर होतं, त्यानंतर त्यास वनस्पती शोषण करतात. या खतांमुळे जमिनीच्या अभिक्रियेत फारसा बदल होत नाही. या प्रकारात अमोनियम नायट्रेट, कॅल्शियम अमोनियम नायट्रेट आणि अमोनियम सल्फेट नायट्रेट या खतांचा समावेश होतो. नत्रयुक्त खतांमध्ये शेवटचा प्रकार आहे अमाईडयुक्त खतं. यातील नत्र अमाईड आणि सेंद्रिय स्वरूपात असतं. हे नत्र जमिनीत प्रथम अमोनिया आणि नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर होऊन पिकांना मिळतं. या खतांचं वैशिष्ट्य म्हणजे ते पाण्यात चटकन विरघळते. अमाईड प्रकारच्या खतात सर्वसामान्य लोकप्रिय आणि जास्त प्रमाणात वापरण्यात येणारं खत म्हणजे युरिया हे आहे. तर अशा प्रकारे नत्रयुक्त खतं ही 4 प्रकारात मोडतात. अमोनियायुक्त खतं, नायट्रेटयुक्त खतं, अमोनिया आणि नायट्रेटयुक्त आणि अमाईडयुक्त खतं. धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंनो, आताच आपण नत्रयुक्त खते म्हणजे काय याविषयी चॅनेजन यांनी दिली माहिती कृषी संपदा या सदरात आताच आपण ऐकली.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करत, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606551381.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणी कार्यक्रमात यानंतर ऐकूया तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता कार्यक्रम तोंडा या का. हा अहिराणी कार्यक्रम लेखन आणि निधन केलं आहे ज्योत्स्ना पाटील यांनी. सादर करते सुमित सूर्यवंशी.
3: राम राम मंडई. तोंडा अक्का कार्यक्रम ऐकणारा बठ्ठा बहीण भाऊसले राम राम. मंडई काय शे आते लगीन सरई चालू शे आणि ऊन ना तडाखाणी ते नुसतं त्राई भगवान करी टाकेल शे. सूर्या बी नुसता आग वकी राहिना. एककडे ऊननी आग ना कर आणि दुसरीकडे उपट सुमनागत येल पाऊसन्या सरीसनं बरसनं. आगने बई राजाले जाई काढो आणि पाऊसने बी बई राजाले झोडपी काढो. आणि आई समद कमी शे का काय म्हणीसन बेपारसनी आणि दलालसनी बी उरेल सुरेल हिसाब चुकता करी लेव. या सगळ्या राहाट गाडगामा लगीन सरायना आणखी इचारालेच नको. मी म्हणी हुना संगे चावीच राहीन तू तिथला मग समोरतीन रेसमा वनी ना आणि घरमा यावाबरोबर इचारायला लागणी.

आत्याबाई, सकाय मंगरुले लगीनले जाऊ शेत का तुम्ही? जाशात ते मग मी भी तुम्हाला संगे इसूवर का सकाय? रेस्मानी लगीनं नाव काढताच मी रेस्माले सांग, मी भी सकायना लगीनच विचार करी राहीन तू? आजकाल ते लगीन सरायनी एकच धांदय दखास, सगा सोयरासना भी मानपान राखना पडस नि आक्षदा टाकाले तर जाणच पडस ना। बहिणीस्वन, तुमनी मर्जी असो नसो पण रीतिरिवाज ते पाळणंच पडतस, लगीनले हजेरी लावणीच पडस। मी असे म्हणताच रेश्मा कशी म्हणस? खरंच शिव आत्याबाई, उन्हा तडाखामा गाव जावानी ते हिंमतच बस नाही आणि लगीननी बी 2-3 वाजाले लागतस, भर उन्मा लोके लाही लाही करतस। रेश्मा असे सांगीत राहीन ती, तिथला मग सुनी बी वनी आणि आमनी चावय ऐकीस म्हणस कशी? आत्याबाई, आते त्या लगीनस मा बी काही मज्जा नाही राहिनी, आते फक्त वरमाईसले आणि करवलीसले नाचा कुदानं आणि ते रील का फील बनाडानच पाहिजे। सुनीने असे म्हणताच मनी हू सुनीले कशी म्हणस? ताई, आते जगच बदली गये तर ते आपण काय करसूत? जगना बरोबर चालणंच पडस। हा बहीण, तू म्हणस ते बी खरंच शे, आते जगर राहतीस तशी शे। सुनी अशी म्हणीच राहीन ती, तिथला मग शेवंता माय बाहेर वट्टावर वणी आणि सुनीले विचारायला लागणी, सुनी तुमनी सासू सुनासनी चांगलीच मैफिल बसनी वाज, कसानी जगर राहटी चालणी शे? शेवंतामायने असे विचारता सुनी कशी म्हणस? काही नाही व शेवंतामाय, आजकालना लग्नेसनी गोट चालणी वती। तवशीन शेवंतामाय म्हणस कशी? ते काही सांगानं कामच नाही, लगीन म्हणतात जसे काही सगळ्यासना अंगमाच येस, नट्टा पट्टा करामाच घुंग राहतस सगळ्या, आमनासारखा म्हातारा कोतारासकडे दखालेत ते कोणले सवड बी नाही राहस। आता यांना मोरे तर म्हातारासनी लगीनले जावानं कामच नाही शे। खरंच शिव आत्याबाई, तुम्ही सगळ्यासना मनमधलंच बोलण्यात। रेस्मानी शेवंतामायले असे म्हणताच शेवंतामाय कशी म्हणस? पोरीस्वन, आज अक्का कोणता विचार मग पडणी काय माहिती? कवयने अक्का विचारच करी राहिनी का? अक्का कोण गावले गई? शेवंतामायने असे म्हणताच अक्का भानोरी सण म्हणायला लागणी, काही नाही व शेवंतामाय, आजकालना पोऱ्या पोरीसनी वागानी तरास न्यारी शे, मायबापसनी कष्ट करी पैपै जोडेल पैसासनी अशी उदयपट्टी दखीसन आपण सारखासना जीव ते टांगाई जास। मी असे शेवंतामायले आणि सगळीसले सांगीच राहीन तू, तिथला मग सुनी म्हणस कशी? आत्याबाई, कशा बरोबर बोलण्यात तुम्ही? तुम्ही ते आमनी सगळ्यासना मनमधलंच बोलण्यात, आते ते प्री वेडिंगनं फॅड दखीसन हासो का रडू तेच कळस नाही। सुनीनी प्री वेडिंगनं नाव काढताच रेश्मा सुनीले चिडावायला लागणी, आमनी सुनी मोबाईल दखी दखी अंग्रेजी मड्डम वही गई। रेश्मानी सुनीले चिडावताच सगळ्याजणी लागण्यात मग हास आले, सगळ्याजणी दात काढी राहीन त्यात, तवयच रस्ता दरीसन नंदा चालणी होती, ती बी आमनी चावय ऐकीसन थांबी गई आणि आमले दखीसन म्हणस कशी? काय व आत्याबाई, आज ते महिला मंडळीनी मीटिंग ते भलतीच जोर मादकास, सगळीसनी खिचडी भलतीच गदगदी राहिनी। नंदानी असे म्हणताच रेश्मा नंदावर सुटणीच, आमले आनंद मा दखीसन तुले सहन नाही वैन न का? रेश्मानी नंदाले चिडावताच नंदानी कागाई कई नि रेश्माले म्हणस कशी? दखावं आत्याबाई, आते माणूसले काही बोलानी बी चोरी शे, आते तुमले दखीसन माले नवल वाटणं म्हणीसन सहज विचार ते इले इथलं काय लागी गये? तवशीन शेवंता माय रेश्मा आणि नंदावर सुटणीच, तुमले दोणीसले काही कामधंदा नाही शेत का? जवय तवय भांडाले निमित्त लागस, ये दखो नाही नि काय दखो नाही? शेवंतामायनी दोणीसले बजाडताच माले मग हसूच वन, शेवंता माय आपल्या सगळ्या पोरी गुंड्या शेती, तिसनं कौतिक आपण नाही करावं ते कोण करी? आपल्या पोरी मानमर्यादा समाईनच राहतीस, जगना बरोबर बदलणं पडस पण मुई संस्कार ते त्याच शेतस ना, मग आपणले दुसरं काय पाहिजे? तू म्हणस ते बी बरोबर शेव अक्का, पण काय शे अक्का, इसले ढील दिदी का या मिऱ्या वाटाले कमी करतीस नाही? शेवंता मायनं बोलणं ऐकीसन सगळ्याजणी मनकडे दखीसन नाकोट प्यायला लागण्यात, शेवंता मायनं बोलानं सगळीसले राघवना हाय दखाईच राहीन तुम्हाले। सगळ्याजणी गप होई घ्यात, आते शांतीना भंग ते करणार भागच होता, म्हणीसन माले बोलणं पड हाय दका बहिणीस्वन। आजकालना लग्नेसना फालतू खर्च टाळाना वई तर सगळा गावले एकजूट वैसन ठरावानं पडी।

असे म्हणतात सगळ्याजणी मोक्या वहिन्यात आणि बोलायला लागण्यात. आत्याबाई, म्हणजे आते लगिननी बी आचारसंहिता लागू करानी पडी का? हाईच म्हणणं शे ना तुमनं? सगळीसने असे विचारताच मी तिसले सांग, हा बहिणीस्वन, कोणतीही गोठणं अतिरेक वाईटच रास. मोटरला लोकेसना थाट बाट दखीसन गरीब दुबळ्याले आणि तो जर शेतकरी होई ते त्याले कशा काय परवडी? म्हणीसन आपलं गावमा तरी लगिनना खर्च परवडच नाही म्हणीसन कोणी बापनी नाही ते कोणी पोरनी जीव देवो नाही त्यांना करता आपले सगळ्यासले कंबर कसनीच पडी ना. चला मग बहिणीस्वन, आज संध्याकाळले सरपंच तात्यान त्यासले सांगूत आपण मीटिंग लेवाले. शुभ कार्यले उशीर कसाले? भेटूत मग बहिणीस्वन संध्याकाळले.

मी सरपंच तात्याना घर गहू, ते तात्या बाहेर जायल होतात। मी तात्याना घर निरोप ठीसन घर वणू, मना निरोप मिळताच थोडा येमा तात्या वनात। अक्का तुमना निरोप वना आणि तुमनी ऊनी माले तुमनाकडे पिटाय। अक्का तिसना निरोप शे, अगोदर अक्काना घर जा बर। तात्या मनाव गावमधल्या बायकासना आजकाल लगीन माझी पैसासनी नासाडी वसना, त्यावर काहीतरी मार्ग काढाना शे। त्यांना करता संध्याकाळले ग्रामपंचायतनी हॉलमा मीटिंग लेवाणी शे। रमेशले मीटिंगनी नोटीस चौकना फयावर लिवाले सांगा आणि सगळ्यासले हजर बी राहवाले सांगा। अक्का तुम्ही ते मना मनमधलंच बोलण्यात, मी जास आणि रमेशले सूचना लिवाले सांगस। मनी हुनी तात्यान त्यातले सरबत कय तो पाहत आमने इकडण्या तिकडण्या गप्पा गोष्टी चालण्याच होत्या। मनी हुनी सरबत दिद आणि सरबत पीसन तात्या घरकडे निघणार। मी बी मना कामले लागणू। संध्याकाळ होता सगळ्याजण ग्रामपंचायतना हॉलमात जमणार। आजना कार्यक्रमना सूत्र शेवंता मायकडेच होतात, म्हणीसन माले आज आराम होता। रेसमानी कार्यक्रम विषयी सांगीसन सरपंच तात्याले अध्यक्षपद दिद नि कार्यक्रमले सुरुवात वहिनी। आजना कार्यक्रमले गावमधला तरुण पोऱ्या पोरीसनी हजेरी चांगलीच होती, कारण प्रत्येकना आवडीना विषय होता ना। सुनी बोलाले उभी राहिनी, तिने पहिला बॉम्ब अमितवरच टाका आणि सांग आजना नवरदेवसना प्रतिनिधी म्हणीसन अमितनी त्या सर्वांसने इच्छा आणि अडचणी सांगो, म्हणजे आपणले सगळ्यासले काहीतरी मार्ग काढता येईल। आम्ही चासरतच बोलाले उभा राहिना। आमले जरी वाटस आपलं लगीन धामधुम्मा हो, पण काय शे सगळ्या सोंगे करता येतस, पण पैसासनं सोंग नाही लेता येस। त्यानामुळे ज्यानी जशी ऐपत तशी हौसमौज करो, पण आजकालन्या पोरीसले सगळंच फिल्मी स्टाईलनं लगीन करानी इच्छा राहस, त्यानामुळे आमनासारखा पोऱ्या कुवारास शेतस। प्रत्येक गावमा या सगळ्या गोष्टीसना विचार वहिना, ते शेतकरी गरीब कष्टकरी लोकेसना घरबी लगीना सोहळा आनंददायी होई, अशा विचार मांडीसन आमित नंतर सुषमा बोलाली उभी राहिनी। सुषमाने पहिलंच खापर पोऱ्यासवर फोड। सगळ्या तरुण पोऱ्यासले ऐश्वर्या गौतमी यामी प्राजक्ता माळीसारख्या सुंदर पोरी बायको म्हणीसन पाहिजे। आते सुंदर बायको पाहिजे ते ती काम कसाले करी, ती नट्टापट्टा करीसन, प्री वेडिंग करीसन, पिक्चरमा काम करानी हाऊस भागाडीस ना। आणि काय सांगो, प्री वेडिंगना एखादा दिग्दर्शकने व्हिडिओ दखीसन चित्रपटमा काम करानी संधी मिळणी ते सोने पे सुहागा। खरं म्हणजे आमले बी अशा दिखाऊ जगाना रागच येस, पण कोणी आपले मागास म्हणू नाही त्यानाकरता हाऊ बैजबरीना राम राम रास। थोडीशी अडचण वणी का बाटलीले जवळ करणारा पोऱ्यासले वटणीवर कोण आणि, सगळा दोष पोरीसवर थोपणारा समाजनी विचार करानी गरज शे। पोऱ्या पोरीसना मनमधला विचार ऐकीसन तात्या बोलाले उभा राहिनात। आजना तरुण पोऱ्या पोरीसनी आपलं मन मोकळं कय, त्यानामुळे आमले विचार कराले भाग पड। अक्कानी आणि आम्ही सगळ्यासनी ठराय की आपला गावमा सामूहिक विवाह लावाना शे। ज्याले सामूहिक लग्न मान्य होई नाही व्हाव, त्यांनी ग्रामपंचायतमा 25,000 रुपये दंड भरीसन स्वतंत्र लग्न करानशे। सामूहिक लग्नमा नवरदेव नवरीले 25,000 FD सर्टिफिकेट ग्रामपंचायत करतीन मी। सगळ्या गावले एक वेळ जेवण राही। लगीनमा प्रत्येकनी घर नकार्य समजीसन हातभार लावानाशे। प्रत्येक जोडपाना जवळना 25-30 पाऊनच बलावाना शेत। प्रत्येकना मायबापनी पोऱ्या पोरीसले रोख पैसा दिसन त्यासना नाववर गुंतवणूक करानीशी। मोजकाच फोटो आणि आटोपशीर मेकअप करीसन येईवर लगीन लाईसन फालतू खर्चले आणि मायबापसले व स्वतःले कर्जबाजारी करानं करणारं लगीनले फाटा दिसन लग्न करणार शेत। आजने मीटिंगना मूळ उद्देश सांगीसन तात्यान त्यासनी भाषण आटोपतली द। रेसमानी मन नावलेताच माले बोलणंच पड। राम राम मंडई, आपला गावले तात्यान त्यासनासारख्या हर उन्नरी सरपंच लाभनात, म्हणीसन आपला गावनी दिवसेंदिवस प्रगती वही राहिनी। आपला गावना शेतकरी गरीब कष्टकरी मायबाप पोऱ्या पोरीसना लग्ने करीसन कर्ज

बाजारी वही रहनात। हाई दकी सन आजनी मीटिंगमा सामूहिक विवाहनी कल्पना तात्यांत्यास्नी उचली धरी। काही गावेसले कानबाईना आठे सामूहिक विवाह लागतस ती पद्धत प्रत्येक गावले पाहिजे होती। त्यांनामुळे समाजमा समानता नांदस आणि तात्यांत्यास्नी आपण बी व्यापारी बेजानं वापर करीसन व्यापारी इचार कराले शिकन पडी। तवयच आजना जमानामा टिकाव धरसूत। पोऱ्या पोरीसन ग्राहक बनीसन कंगाल व्हावानं की व्यापारी बनीसन श्रीमंत व्हावानं हाई ठरावानं काम तुमनं शे। मी मना दोन शब्द सांगीसन बसनू। नंतर आशानी आभार प्रदर्शन करीसन मीटिंग वहीनी अशी घोषणा कई। मंडई सामूहिक विवाह करानी गरज काबर शे हाई तुमले कवी संदीप जगताप यासनी कविता ऐकावर ध्यानमा येई। तुझ्या लग्नात खर्च केलेला एकन एक रुपया कर्जाचा असतो, तो फेडता नाही आला तर कित्येक बापांच्या गळ्यात नंतर आत्महत्येचा फास असतो। तुम्ही कविता ऐका आणि विचार करा, तो पावत मी बी आंबळनेरले टाई लाईसन येस।

0: भेटूत मग मोरला कार्यक्रममा, तो पावत राम राम मंडळी।
1: शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण तोंडाया का हा अहिराणी कार्यक्रम ऐकला। लेखन आणि निधन केलं होतं ज्योत्स्ना पाटील यांनी, सादर करते होते सुमित सूर्यवंशी। शेतकरी बंधूंनो, यावर आज आपला किसानवाणी हा कार्यक्रम आम्ही येथे समाप्त करत आहोत। पुन्हा भेटूया पुढील गुरुवारी सायंकाळी ह्याच वेळेस, अर्थात 7:30 वाजता। तोपर्यंत नमस्कार। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार।

0: वाहिनी रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. डी के शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. त्या दूर करण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिली. ते नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निश्चित निरसन केलं जाईल असं प्रधान यावेळी म्हणाले.
2: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही है. इसको मैं दायित्व लेता हूँ, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
1: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश परीक्षे प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी अभ्यासक्रमात व्यापक सुधारणा करण्याच्या उद्देशानं आज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत AI अभ्यासक्रम कृती दलाबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधलं सहकार्य अधिक दृढ करणं आणि AI संबंधी शिक्षणाला भविष्यातल्या तांत्रिक गरजांशी जुळवून घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. तांदूळ उत्पादनात चीनला मागं टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्रीपदासाठी डी के शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती, मात्र त्याला

0: पूर्णपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू असं ते म्हणाले. मुख्यमंत्री पदासाठी नामनिर्देशित डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे आणि त्यानुसारच ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुतीत RPIला कमी महत्त्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी RPI युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली. मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्त्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले.
1: आम्ही आत्मदर्शन करतो आहोत की आम्ही सुद्धा त्याला 50% जबाबदार आहोत. कारण आमच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी केली होती, आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद महापालिका नगरपालिकेची तयारी केली होती. हे पॉलिटिकल पक्ष आमचा उभारणार नाहीये. देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जेवढं आता महामंडळ होती आणि एक MLC आम्हाला ती मिळेल अशी अपेक्षा आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं संसदेतलं वर्तन महिलांप्रती अपमानास्पद असल्याची तक्रार तृणमूलच्याच खासदार काकोली घोष दास्तीदार यांनी केली आहे. बॅनर्जी यांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन दूषित असून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी काकोली यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली आहे. गडचिरोली तसंच छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत आज गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती जंगलात नक्षलवाद्यांनी सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. यावेळी पोलिसांनी अनेक बंदुका स्फोटकं आणि ते तयार करण्याचं साहित्य ताब्यात घेतलं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी चौकशीदरम्यान या कारखान्याबद्दल माहिती दिली होती. गेल्या आठवड्यात भामरागड तालुक्यातल्या बिनागुंडाजवळच्या जंगलातला असाच एक शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. कुस्तीपटू विनेश फोगट हिला यंदाच्या आशियाई खेळांसाठीच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला भारतीय कुस्ती महासंघानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मातृत्वाच्या रजेनंतर पुनरागमन करणाऱ्या विनेशला महासंघानं निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिल्यानं तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मातृत्वाला कोणत्याही प्रकारे व्यावसायिक अडथळा किंवा एखाद्या खेळाडूला प्रतिकूल वागणूक देण्याचं कारण मानलं जाऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट करून विनेशीला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर याला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. अर्जेंटिनाच्या हुआन मॅन्युअल सेरुंदोला याची सिनरवर 3-6, 2-6, 7-5, 6-1, 6-1 अशी मात केली. पहिले दोन सेट्स हरल्यानंतरही दमदार पुनरागमन करत सेरुंदोलो यानं सामना जिंकला. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या सामन्यातून व्हीनस विल्यम्स आणि हेली बॅप्टिस्ट यांना कोणतंही कारण न देता माघार घेतली आहे. आज त्यांनी त्याची घोषणा केली. त्यामुळे या जोडीच्या जागेवर अमेरिकेची युडिस चोंग आणि ओरोनिका रेजवेक ही जोडी खेळणार आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिले

आपली शेरोशायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आज कुलियते बशीरभद्र, अहमद आहट आणि देवनागरी लिपीत लिहिलेला उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली. दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो, हा भारत पाकिस्तान शिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीरभद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली होती. मेरठमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं होतं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला, तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. CBSEच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. DK शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत. आणि प्रसिद्ध शायर बशीरभद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. तसंच हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR ॲप आणि 103.6 मेगाहर्ट्सवरील आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथेच समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 29 मे रोजी 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी